श्रोतु सुप्रभात। FM 102.9 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे। आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 1 श्रावण 1948 अर्थात 23 जुलै 2026। आजच्या प्रातकालीन सभेत श्रोतो हो आपलं स्वागत। प्रसारण कक्षाच्या घड्याळात पहाटेचे 5:58 झाली आहेत। नेहमीप्रमाणे आजच्या प्रसारणास सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं।

शवनई वादनात राग प्रभात आम्ही प्रसारित केला. आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे. आपण ऐकत आहात आमची प्रातकालीन प्रसारण सभा. सकाळचे 6 वाजतात. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित हिंदीतून समाचार आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

सकाळचे 6 वाजून 5 मिनिटं झालीत. मंगलप्रभात भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देवी उपासनी महाराज आणि सहकारी यांनी सादर केलेलं प्रातस्मरण निसर्गसृष्टी.

देवी उपासनी महाराज यांनी सादर केलेलं प्रातस्मरण निसर्गसृष्टी आत्ता आपण ऐकला. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरात रमेश अणावकर यांची भूपाळी ऐकवत आहोत. संगीतकार वसंत प्रभू.

आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांची भोपाळी, रमेश अणावकर यांची भोपाळी आता आपण ऐकलेत. मंगल प्रभात, पहाटेची रम्याशी सुरुवात आणि हे भक्ती संगीत.

आर्यन पराडकर यांच्याच परत कवी सुधांशू यांची भक्ती रचना आता आम्ही प्रसारित केली. संगीतकार विठ्ठल शिंदे. मंगल प्रभात. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करते. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं भक्तिगीत ऐकवत आहोत. संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजनात लता मंगेशकर यांना आतापण ऐकलत हे भक्तिगीत मंगेश पाडगावकरांचं मंगलप्रभात. भक्तिसंगीताचा हा प्रवास भक्ती पुष्प खास रसिकांसाठी या पहाटेच्या रम्य अशा वातावरणात.
1: पहाटेची चैतन्यमय सुरुवात भक्ती संगीताबरोबर.
2: माझे माहेर पंढरी आहे भीमरे जातीने.
1: ईश्वर आराधना भक्ती गीतांबरोबर.

लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग आता आपण ऐकलात. संगीत दिलं श्रीनिवास खळे यांनी. मंगल प्रभात हे भक्तिपुष्प खास आकाशवाणी बीर केंद्र सादर करत आहे. रसिक हो, आज आषाढ शुद्ध नवमी पायी वारी करत ज्ञानबा तुकाराम असा जयघोष करत ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न ठेवता हे पांडुरंगांचे भक्तगण समस्त वारकरी वैष्णवांची मांदियाळी आज आषाढ शुद्ध नवमीस वाखरी इथं एकत्र येणार आणि मग वाखरीला गोल रिंगण उभं रिंगण संपन्न होऊन पंढरीच्या दिशेनं अवघ्या दोनच दिवसावर आषाढी भव्य सोहळा आपण पाहणार आहोत. याची देही याची डोळा अर्थात पंढरपूर दर्शन. आणि मग ही आस पांडुरंग भेटीचे ती रचना आता आम्ही प्रसारित केली संत तुकाराम महाराजांचे मंगल प्रभात हा कार्यक्रम आपण ऐकताय.

पंडित जितेंद्र अभिषेक यांच्या स्मरणी संगीत नियोजनात किशोर पाठक यांचं भक्तिगीत आता आपण ऐकलं आणि आता कार्यक्रमात यानंतर हिंदी भक्तिरचना ऐकवत आहोत.

सोनू निगम आणि बेला सुलाखे यांच्या स्वरात हिंदी भक्तिरचना आता आपण ऐकलीत, आणि आता कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रभक्ती गीतानं.

0: शाहीर साबळे आणि सहगायकांच्या स्वरात चकोर अजगावकर यांचं राष्ट्रभक्ती गीत आता आपण ऐकलं. श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजनात मंगल प्रभात भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बेर केंद्रानं प्रसारित केला. यानंतरचा कार्यक्रम लगेचच. माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बेर केंद्र आपण ऐकत आहात. सकाळचे 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय फुलांचं काढणी पश्चात तंत्रज्ञान. संकलन आणि निवेदन दिनेश प्रसाद माकरिया यांचं. या कार्यक्रमाचे सादर करते योगीराज बच्चे.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. फुलांचं काढणी पश्चात तंत्रज्ञान. फुलं टिकण्याचा कालावधी वाढवण्यासाठी दोन अवस्थांचा विचार आवश्यक असतो. कळी वाढण्याची व फुल पूर्णपणे उमलेपर्यंतची अवस्था, फुल तयार होण्याची व कोमेजण्याची अवस्था. फुलांची काढणी योग्य पक्वता किंवा विकास हा फुलांचं काढणीनंतरचं आयुष्य वाढवणारा मुख्य घटक असतो. फुले जास्त काळ टिकण्यासाठी सुमारे 70% क्षमता ही काढणीच्या वेळीस ठरत असते. काढणीची अवस्था, पद्धत व वेळ याबाबतीत मुख्य भूमिका पार पाडतात. जवळजवळ सर्व प्रकारची फुलं एकसारखी किंवा संध्याकाळी उशिरा काढली जातात. जसे की गुलाब, ज्यावेळी पाकळ्यांचा पूर्ण रंग विकसित होतो पण पाकळ्या उमलणं सुरू झालेलं नसतं तेव्हा कळी घट्ट असताना काढणी करतात. व्यापारी तत्वावर काढणी करताना त्यावर हवामान, वातावरण, मार्केट पर्यंत अंतर, ग्राहकाची विशिष्ट मागणी यांचा देखील विचार करणं आवश्यक ठरतं. गुलाब अविकसित अवस्थेत काढल्यास उमलत नाहीत, लवकर माना टाकतात. कट फ्लॉवर्स काढल्यानंतर लगेच उत्तम प्रतीच्या पाण्यात ठेवणं आवश्यक असतं. त्यानंतर ही फुलं 10-20° सेल्सिअस तापमान असलेल्या एसी खोलीत 30 मिनिटं आणि त्यानंतर प्री कुलिंगच्या ठिकाणी 8-10° सेंटीग्रेड तापमानात 30 मिनिटं ठेवतात. चांगला दर मिळण्यासाठी उत्तम प्रकारची फुलं निवडावी लागतात. त्यासाठी फुलांचा आकार, विस्तार, रंग, पक्वता, कीड व रोगांपासून मुक्त असणं असे मुख्य घटक काटेकोरपणे पाळावे लागतात. काढणी केलेल्या कट फ्लॉवर्सवर बोट्रायटिस हा प्रमुख रोग आढळतो, जो काढणीच्या पूर्वी किंवा काढणीनंतर अथवा शीतकरणात फुलांवरील पाणी गोठणं टाळून नियंत्रित करता येतो. काढणीनंतरच्या हाताळणीस उशीर झाला तर गुणवत्तेत बरीच घट येते, म्हणून काढणीनंतरची हाताळणी त्वरित होणं आवश्यक आहे. यावेळी पॅकिंगच्या खोलीत, हरितगृहात स्वच्छता असणं अति आवश्यक आहे. गुलाबाच्या फुलांमध्ये यंत्राच्या सहाय्यानं कापलेल्या फुलांची पाने व देठावरील काटे काढले जातात. पाने काढल्यामुळे पर्णोत्सर्जनाद्वारे फुलातील पाणी कमी होण्याची प्रक्रिया नियंत्रित होते. स्वाभाविकता काढणीनंतरचं त्याचं आयुष्य वाढतं. देठ शक्यतो सरळ कापावे, अन्यथा हाताळणी व पॅकिंगमध्ये अडचणी येऊ शकतात. प्री कुलिंग. थंड हवामानामुळे फुलांच्या श्वसनाचा दर कमी होऊन फुलांचं आयुष्य वाढवलं जातं. फुलांचं तापमान हे शेतातील उष्णतेपेक्षा खाली आणण्यासाठी प्री कुलिंग आवश्यक असते. या प्रक्रियेत इथिलिनचं प्रमाण देखील कमी होतं. खोलीत शीतकरण करताना फुले बादल्यांमध्ये ठेवून शीतकरण केले जाते. दुसऱ्याद्वारी करणाऱ्या यंत्राद्वारे विविध गटात विभागली जातात. फुलांचं पॅकिंग केल्यानंतर लीड द्वारा व चिकट पट्ट्यांद्वारा खोके बंद केले जातात. दांड्या खोक्यात व्यवस्थित ठेवल्या तर वाहतुकीतील धक्क्यांचा त्यावर परिणाम होत नाही. खोक्यांवर ताजी फुलं असं दोन्ही बाजूला लिहून किंवा छापून घ्यावं, जेणेकरून विमानतळावर त्याची योग्य प्रकारे हाताळणी होईल. खोक्यांवर जातीचं नाव, दांड्याची लांबी, प्रत संख्या, पाठवण्याची तारीख, एकूण वजन इत्यादी गोष्टी नमूद करून तो कागद चिकटवावा. सर्वसाधारणपणे रिकामे पॅकिंगचे खोके कोल्ड रूम मध्ये उघडे ठेवून थंड केले जातात, पण खोक्यांना असणाऱ्या छिद्रांमधून थंड हवा सोडणे ही अधिक कार्यक्षम पद्धत आहे. तेव्हाही छिद्र उघडी ठेवल्याने त्यामधून थंड हवा खेळती राहते. बरे तर शेतकरी बंधूंनो, आज एवढं. नमस्कार, धन्यवाद.
0: शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रसारित कृषीवाणी दैनंदिन सूचना पत्र कार्यक्रम आता आपण ऐकलात. आजचा विषय फुलांचं काढणी पश्चात तंत्रज्ञान. संकलन आणि निवेदन होतं दिनेश प्रसाद माकरिया यांचं. या कार्यक्रमाचे सादर करते योगीराज बच्चे. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बेर केंद्रानं प्रसारित केला. माहिती ज्ञान मनोरंजनाचं पर्व आकाशवाणी बेर केंद्र. आता सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 पर्यावरण विषयक परिसर हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी प्रसारित करेल. थोड्याच वेळात आम्ही सहक्षेपित करू आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो नमस्कार, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा

0: च्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण मेनोपॉज नंतर शरीरात कोणते बदल होतात आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे बघणार आहोत. सर्वप्रथम बोलूया हाडांच्या आरोग्याबद्दल. आपल्या शरीरात हाडे सतत तयार होत असतात आणि जुनी हाडं झिजत असतात. इस्ट्रोजन हे हार्मोन हाडांचं संरक्षण करतं. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजनची कमतरता झाल्यामुळे हाडांची झीज वाढते, हाडे ठिसूळ होऊ शकतात आणि ह्यालाच आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. काही महिलांना याची कल्पनाही नसते, पण एक दिवस जेव्हा एखादं हाड मोडतं किंवा मणक्याचं हाड मोडतं तेव्हा तो आजार लक्षात

0: हाड मोडतं किंवा मणक्याचं हाड मोडतं तेव्हा तो आजार लक्षात येतो. म्हणूनच वयाच्या या टप्प्यात कॅल्शियम व्हिटॅमिन डीचं महत्व खूप आहे. दूध, दही, ताक, पनीर, नाचणी, तीळ, सोयाबीन, हरभरा, हिरव्या पालेभाज्या यांचा नियमित आहारात समावेश असावा. सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटं चालल्यास शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. आता दुसरा महत्वाचा विषय म्हणजे हृदयाचं आरोग्य. अनेक महिलांना वाटतं की हृदयविकार फक्त पुरुषांनाच होतात, पण मेनोपॉज नंतर महिलांमध्येही हृदयविकाराचा धोका तितकाच वाढतो कारण इस्ट्रोजनचे संरक्षण कमी होते. म्हणून रक्तदाब, ब्लड शुगर म्हणजे रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल यांची नियमित तपासणी करणे महत्वाचे आहे. आता पुढचा महत्वाचा विषय म्हणजे वजन. मेनोपॉज नंतर बऱ्याच महिलांना वाटतं की त्या पूर्वीसारख्याच खात असतात, पण वजन मात्र वाढतंय. याचं कारण फक्त आहार नव्हे, वय वाढल्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम कमी होतो आणि त्यामुळे वजन वाढण्यास जास्त, म्हणजे जेवढं आपण खातो तेवढंच राहतं, पण चयापचय कमी झाल्यामुळे वजन मात्र वाढतं. म्हणूनच नियमित चालणं, जिना चढणं, हलका व्यायाम करणं, योगासने करणं, स्नायू मजबूत करणं यासारखे व्यायामांचा समावेश करणे खूप महत्वाचं आहे. याच्याशिवाय महत्वाचा विषय म्हणजे मानसिक आरोग्य. काही महिलांना सतत उदास वाटतं, आत्मविश्वास कमी होतो, स्वतःला कोणी समजत घेत नाही अशी भावना निर्माण होते. ही भावना कमजोरी नाहीये, अशा परिस्थितीत काय करावं बरं? कुटुंबियांशी मोकळेपणानं बोला, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधा. जे आपल्याला आवडतं, वाचन, संगीत, प्राणायाम, ध्यान, बागकाम किंवा एखादा आवडता छंद जोपासा आणि गरज पडल्यास नक्कीच मानसोपचार तज्ज्ञांचा किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात संकोचू नका. आता आपण एका संवेदनशील विषयावर बोलूयात ज्याबद्दल अनेक महिला बोलण्यास कचरतात, ते म्हणजेच लैंगिक आरोग्य. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे योनी मार्गामध्ये म्हणजे वजायनामध्ये कोरडेपणा येऊ लागतो. शारीरिक संबंध ठेवताना वेदना होतात, पण याचा अर्थ वैवाहिक जीवन संपले असा होत नाही. यासाठी देखील सुरक्षित आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. इस्ट्रोजनचे उपचार, काही मॉइश्चरायझर्स आणि औषधे ही त्यासाठी उपयोगी पडतात. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे काय. काही महिलांना हॉट फ्लशेस, झोपेचा त्रास ही लक्षणे अतितीव्र असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी नक्कीच घेऊ शकतात. काय काय तपासण्या कराव्यात? रक्तदाब तपासावा, साखर तपासावी, कोलेस्टेरॉल तपासावे, स्तनांची तपासणी आणि गरजेनुसार मॅमोग्राफी करून घ्यावी, गर्भाशयाच्या मुखाची पॅप्स्मिअर नावाची तपासणी करून घ्यावी आणि तसेच हाडांच्या घनतेची म्हणजेच बोन मिनरल डेन्सिटी या तपासण्या नक्कीच करून घ्याव्या. तसेच वर्षातून एकदा सोनोग्राफी करून घ्यावी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासण्या जर करून घेतल्या तर नक्कीच मेनोपॉजचा कालावधी आपण जास्त निरोगी आणि आनंददायी पद्धतीनं नक्कीच करू शकू. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज या विषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: त्यामुळे डॉक्टरांनी लोकांना पर्यावरण सवयींबद्दल जागरूक करणे गरजेचे झाले आहे. किंबहुना डॉक्टरच यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात असे माझे मत आहे. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण काटेकोरपणे पालन करत असतो, त्यामुळे तिथे विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी एकवटलेले असतात आणि त्यातून आपले भलेच होणार आहे याची जाणीव सतत प्रत्येक पेशंटच्या मनात असते. या जाणीवेचा विचार मनात ठेवून जर प्रत्येक पेशंटच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक अशा सर्व डॉक्टरांनी जर ठरवले तर फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जीवनशैली ही प्रत्येक पेशंटच्या घरी प्रस्थापित होऊ शकते. फळे खाताना तुम्ही तुमच्या परिसरात जी फळे तयार होतात ती खावा. घरी पिकवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त चांगले होईल. दिवसातून एक तासभर बागेमध्ये काम करा, त्याच्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहते असे सल्ले एका डॉक्टरने दिले तर प्रत्येक जण त्याचे काटेकोरपणे पालन करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच डॉक्टरांच्या वैयक्तिक पातळीवर पाहायला गेले तर रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये डॉक्टरांना प्रचंड स्ट्रेसला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या घरी असलेली बाग हे त्यांच्यासाठी खूप मोठे स्ट्रेस बस्टर होऊ शकते. दिवसभर पेशंटच्या तक्रारी, दुखणं, खुपणं हे पाहून संध्याकाळपर्यंत डॉक्टरही उदासीन होऊ शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे, त्यांचे हे औदासीन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पाना फुलांनी बहरलेले ते झाड पेशंटच्या तसेच डॉक्टरांच्याही मनाला प्रसन्नता देईल. रुग्णालयांमध्येही एक हिरवा कोपरा तयार केला किंवा अगदी ओपीडीमध्येही एक छोटेसे इनडोअर प्लांट लावले तरी लगेच त्या खोलीचे, रुग्णालयाचे वातावरण बदलते. मी एका छान मोठ्या रुग्णालयामध्ये एक खूप छान दृश्य पाहिले. तिथे त्यांनी एका बाजूला वॉटर बॉडी आणि भरपूर झाडांची योजना अशी केली आहे. त्या पाण्यामध्ये त्यांनी छान रंगीत मासे सोडले आहेत की जे पाहिल्याने थकवा क्षणात दूर होतो, मन उल्हसित होते. पेशंटचे नातेवाईक काही वेळेला खूप उदास होतात आपल्या पेशंटच्या काळजीने. ती उदासीनता त्या देखण्या रंगीत माशांकडे पाहून, त्या पाण्याकडे पाहून कमी होण्यास मदत होते हे मी स्वतः सुद्धा अनुभवले आहे. त्या ठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे, त्यामुळे आपण रुग्णालयात आहोत की एका छोट्या बागेत आहोत असा संभ्रम निर्माण व्हावा असे तिथे वातावरण होते. डिजिटल प्रिस्क्रिप्शनचाही वापर केल्यास कागदांचीही बचत होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना चालणे, सायकल वापरणे, झाडांमध्ये वेळ घालवणे, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक जीवनशैली याबद्दल प्रोत्साहन द्यावे. आरोग्य आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत हे डॉक्टर समाजाला प्रभावीपणे समजावू शकतात. आज आपण डॉक्टर कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणासाठी मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
1: श्रोतेहो. परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी.
3: मुंबई केंद्रानं प्रसारित केलेले कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आले. FM 102.9 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी बीड केंद्र. सकाळचे 6:55 झाले आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा तत्पूर्वी जाहिरात संदेश.
4: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
5: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
6: हो मग.
5: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
5: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर

0: Борисе?
1: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोत्याहो, आज परिसर या भागामध्ये आपण डॉक्टर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे थोडक्यात समजून घेऊ. डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. पर्यावरण आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रदूषणामुळे दमा, अॅलर्जी, हृदयरोग वाढत आहेत.

0: कवरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
0: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823 852 852.
2: दादाचा असो वा ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची. नटून बुडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची. मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये. पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने, वस्तू खरेदीसाठीच बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बी टेक, फूड टेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा। बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक। प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै। अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाईट्स बस स्टँड समोर बीड। कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14।
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती। काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
6: जाहिरात संदेशात आम्ही प्रसारित केली कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर लगेचच 7 वाजता नमस्कार भेट, दिलखुलास 7:25 मुंबई केंद्रावरून, 7:40 भावधारा सुगम संगीत, 8:40 लोकसंगीत आम्ही प्रसारित करू। आज सकाळी 10:23 आमच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात मिमिक्री आर्टिस्ट माऊली अडागळे यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत। निवेदन सुप्रभा जोशी यांचं, सादरकर्ते योगीराज बच्चे। सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचं प्रसारण। निर्माता, गायक, संगीतकार, अभिनेता हिमेश रेशमिया बर्थडे स्पेशल आजचा कार्यक्रम। निवेदन विजय पारगावकर यांचं, सादरकर्ते योगीराज बच्चे। त्यानंतर 11:45 मिश्र संगीत, 12-1 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून 1 वाजल्यापासून विविध भारती सहक्षेपण। याशिवाय उर्वरित सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू। कार्यक्रमांची रूपरेषा आता आपण ऐकलीत। आकाशवाणीचं हे बेड केंद्र आहे। सकाळचे 7 वाजले, नमस्कार बेड।

वापर करावा असं आरोग्य विभागाचं आवाहन। जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थिती वाढवण्यासाठी आणि परिसर स्वच्छतेसाठी विशेष अभियान आणि आज राष्ट्रीय प्रसारण दिन। 1927 याच दिवशी भारतातील पहिल्या रेडिओ प्रसारणाला सुरुवात। माहिती शिक्षण आणि जनजागृतीचं प्रभावी माध्यम म्हणून आकाशवाणीची परंपरा आजही कायम। आणि आता सविस्तर बातमीपत्र। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। सोयाबीन, कापूस, तूर आणि बाजरी पिकांची वाढ समाधानकारक होत असल्याचं कृषी विभागानं सांगितलं आहे। शेतकऱ्यांनी वेळेत तण नियंत्रण, खत व्यवस्थापन आणि पिकांची नियमित पाहणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागानं नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे। पाणी उकळून पिणं, परिसरात पाणी साचू न देणं, डासांची उत्पत्ती रोखणं आणि ताप, सर्दी, अतिसार किंवा डेंग्यू सदृश लक्षणं दिसल्यास तातडीनं जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे। जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थिती वाढावी आणि स्वच्छ सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावं यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। शाळा परिसर स्वच्छ ठेवणं, वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृतीवर भर दिला जात आहे। आज राष्ट्रीय प्रसारण दिन। 1927 याच दिवशी भारतातील पहिल्या रेडिओ प्रसारणाला सुरुवात। आजही दुर्गम भागातील नागरिकांसाठी रेडिओ हे विश्वासार्ह आणि सहज उपलब्ध माध्यम मानलं जातं। बदलत्या तंत्रज्ञानासोबत FM, डिजिटल प्रसारण आणि मोबाईल ॲप्सच्या माध्यमातूनही आकाशवाणी श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत असून लोकाभिमुख प्रसारणाची परंपरा कायम राखत आहे। आजचे दिनविशेष। 1927 आजच्याच दिवशी मुंबई इथं भारतातील पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली। या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ 23 जुलै हा राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो। आणि आता प्रेरणादायी संदेश। लोकमान्य टिळकांच्या विचारांची प्रेरणा, चंद्रशेखर आझादांच्या बलिदानाची ऊर्जा आणि जनजागृतीचा संदेश देणाऱ्या प्रसारमाध्यमांची ताकद जपत राष्ट्रहितासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प करूयात। याच संदेशासह आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम इथेच संपवत आहोत। मी विजय पारगावकर, लेखन सौजन्य पत्रकार नितीन क्षीरसागर आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे। नमस्कार बीड। नमस्कार बीड, आकाशवाणी बीड केंद्राच्या नमस्कार बीड या कार्यक्रमात आपलं स्वागत।

नमस्कार बीड, आकाशवाणी बीड केंद्राच्या नमस्कार बीड या कार्यक्रमात आपलं स्वागत। मी विजय पारगावकर। सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी। बीड जिल्ह्यात पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं खरीप पिकांना दिलासा। शेतकऱ्यांनी आंतरमशागत आणि तण नियंत्रणाच्या कामांना वेग दिला। पावसाळ्यात साथीचे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता राखावी आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा

0: नमस्कार बीड, हा कार्यक्रम आता आपण ऐकलात। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला। आता सकाळचे 7:05 झालेले आहेत।
1: श्री ज्ञानदेव लिंबाजी तांबारे समाजकार्य MSW महाविद्यालय तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक पात्रता, कोणत्याही शाखेचा पदवीधर, सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू। मोबाईल 99223654 आणि 97670927। कॉलेज कॅम्पस कॉलेज अख्ख कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीड च्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी, सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी, अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या

जाहिरात संदेश काही संदेश आता आम्ही प्रसारित केले. आम्ही प्रश बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आपण ऐकताय आमची प्रातकालीन प्रसारण सभा. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित मराठी प्रादेशिक बातमीपत्र सहक्षेपित करण्यात येईल. तत्पूर्वी काही जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरूनच. दरम्यान वाद्यसंगीत.

0: आणि नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर मध्यमेश्वरसह 8 धरणांमधून पाण्याचा विसर्ग, आजही बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता। आता सविस्तर बातम्या। नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत विरोधकांचा गदारोळ काल तिसऱ्या दिवशीही कायम राहिला। लोकसभा तसंच राज्यसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी सुरू केली। लोकसभेत केसी वेणुगोपाल यांनी या प्रकरणी सदनात चर्चेची मागणी केली, तर राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या प्रकरणी पारदर्शक चर्चेसाठी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी केली। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकारची या मुद्द्यावर चर्चेची तयारी असल्याचं लोकसभेत सांगितलं, मात्र त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं सदनाचं कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत स्थगित झालं। 2 वाजेनंतर लोकसभेत कामकाज सुरू झाल्यावर तालिका अध्यक्षांनी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारींची सदनाला माहिती दिली। महिला खासदारांबाबत आक्षेपार्ह विधान तसंच आक्षेपार्ह कृती केल्याबद्दल बॅनर्जी यांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे। त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। राज्यसभेत मात्र गदारोळामुळे 2 वाजेनंतर कामकाज पुन्हा तासभर स्थगित करावं लागलं। कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर रिजिजू यांनी यासंदर्भात बोलताना काँग्रेस पक्षाच्या वतीनं चर्चेची तयारी असल्याचं दाखवलं जातं, मात्र वेगवेगळ्या अटी घालून चर्चा टाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला। विरोधी पक्षांनी चर्चा होण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन रिजिजू यांनी केलं। ते म्हणाले,
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं, तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है। हम तो हमेशा चर्चा चाहते हैं। सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है, और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है। हम चर्चा से तो भाग नहीं सकते। मैं ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए।
0: रिजिजू यांच्या या निवेदनानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं उपसभापतींनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं। राज्यसभेत बोलताना सदनाचे नेते जेपी नड्डा यांनी विरोधकांची वर्तणूक बेजबाबदारपणाची आहे अशी टीका केली। दरम्यान काँग्रेस नेत्या खासदार प्रियंका गांधी यांनी संसदेत स्थगन प्रस्ताव आणून या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली। त्या म्हणाल्या,
2: हम जनरल मोशन मांग रहे हैं ताकि ठीक से डिस्कशन हो। आप 8 घंटे के लिए वंदे मातरम डिस्कस कर सकते हैं, तो आप लंबे समय के लिए ठीक ढंग से जनरल मोशन पे ये इश्यू भी डिस्कस कर सकते हैं।
0: लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार प्रकरणी जबाबदारी निश्चित करावी आणि या कारवाईबद्दल विद्यार्थ्यांची माफी मागावी, या 3 मागण्यांवर आपण ठाम असल्याचं गांधी यांनी सांगितलं। दरम्यान याच मुद्द्यावरून काल काँग्रेस तसंच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं परस्परांविरोधात आंदोलनं करण्यात आली। मुंबईत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली। छत्रपती संभाजीनगर इथं भाजपच्या वतीनं शहागंज परिसरात गांधी भवन इथं, तर काँग्रेस पक्षानंही सरकारच्या विरोधात क्रांती चौकात निदर्शनं केली। बीड इथं काँग्रेसच्या माजी खासदार रजनी पाटील यांच्या निवासस्थानासमोर भाजपच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली, तर माजलगाव इथं विद्यार्थी समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीनं केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेध रॅली काढण्यात आली। लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बहुजन विकास अभियानाच्या वतीनं सरकारच्या विरोधात निषेध नोंदवत उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आलं। नीट निकालातली गोंधळाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। या गंभीर प्रकरणाची तात्काळ स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून स्पष्टीकरण मागवावं अशी मागणी सोनवणे यांनी या पत्रात केली। दरम्यान दिल्लीतल्या आंदोलनावर कारवाईच्या निषेधात वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली।
3: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।

0: मध्य प्रदेशातल्या कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित फोर्टिफाईड तांदूळ घोटाळा प्रकरणी गोंदिया जिल्ह्यातल्या दोन राईस मिल चालकांना अटक करण्यात आली आहे. खंडेलवाल राईस मिलचे संचालक किशनलाल खंडेलवाल आणि जुगल खंडेलवाल अशी या आरोपींची नावं आहेत. या बहुचर्चित फोर्टिफाईड तांदूळ घोटाळ्याप्रकरणी आरोपींची संख्या 10 पोहोचल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल लोकभवन इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी अजित पवार यांना आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक आदी ठिकाणीही अजित पवार यांना विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या औचित्यानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रातिनिधिक 532 शेतकऱ्यांची यादी काल जाहीर करण्यात आली. या याद्या गावपातळीवर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालयं तसंच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. सदर यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर लाभाची रक्कम DBT द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांच्या बाबतीतली संपूर्ण प्रक्रिया येत्या 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातल्या 57,000 अल्पभूधारक शेतकऱ्यांचा अपघात विमा काढण्याचा उपक्रम भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी सुरू केला. छत्रपती संभाजीनगर इथंही फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, हरित महोत्सव आदी उपक्रम घेण्यात आले. कृष्णा खोऱ्यातला अतिरिक्त 50 अब्ज घनफूट पाणी मराठवाड्याच्या दिशेनं वळवण्याच्या योजनेला आता गती मिळाली आहे. या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यासाठी 24.5 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आल्याची माहिती तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. दरम्यान धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वे मार्गासाठी DPR तयार करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. यासंदर्भात प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी सखोल माहिती दिली आहे. त्यांची जिल्हा माहिती अधिकारी डॉ मिलिंद दुसाने यांनी घेतलेली मुलाखत आज सकाळी 8:40 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणार आहे. पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज तसंच संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांनी काल सोलापूर शहरात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही पालख्यांचं दर्शन घेतलं. दरम्यान माळशिरस तालुक्याच्या हद्दीत सोपान काका आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा झाला. तसंच ठाकूरबुवा समाधी इथं माऊलींच्या पालखीचं नेत्रदीपक गोल रिंगणही काल साजरं झालं. नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे दारणा, गंगापूर, नांदूर, मधमेश्वरसह लहान मोठ्या 8 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नांदूर मधमेश्वरमधून 4,769 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी जायकवाडीच्या दिशेनं येत आहे. कोकणातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुणे जिल्ह्यात घाटमाथा परिसराला रेड अलर्ट, तर विदर्भ आणि खान्देशात येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर कारवाईच्या मुद्द्यावरून तिसऱ्या दिवशीही संसदेचं कामकाज बाधित. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रातिनिधिक 532 शेतकऱ्यांची यादी जाहीर आणि कृष्णा खोऱ्यातलं पाणी मराठवाड्यात वळवण्याच्या योजनेला गती, सविस्तर प्रकल्प अहवालास प्रशासकीय मंजुरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 नमस्कार.
1: FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणी बीड केंद्र. प्रातःकालीन सभा आपण ऐकत आहात. सकाळचे 7:20 झाले आहेत. काही जाहिरात संदेश.

0: हृदयदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित ठेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: दादाचा असो व ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची. नटून बुलडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची. मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये. पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने, वस्तू खरेदीसाठीच बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूडटेक आणि बीएससी ऑनर्स अॅग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काको कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि अॅग्रिकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाईट बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: हो मग,
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग, सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
1: श्री ज्ञानदेव निंबाजी तांबारे समाज कार्य MSW विद्यालय, तागडगाव, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक पात्रता, कोणत्याही शाखेचा पदवीधर, सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू. मोबाईल 99-22-63-54-32 आणि 97-67-09-09-27.
6: जाहिरात संदेश आता मी प्रसारित केले. आकाशवाणीचं हे बीग केंद्र आहे. उगवत्या विकिरणांसोबतच घराघरात हा नजराणा आकाशवाणी बीर केंद्राच्या बाहेरदार कार्यक्रमांचा. देश विदेशाचं बातमीपत्र आणि माहितीपूर्ण सदर होतो विकास जनज्ञानाचा. आपलं आकाशवाणी केंद्र बीर आकाशवाणी केंद्र. सकाळचे 7:25 होत आहेत. त्यानंतर 7:25 माहिती जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी प्रसारित करेल. थोड्याच वेळात आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार श्रोतेओ, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेओ, संगीत म्हणजे साधना, साधनेतून

0: घडतात ते संस्कार आणि संस्कारातून घडते ती पुढची पिढी. आणि हेच संगीताचं खरं सौंदर्य आहे. त्यासाठी संगीताचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. मात्र हा अभ्यास सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन चिंतन सातत्य ठेवत हा वारसा पुढील पिढीसाठी हस्तांतरित करण्याचं काम सुप्रसिद्ध गायिका लेखिका प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे करीत आहेत. आणि त्यांचा हा संपूर्ण संगीत क्षेत्रातला जो प्रवास आहे त्यासोबतच शास्त्रीय संगीत सुगम संगीत यामधलं जे कार्य आहे आणि चित्रपट संगीतामध्ये जे काही त्यांनी संशोधन लेखन केलेलं आहे या संपूर्ण कार्यासाठी त्यांना नुकताच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आलेला आहे. एकंदरीतच त्यांच्या या संगीत प्रवासाबद्दल आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका लेखिका आणि प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर 2025 पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे, तर ती भावना आधी काय होती त्याबद्दल सांगा.
1: नमस्कार. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे आपल्यासाठी एक दैवत आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात जी भावना आहे ती तर मला आहेच, परंतु मला समजायला लागल्यापासून ज्या स्वराचा मी निधिध्यास घेतला ज्याचा मी अभ्यास केला एक भारावले पण एक असतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग संशोधनही करायचं असतं तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि मग पुन्हा तो अभ्यास करताना जेव्हा त्या कलावतीच्या अनेक पैलू माझ्या नजरेत आले आणि त्याचा मी अभ्यास सुरू केला आणि ह्या टप्प्यावर मला त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी महत्भाग्य आहे. यापेक्षा दुसरं काही मोठं असूच शकत नाही, कारण लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक मंत्रोच्चारासारखं आहे, त्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यशाली समजते. आणि एक अशीही भावना आली की ज्यांना या क्षेत्रात संशोधन करायचंय काही काम करायचंय त्यांच्यासाठी ही निःसंशय एक आशादायी गोष्ट आहे की अशा प्रकारच्या संशोधनाला पुरस्काराची मोहर उमटू शकते आणि हा एक चांगला संदेश या निमित्ताने गेला.
0: आणि संगीत क्षेत्रासाठीच ही फार गौरवाची बाब आहे. पुरस्कार तुम्हाला मिळाला म्हणजेच तो तुमच्या पूर्ण संगीत क्षेत्रासाठी.
1: बरोबर.
0: आणि हे जे कार्य आहे तुमचं ते अतिशय खूप मोठं आहे. मात्र संगीत क्षेत्राकडचा हा प्रवास कसा काय सुरू झाला तुमचा, ती प्रेरणा कुठून मिळाली?
1: लहानपणापासून मी गाणं शिकतच आले. माझे आई वडील दोघेही उत्तम गातात.
0: अच्छा.
1: आणि छंद म्हणून बासरी वाजवतात वडील. व्यवसाय जरी डॉक्टर म्हणून असला त्यांचा तरी, आणि आई तर उत्तमच माझी गायिका, त्यामुळे संस्कार माझ्यावर लहानपणापासून होते आणि अतिशय उत्तम मला गुरु लाभले.
0: बर.
1: मी भाग्यशाली आहे त्या बाबतीत की पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा, पंडित मधुकर जोशी असे मला शास्त्रीय संगीतातले दिग्गज शिकवायला होते आणि त्यांनी मला खूप सुंदर संथा दिली, खूप छान माझ्यावर संस्कार केले, त्यामुळे तो पाया पक्का होत गेला. आणि मग नंतर माझा ओढा हा जास्त सुगम संगीताकडे किंवा ज्याला भावसंगीत आपण म्हणू, तिथे माझा जास्ती ओढा. मला जाणवलं की मला शुद्ध शास्त्रीय संगीत तर खूप आवडतं आणि एक साधना म्हणून ती आवश्यकही आहे, पण तितकाच ओढा मला काव्याचा आहे, शब्दांचा आहे. आणि मग जी शब्दप्रधान गायकी आहे म्हणजे आपली भावगीत आहे, सुगम संगीत आणि विशेष करून चित्रपट संगीत आहे, त्याकडे मी जास्त वळले. आणि मग जरी मी शास्त्रीय संगीतात एम ए केलं म्हणून माझं जास्ती तिथे तेव्हा त्याचं शिक्षण मी घेतलं म्हणा, परंतु जेव्हा त्याचा विचार करतानाच मला लक्षात आलं की आपला जास्त ओढा हा शब्दप्रधान गायकीकडे आहे.
0: अच्छा.
1: आणि मग मी ती जास्त जोपासना त्या कलेची जास्त केली अर्थात. आणि मग एका क्षणी मला वाटलं की ह्यात संशोधन करण्याची खूप गरज आहे. मला जो इंटरेस्ट किंवा मला जो रस निर्माण झालाय त्याला संशोधनाचं जर अधिष्ठान मिळालं तरच त्या आपल्या म्हणण्याला काहीतरी वजन येतं.
0: अच्छा.
1: कारण छंद म्हणून ऐकणं, छंद म्हणून गाणं, छंद म्हणून काही त्यावर भाष्य करणं हे वेगळं आहे आणि एक अधिकारी व्यक्ती म्हणून त्याच्यावर जर आपल्याला काही भाष्य करायचं असेल तर त्याला एक शिस्त हवी. आणि म्हणून मी

0: शब्दप्रधान गायकीच्या आणखीन खोलात शिरले एक संशोधन म्हणून.
1: आणि अशी उदाहरणं फार कमी आहेत पण फार कमी आहेत की शास्त्रीय आणि सुगम संगीतामध्ये सुरुवात केल्यानंतर पुन्हा चित्रपट संगीत आणि त्यात नुसतं गायन नाही तर त्यामध्ये संशोधन आणि लेखन करणं, तर हा मोठा एवढा प्रवास करताना तुम्ही मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून सुद्धा कार्यरत आहात, तर तो अनुभव सुद्धा कसा होता? कारण तुम्ही अगदी लहानपणापासून तुम्ही गायन करताय आणि तेही शास्त्रीय आणि सुगम संगीत, आणि त्यात लगेच आजची ही जेनझी ज्याला आपण म्हणतो त्यांना सामोरं जाणं आणि त्यांना शिक्षणाचे धडे देणं, तर तो अनुभव कसा होता?
0: हा जो प्रवास माझा सुरू झाला त्यानंतर मी म्हणजे मास्टर्स माझं झाल्यानंतर खूप वर्षांनी मी पीएचडी करायला घेतली. म्हणजे माझं मास्टर्स झालंय ते 1991 मध्ये झालंय आणि मी 2004 साली निर्णय घेतला की मला पीएचडी करायची आहे. म्हणजे मधली काही वर्ष त्याआधी माझं मानसशास्त्राचं जे पदवी माझी मानसशास्त्रातली आहे बॅचलर्स, त्यामुळे तोही विषय माझा तितकाच आवडीचा आहे. मग नंतर लक्षात आलं की आपण या दोन्हीची सांगड घातली पाहिजे, हे आपलं नॉलेज आणि आपलं हा अनुभव. कारण अनेक वाद्यवृंदांमधून मी गात होते, काही चित्रपटांना मी पार्श्वगायन केलेलं आहे, मंचीय सादरीकरण मी गेली 40 वर्ष करते आणि त्यातून मला खूप अनुभव मला माझ्या गाठीशी होता. आणि मुंबई विद्यापीठात माझा प्रवेश झालाय तो 2013 साली.
1: अच्छा.
0: तेव्हा माझ्या मनात असंच होतं की तरुण पिढीशी मी जोडली जाईन आणि शिकवण्याची मला खूप आवड आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट स्वतःला जी माहिती आहे ती दुसऱ्याला समजावून सांगणं आणि माझ्या शिष्यांच्या गळ्यातून ती काढणं यात एक विलक्षण आनंद आहे. आणि त्यासाठी मी मुंबई विद्यापीठात 2013 साली माझी निवड झाली आणि मी रुजू झाले आणि त्यानंतर आता हा प्रवास निरंतर सुरू आहे. आणि मला आनंद वाटतो की माझे विद्यार्थी अतिशय छान अनेक ठिकाणी गाजतायत, खूप छान काम करतायत असे माझे विद्यार्थी आहेत. आणि हाही मला एक आनंदाचा भाग आहे, समाधान आहे अतिशय, की फक्त गाणं मी नाही शिकवत.
1: बर,
0: गाणं हे सांगीतिक शाब्दिक जेवढं असतं त्याच्याही पलीकडे ते भावनिक आहे. मी मुलांना माझ्या नेहमी आवर्जून सांगते की गाण्याकडे बघण्याची एक दृष्टी विकसित करा, नजर घ्या आधी गाण्याची. प्रत्येक गाण्याला एक म्हणणं असतं ज्याला आपण कहन म्हणतो. हर एक गाणे की एक कहन है, हर एक गाणं कुछ कहना चाह रहा है. तो नेमकं काय त्याचं म्हणणं आहे हे तुम्हाला ज्या क्षणी कळेल त्या क्षणी तुम्हाला त्या गाण्याची नस सापडेल. म्हणजे जसा एखादा वैद्य असतो, एखादे डॉक्टर असतात, त्यांना तर नाडी परीक्षे आधी सुद्धा चेहरा बघूनच कळतं तुमचा की तुम्हाला काय झालंय आज. म्हणजे तुम्ही काही बोलायच्या आत तुमचा चेहरा जसं बोलून जातो तसं त्या गाण्याचा चेहरा मोहरा गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे या गाण्याचा नेमकं त्याचं मर्म आहे कशात. ती दृष्टी आणि माझ्या या प्रयोगाला हळूहळू यश येत आहे असं मला वाटतं. कारण माझे विद्यार्थी ज्या पद्धतीने आता गाण्याकडे बघायला लागलेत आणि ते सांगतात मला स्वतः येऊन की मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं तसं आता मी ती दृष्टी घेऊन इतर गाणी ऐकायला लागलो, मग ते मला मुद्दे त्याही गाण्यात सापडले, आता मला गाण्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. तर हा मला खूप आनंदाचा भाग आहे की आता हळूहळू मुलांना ती एक सजगता येत चालली आहे. सुगम संगीतात ती अतिशय आवश्यक आहे की गाण्यातला भाव कळणं आणि त्याचं एकूण भावप्रदर्शन अतिशय उत्कटपणे होणं हा फार महत्वाचा भाग आहे. आणि तो मला ही पिढी सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद देते, अर्थात त्यांच्या पुढची आव्हानं बरीच आहेत. त्यांना खूप प्रकारची प्रलोभनं आहेत, प्रसिद्धीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, त्यामुळे साधना आणि व्यक्त होणं ह्यात एक अंतर लागतं जे आमच्या पिढीला सुदैवाने मिळालं. कारण आमच्या वेळेला एवढे चॅनल्स नव्हते, आता सारखे रियालिटी शोज नव्हते, त्यामुळे आपोआपच एक कालखंड असा गेला की फक्त शिका, अंतर्मुख व्हा, रियाज करा, मग व्यक्त व्हा. म्हणजे जे समर्थांनी म्हटलेलं आहे की अभ्यासून ही प्रकटावे. तुम्ही आधीच आता प्रकट होण्याची घाई इतकी असते प्रत्येकाला की अभ्यास मागे राहू शकतो. तेव्हा मला असं वाटतं आमच्यासारखे शिक्षकांचं खूप मोठं आता आणखीन आव्हान वाढलंय आमच्या पुढचं की मुलांना हा संयम सुद्धा शिकवायला आवश्यक आहे फार.
1: आणि त्याचा फायदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतो. कारण आपण पाहतो की जरी शोज असतील वेगवेगळे माध्यमांवर पण त्यामध्ये सुद्धा सगळेच बाजी मारत नाहीत जे सातत्य ठेवतात आपल्या शिक्षणात किंवा साधना जी आहे ती अगदी मनोभावे करतात, तेच पुढे जातात. तर त्या

साठी तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करताय तर ते फार गरजेचं आणि महत्वाचं ठरतं. श्रोतेहो, संगीत ही केवळ कला नसून ती साधना आहे आणि या साधनेतून आपल्या आवाजानं, अभ्यासानं, संशोधनानं, अध्यापनातून अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम हे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉ मृदुला दाढे मॅम करतायत आणि अलीकडेच त्यांना हा सन्मान सुद्धा खूप मोठा जो आहे तो प्राप्त झालेला आहे. एकंदरीतच संगीत क्षेत्रातली त्यांची जी कारकीर्द आहे किंवा त्यांनी केलेलं जे अफाट कार्य आहे त्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधत होतो. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी 100th प्रवेश करते, मला वाटते खरंच आनंदाची गोष्ट आहे. ह्या निमित्ताने मला आमच्याकडे प्रथम रेडिओ आला त्याची आठवण झाली. आणि त्या काळामध्ये म्हणजे आता जवळजवळ 60 वर्षापूर्वीची गोष्ट जर विचार केला तर त्या काळचे सगळे कार्यक्रम आठवले तरी खूप मनोरंजन आणि त्याच्याबरोबरच प्रबोधन असं दोन्ही ह्या कार्यक्रमांनी होत होतं. त्या पिढीचं मनोरंजन केलंच पण अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम सुद्धा त्या काळामध्ये आम्ही ऐकलेले आहेत. अनेक दिग्गज कवी, संगीत क्षेत्रातले मान्यवर लेखक हे लोक आकाशवाणीमध्ये प्रत्यक्ष काम करत होते त्या काळामध्ये. म्हणजे मला आठवते तर मर्ढेकरांपासून अनेक लेखक म्हणजे मग अगदी महेश केळुसकरांपर्यंत ह्या कवी लेखकांनी आकाशवाणीवर काम केलेलं आहे. लहानपणी अनेक कार्यक्रमांचं असं प्रक्षेपण होत होतं ते आम्ही ऐकत होतो. म्हणजे मला आठवतंय तो एक गंमत जम्मत सारखा कार्यक्रम ज्याच्यामध्ये लहान मुलांना एक खूप चांगलं प्रोत्साहन मिळत होतं. त्यांना सांगितलं जायचं की तुम्हाला कार्यक्रम आवडला तर पत्र पाठवा वगैरे. आणि मला आठवतंय त्या काळामध्ये मी पत्र पाठवलेलं होतं आणि माझं नाव आकाशवाणीवर त्यावेळेला आलं होतं. त्याचा इतका आनंद झाला होता की आपलं पत्र वाचलं गेलं तिथे. त्यामुळे अशी आकाशवाणी आज 100th प्रवेश करते ह्याचा आनंद आहे. आणि तिने आणखीन टिकावं या आजच्या सगळ्या काळामध्ये जिथे सगळं एक सोशल मीडिया राज्य करायला लागलंय अशा काळामध्ये आकाशवाणीने आपलं एक सत्व आणि एक प्रांजळ मनोरंजन करण्याचं काम आणि लोकांना काहीतरी सकस आणि समृद्ध देण्याचं काम कायम केलेलं आहे ते असंच करत राहू देत. त्यासाठी मी आकाशवाणीला खूप मनपूर्वक शुभेच्छा देते.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीने प्रसारित केला. आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. जाहिरात संदेश.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवाद, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्ध

0: करायचे. कार्टिलेजरी जनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: जाहिरात संदेश आता मी प्रसारित केला. आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे. सकाळचे 7:41 झाले आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात भारत तांबे यांचं गीत. संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

गर्भधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरात भारा तांबे यांचं गीत, आता आपण ऐकलं संगीतकार वसंत प्रभू. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी आमच्या कार्यक्रमाविषयी. आज सकाळी ठीक 10 वाजता प्रायोजित कार्यक्रम न्याय विभागाचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. अवश्य ऐका सकाळी ठीक 10 वाजता 10:30 कॉलेज कॅम्पस या

0: कल्पना मिमिक्री आर्टिस्ट मौली अडागळे यांची सुप्रभास जोशी यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. निवेदन सुप्रभास जोशी यांचं असेल, सादर करते योगीराज बच्चे. आणि आणखी एक आठवण, आज सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचं प्रसारण. आजच्या कार्यक्रमात गायक अभिनेता संगीतकार हिमेश रेशमिया बर्थडे स्पेशल आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. निवेदन विजय पाळगावकर यांचं असेल, सादर करते योगीराज बच्चे. आमच्या कार्यक्रमाविषयी आता आपण जाणून घेतला भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमासह आपण आहात. यानंतर जाहिरात संदेश.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. खिचडीसाठी साबुदाणा कुठे?

0: संगीतकार हिमेश रेशमिया बर्थडे स्पेशल आजचा गातो रहे मेरा दिल हा कार्यक्रम. निवेदन विजय पाळगावकर यांचा असेल. सादर करते योगीराज बच्चे. आमच्या कार्यक्रमाविषयी आता आपण जाणून घेतला भावधारा. सुगम संगीताच्या कार्यक्रमासह आपण आहात. यानंतर जाहिरात संदेश.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काव खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
3: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? मग
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98238552852.
5: दादाचं असो वा ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची. नटून बुलडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची. मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये. पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने, वस्तू खरेदीसाठी बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड. कॉलेज कॅम्पस कॉलेज कट्ट्यावरचा असाच एक भन्नाट मित्र आपल्या भेटीला येतोय कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात.
6: ओय मेरे भाई, ओय मार सिटिया पापडवाले नु, ओय मुठू, ओय मुठू मेरे गैजेट बनो मेरे पाई मेरे यार, ओय ओय मुठू कहाँ है मेरे पाई, आजा ओय.
7: बड़े भैया खाले बड़े मर्द मैं की पत्नी नहीं चलते. बड़े भैया मुझे समोसे चाहिए, समोसे.
5: कार्यक्रमात कोण आलंय हे जर जाणून घ्यायचं असेल तर मात्र तुम्हाला कार्यक्रमच ऐकावा लागणार आहे.
8: बोलो तो कैसे मामू, सब लोग पब्लिक, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.
9: कोई को पान बना रहा सवाल, ये भी बहुत प्रसिद्ध है मैडम, अगर आप ये गाना चलाएंगे तो हमें बहुत अच्छा लगेगा.
7: ए यार निले, ए यार थोड़ा सांग दो बाबा, मैं हाल दो इधर आकाशवाणी मुझे थोड़ा सांग दो यार, आसलो भारे वाटले, आसलो भारे वाटले.
5: कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात धमाल मजा, धमाल मस्ती करूयात.
7: अरे बाबू भैया बोलतो फिरेरा फिरे, डबल मजा, गप्पा सांग.
5: तेव्हा गुरुवारी दिनांक 23 जुलै रोजी अवश्य ऐका आपला कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम सकाळी 10:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्र.

श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत नियोजनात महेंद्र कपूर यांना आता आपण ऐकलं. ही रचना वंदना वेटणकर यांची. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर जाहिरात संदेश आणि एक निवेदन.

0: जी राम जी, जिसमें हर ग्रामीण को मिलेगी साल में 125 दिन रोजगार की गारंटी और काम वही जो ग्राम पंचायत कहे। विकसित भारत जी राम जी, गांव बढ़ेगा तभी देश बढ़ेगा। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूडटेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर केएसके काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा। बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक। प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै। अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड। कॉल 94-225-052 आणि 99-70-84-20-14।
2: श्रोते हो, ऐकूया एक निवेदन। आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत। या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल। निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे। विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही। या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल। या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या, अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल। अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले

0: अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
1: जाहिरात संदेश आणि निवेदन आता आपण ऐकला. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि आता कार्यक्रमात जाता जाता

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी आणि या संकल्पनेचा मजबूत पाया म्हणून देशातल्या युवकांनी योगदान द्यावं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि अन्य संबंधित क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक

घेण्यात आली त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. सर्व सुधारणांच्या केंद्रस्थानी नागरिकांचं कल्याण असलं पाहिजे तसं शासकीय धोरणं नागरिकांच्या गरजांनुसार तयार केली पाहिजेत असं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संपूर्ण शासकीय दृष्टिकोन स्वीकारण्याच्या महत्वावरही पंतप्रधानांनी भर दिला. भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळावी आणि भविष्यातल्या रोजगाराच्या मागण्यांशी त्यांना जुळवून घेता यावं यासाठी कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे असं पंतप्रधान म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असून विरोधकांनी या मुद्द्याचं राजकारण करू नये असं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. या मुद्द्यावर केवळ आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी आणि वारंवार भूमिका बदलण्याऐवजी विरोधकांनी या गंभीर मुद्द्यावर संसदेत अर्थपूर्ण चर्चेत सहभागी व्हावं असं ते म्हणाले. पेपर फुटी ही चिंतेची बाब आहे. ती केवळ एका सरकारपुरती किंवा राजकीय पक्षापुरती मर्यादित समस्या नाही. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी प्रभावी धोरण तयार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी संसदेत या विषयावर सखोल चर्चा होणं आवश्यक आहे असं नड्डा म्हणाले. यासाठी सरकार बरोबर मिळून काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेस आणि विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधील विविध परीक्षांच्या पेपर फुटीचा मुद्दाही नड्डा यांनी उपस्थित केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना या प्रकरणातून राजकीय फायदा घ्यायचा आहे ही दुर्दैवी बाब असल्याचं ते म्हणाले. नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडलं जाईल असंही नड्डा यांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची आपण रुग्णालयात भेट घेतली आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली असं नड्डा यांनी सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वांगचूक यांनी योग्य मार्गदर्शन करावं असं आवाहन केल्याचंही ते म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्र सरकारनं काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं. संसदीय नियमांचं पालन करून आणि देशातील युवकांच्या भवितव्याचा विचार करून या विषयावर विधायक चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत सांगितलं. दरम्यान नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काल सलग तिसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या विषयावरील चर्चेपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. अयोध्येत काल श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक झाली. या बैठकीत मंदिर व्यवस्थापन, देणगी प्रणाली, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती, न्यासातली रिक्त पदं भरणं आणि धार्मिक समितीची पुनर्रचना यासारख्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले. भाविकांची श्रद्धा पूर्वीइतकी दृढ असून ते मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचं न्यासानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. विशेष तपास पथकांचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्यानं त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असंही न्यासानं सांगितलं. मंदिरात अर्पण केल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीचं प्रमाण आणि शुद्धता तपासण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतील संस्थेच्या सहकार्यानं कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. 23 जुलै 1927 या दिवशी तत्कालीन बॉम्बे केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. भारताच्या विकासात रेडिओ प्रसारणानं महत्वाची भूमिका बजावली आहे. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी ही सेवा अव्याहतपणे बजावत आली आहे. जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला असणं ही अभिमानाची बाब असल्याचं उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्यानोस्वा डावकोवा यांनी म्हटलं आहे. उत्तर मॅसेडोनियातल्या स्कोपे इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधींशी बोलताना त्या म्हणाल्या की भारताचा प्रदीर्घ इतिहास आणि आध्यात्मिक वारसा यामुळे त्या प्रभावित झाल्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटल्यानंतर भारताबद्दल त्यांचा सन्मान आणखी वृद्धिंगत झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान काल फिलिपीन्समध्ये मनिला इथं कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. भारत आणि कॅनडा यांच्यातील सहकार्य सातत्यानं वाढत असल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये नमूद केलं.
उभय

देशांच्या पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांसाठी निश्चित केलेली उद्दिष्ट साध्य करण्यावर या चर्चेत भर देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. परराष्ट्र मंत्र्यांनी न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांचीही भेट घेतली आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेच्या परिस्थितीवर चर्चा केली. तसंच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली. अमेरिकी लष्करानं इराणवर सलग 12व्या दिवशी हल्ले केले. दोन्ही बाजूंनी नागरी पायाभूत सुविधांना अधिकाधिक लक्ष केलं जात आहे. जलमार्गातून प्रवास करणाऱ्या नागरी खलाशांना आणि व्यापारी जहाजांना धमकवणाऱ्या इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. आयएएसवी त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत करताना ते काल बोलत होते. मुंबईतून 11 सप्टेंबर 2025 रोजी या मोहिमेला सुरुवात झाली होती. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास करत या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात पॅरा अॅथलेटिक्ससह 125 सदस्य आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू, लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत अॅथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टीयुद्ध आणि ज्युडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. मागील राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीनमधल्या चांगझो इथं सुरू असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू, आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या सामन्यात उन्नती हुडाचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला, तर पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहानचा पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला T20 क्रिकेट सामना भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 सुरू होईल. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाचे मालिकेतील उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर खेळले जातील. उभय संघांदरम्यान आतापर्यंत झालेल्या एकंदर मर्यादित सामन्यांमध्ये 14 पैकी 11 सामने जिंकत भारतानं आपलं वर्चस्व राखलं आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर कर्नाटक, केरळ, विदर्भ, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसंच लडाखमध्ये रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये, केंद्रीय मंत्री JP नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणी बीड केंद्र. प्रतकरीन सभा आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 झाले आहेत. लोकसंगीत कार्यक्रमाची सुरू.

0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला सुलोचना चव्हाण यांच्या स्वरात ए पी निकम यांचं लोकगीत आपण ऐकलं. संगीत दिला कुमार धनंजय धुमाळ यांनी. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करत आहे.
1: कॉलेज कॅम्पस कॉलेज कट्ट्यावरचा असा एक भन्नाट मित्र आपल्या भेटीला येतोय कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात.
2: ओय मेरे भाई ओय मार सुटिया पापड वाले नो ओय मुठू ओय मुठू मेरे गैजेट बने मेरे पाई मेरे यार ओय ओय मुठू कहाँ है मेरे पाई आजा ओय

मुलींसाठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व सौंदर्य आरोग्य माहिती मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व महिला सशक्तीकरण उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व महिला विश्व मधुरींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.

शेवटी काही संदेश माहिती ज्ञान आणि मनोरंजनासह आकाशवाणी बीर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ही आहे आमची प्रातकालीन प्रसारण सभा. आमच्या आजच्या महत्वपूर्ण कार्यक्रमाविषयी आज सकाळी ठीक 10 वाजता न्याय विभागाचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. तसंच सकाळी 10:30 आमच्या कॉलेज कॅम्पस कार्यक्रमात मिमिक्री आर्टिस्ट मौली अडागळे यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपल्याला ऐकता येईल. निवेदन सुप्रभा जोशी यांचं असेल. सादर करते योगीराज बच्चे. गाता हे मेरा दिल हा आमच्या रसिक श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम. प्रसारण दररोज सकाळी ठीक 11 वाजता. आजच्या कार्यक्रमात काय आहे विशेष? आज गायक संगीतकार अभिनेता हिमेश रेशमिया बर्थडे स्पेशल आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. निवेदन विजय पारगावकर यांचं असेल. सादर करतील योगीराज बच्चे. आमच्या महत्वपूर्ण कार्यक्रमाविषयी आता आपण ऐकलं आकाशवाणी बीर केंद्र लोकसंगीत.

0: शिंदे आणि सहगायकांच्या स्वरात गुलाब भेदळकर यांचं लोकगीत आता आपण ऐकलं मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनात. काय सकाळी 10 ते 12 पर्यंत कुठे आहात? आपल्या घरीच. अच्छा, अहो मग आकाशवाणी बेर केंद्र ऐका ना, ऐका आणि ऐकत रहा. विशेष कार्यक्रम 10 वाजता न्याय विभागाचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आमचा गुरुवार म्हटल्यानंतर सकाळी 10:30 कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात विशेष मिमिक्री आर्टिस्ट मौली अडागळे यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. आणि त्याचबरोबर 11 वाजता आमचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम अवश्य ऐका. आमच्या कार्यक्रमाविषयी आता आपण ऐकलं. यानंतर एक निवेदन.
1: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
2: शेतकरी सर्जनाचर शेतकरी राजा नाचर नाच गड्या सोन्याचा दिसा.

ప్రశ్న గడగా చెప్పండి, వస్తే అతన్ని చాలా.

आकाशवाणीस सहकाऱ्यांना आता आपण ऐकलं लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला. आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे FM 102.9 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर सकाळचे 9 वाजता सहक्षेपित करत आहोत विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम 9 ते 10 या वेळेत.

कम्मा बत

0: 빙가
1: 으담
2: 아요
1: 으담
2: 다
1: 아르담 담담 록 브룸 야에

इंटरनेशनल पर।

0: विधिक सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 की धारा 12 के तहत पात्र नागरिक निशुल्क कानूनी सहायता न्याय बंधु मोबाइल ऐप और www.probono-toj.in से प्राप्त कर सकते हैं।
1: You had been listening to a talk on environmental jurisprudence by Anna A. Priya, Associate Legal, Center for WTO Studies, IIFT. This talk was part of a webinar conducted by the Department of Justice.
2: श्रोतेहो आताच आपण न्याय विभागाचा प्रायोजित कार्यक्रम ऐकला. न्याय विभागाचा हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. माहिती ज्ञान आणि मनोरंजनाची परंपरा आकाशवाणी बीड केंद्र. सकाळचे 10:15 झालीत. यानंतर प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म. आज एक ही फिल्म कार्यक्रमासाठी चित्रपट कुठला असेल तसा आपल्याकडे वेळ कमी आहे, पण आजच्या कार्यक्रमात खास आम्ही चित्रपट निवडलेला आहे. आज आहे 23 जुलै 1927. मुंबई इथं भारतातील पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात. आज राष्ट्रीय प्रसारण दिवस. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ 23 जुलै हा राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून सर्वत्र साजरा होत आहे. आणि याच राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या निमित्तानं आज एके फिल्म कार्यक्रमासाठी आम्ही चित्रपट निवडला आहे रेडिओ

एक फिल्म कार्यक्रमासाठी आज चित्रपट रेडिओ, आज राष्ट्रीय प्रसारण दिन, आजच्याच दिवशी 1927 साली भारतातील पहिले रेडिओ प्रसारणास सुरुवात झालेली आहे आणि मंडळी आजही दुर्गम भागातील नागरिकांसाठी रेडिओ विश्वासार्ह सहज उपलब्ध असं माध्यम मानलं जातं. बदलत्या तंत्रज्ञानासोबतच FM डिजिटल प्रसारण आणि मोबाईल ऍप्सच्या माध्यमातूनही आकाशवाणी श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे. लोकाभिमुख प्रसारणाची परंपरा आजही रेडिओनं कायम राखलेली आहे. हिमेश रेशमिया यांच्या स्वर आणि संगीत नियोजनात कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आता आपण ऐकलं. यानंतर पुन्हा एकदा हाच स्वर.

0: मनीष रेशमिया यांच्या स्वर आणि संगीत नियोजनातले गीत आपण ऐकलं. एक फिल्म कार्यक्रमासाठी आज चित्रपट रेडिओ राष्ट्रीय प्रसारण दिन याचं औचित्य साधून हा चित्रपट आम्ही निवडला आहे. एक फिल्म हा कार्यक्रम आकाशवाणी बीर केंद्र सादर करत आहे. कार्यक्रमानंतर जाहिरात संदेश.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
5: कॉलेज कॅम्पस
6: चला गॅंगच वेगळी कट्टा घेऊ.
5: कॉलेज कट्ट्यावरचा असाच एक भन्नाट मित्र आपल्या भेटीला येतोय कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात.
7: ओय मेरे भाई ओय मार सुट्या पापडवाले नो ओय मुठू ओय मुठू मेरे गॅजेट बनवू मेरे पाई मेरे यार ओय मुठू काय मेरे पाई आजा ओय
8: अरे भैया खाली बड़े मर्द मैं की पत्नी नहीं चलते बड़े भैया मुझे समोसे चाहिए समोसे.
5: कार्यक्रमात कोण आलाय हे जर जाणून घ्यायचं असेल तर मात्र तुम्हाला कार्यक्रमच ऐकावा लागणार आहे.
7: बोलो तो कैसे मामू सब लोग पब्लिक जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत.
9: कोई को पान बना रहा सवाल अब ये भी बहुत प्रसिद्ध मैडम अगर आप ये गाना चलाएंगे तो हमें बहुत अच्छा लगेगा.
8: अरे यार निले अरे यार तुला सांग दो बाबा आम्ही आल दो आकाशवाणी मध्ये तुला सांग दो यार असलो भारे वाटले असलो भारे वाटले.
5: कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात धमाल मजा धमाल मस्ती करूयात.
8: अरे बाबू भैया बोले तो फिरेरा फिरेरो धमाल मजा गप्पा मजा गप्पा मजा.
5: तेव्हा गुरुवारी दिनांक 23 जुलै रोजी अवश्य ऐका आपला कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम सकाळी 10:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्र.

हिमेश रेशमिया रेखा भारद्वाज यांच्या स्वरात हे गीत आतापण ऐकलं. रचना समीर यांच्या होत्या, संगीत हिमेश रेशमिया यांनी दिला होता. एक फिल्म आजचा चित्रपट रेडिओ. एक फिल्म हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आमच्यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: फिल्म बँडच्या 102.1 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलं आकाशवाणी बीड केंद्र. प्रातकालीन सभा आपण ऐकत आहात. प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. कॉलेज कॅम्पस कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आजच्या कार्यक्रमात मिमिक्री आर्टिस्ट मौली अडागळे यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत. निवेदन सुप्रभा जोशी यांचं आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. कॉलेज कॅम्पस
1: हॅलो फ्रेंड्स, कॉलेज कॅम्पसच्या आजच्या या भागामध्ये मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून

0: मित्रमैत्रिणींनो, गेल्या काही भागांमध्ये आपण विविध कॉलेजच्या स्ट्रीम्स, शिक्षणाच्या दिशा आणि करिअरच्या संधी यावरचे भाग ऐकलेत. आज मात्र कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आपला एक बलभीम कॉलेजचा मित्र आपल्याला भेटायला आलेला आहे. त्याचं नाव आहे माऊली अडागळे. बलभीम कॉलेजमध्ये तो सध्या वाणिज्य शाखेमध्ये त्यांनी फर्स्ट इयरची परीक्षा दिलेली आहे आणि तो या वर्षी आता सेकंड इयरला जाईल. तर हा मित्र आपला खूप छान मिमिक्री आर्टिस्ट आहे. तर अर्थातच तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे, विविध कलाकारांचे आवाज तो काढणार आहे. तर आपणही मस्त मजा करूया, एन्जॉय करूया. त्याची ही कला त्यांनी कशी जोपासली, काय तयारी करतो, त्याच्यातले बारकावे कसे कसे लक्षात आणतो, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण त्याच्यासोबत करूया. माऊली, आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू मॅम.
0: माऊली, मला हे सांग की मिमिक्री कराविषयी तुला केव्हापासून वाटली?
1: येस मॅम, मी जसा लहान होतो तर त्यावेळेस मला नाटकाची खूप आवड आहे. म्हणजे मला पहिल्यापासूनच खूप

0: आवडेल तर मला नाटकामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. मला जसं की वेगवेगळ्या जणांचे आवाज काढणं किंवा त्यांची सेम नकल करणं, नकल करायला खूप आवडते. हा, तर जसं की अक्षय कुमार हा माझा एकदम फेवरेट हिरो आहे.
1: बरं,
0: मी त्याचा सुद्धा आवाज काढतोय. आणि माझं टास्क माझ्या आयुष्याचा असं आहे की जे आवाज कुणाला नाही जमत ते आवाज मी काढण्याचा प्रयत्न करतो.
1: बरं.
0: हा, तर जसं की आता इन्स्टावर पण खूप व्हायरल आहे एक व्हिडिओ माझा, तर निलेश वैरागरचा आवाज काढलेला आहे. हा एक रील स्टार असून हा खूप प्रसिद्ध नाटकातील कलाकार आहे.
1: बरं, तर मला काय विचारायचं माऊली, आपण पुढे ही जी नावं तू आता घेतलेली आहेस त्यांची आवाज तर आम्ही तुझ्याकडनं ऐकणारच आहोत, पण माऊली तुझं बालपण कुठलं आहे आणि तुझा शिक्षणाचा प्रवास सांगशील?
0: तर माझं बालपण मुंबईमधील ठाण्यामध्ये येते.
1: बरं,
0: तर मी ठाण्यामध्ये राहिलेलो आहे, म्हणजे माझं लहानपण पूर्ण ठाण्यामध्येच आहे. मी ठाण्यामध्ये कमीत कमी 8वी पर्यंत शिकलोय. 8वी नंतर मी बीडला आलो, पण बीडला येण्याआधी ठाण्यामध्ये जो माझा प्रवास होता तिथनं खरा माझा नाटकाचा आणि व्हॉइसचा प्रवास चालू झाला.
1: बरं,
0: म्हणजे त्यावेळेस मला नाटकामध्ये एवढी आवड होती ना, एवढी प्रचंड आवड की मला असं वाटायचं की बाबा मी कधी हिरो बनतो, माझी पण कधी हिरो नसेल साईटला, असं एखाद्या वेळेस व्हायचं मला तसं. आणि त्यावेळेस असं झालं की मग मला ती एवढी आवड वाढत गेली, तर मला सपोर्ट पण भेटला आमच्या मॅडमचा, त्यांचं नाव साळे मॅडम आहे.
1: बरं,
0: तर त्यांना माहित झालं की हा खूप चांगला ऍक्टर आहे, तर त्यांनी मला एका नाटकामध्ये सहभाग घेण्यासाठी खूप मोटिवेशन दिलं. आणि मी त्या नाटकामध्ये गेलो सुद्धा, आणि त्या नाटकामध्ये गेल्यावर तिथला जो मेन नाटक करणारे होते तर ते आपले मराठी चित्रपटामधले होते.
1: बरं,
0: तर त्यांचं नाव सिद्धेश्वर आहे.
1: बरं,
0: सिद्धू, त्यांना हुप्पा उभे पिक्चर मध्ये सिद्धू आहेत ना,
1: सिद्धार्थ जाधव.
0: तर ते होते मेन तिथले ज्यांनी नाटक पूर्ण अरेंजमेंट केलं.
1: बरं,
0: आणि त्यांच्या हाताखाली दोघ जण होते, तर त्यांनी नाटक बसवलं होतं. तर त्यावेळेस जरा फर्स्ट टाइम होत, सगळेजण नवीन मला दिसले, माझे मनामध्ये जाम भीती, काय होईल काय नाही, म्हणजे सक्सेस होईल का नाही बाबा, का नाटक हरण माझ्यापासून, जाम भीती वाटायची. पण तुम्हाला सांगतो, दोनच दिवसामध्ये त्या अख्ख्या नाटकाचा मॉनिटरच मी झालो.
1: क्या बात है. तुझ्या लहानपणी किंवा तू पहिल्यांदा केलेली मिमिक्री कुठल्या आर्टिस्टची होती आणि तुझं वय काय होतं तेव्हा?
0: मॅम, त्यावेळेस जर काय सांगायचं म्हणलं तर माझं वय होत, मी 14 वर्षाचा होतो.
1: बरं, आणि कुणाची मिमिक्री केलीस?
0: 14 वर्षाची असताना बबली डब्ल्यूची मिमिक्री केली.
1: कशी सांगशील की आम्हाला?
0: हा हो, चालेल ना, काय अडचण, माझे आवाज काढून दाखवून.
1: हो, अगदीच अगदीच
0: चालेल. तर सर्वजण लहान मुलं जे आहेत त्यांनी ते कार्टून बघितलेलं असेल बबलू डब्ल्यू, आणि त्याच्यामध्ये एक टकला लखा एक कॅरेक्टर आहे. तर आपण एकदा बबलू डब्ल्यू ची मिमिक्री इथे चालू करूयात. तर पहिला आपण बबलूचा आवाज काढूयात आणि नंतर सेकंड डब्ल्यूचा. तर पहिला बबलू कसं बोलणार? सेकंड जो आहे आपला डब्ल्यू,
2: बबलू ये का जा रे तू, उस मच्छू शायद वापर टकला काया होगा, टकला लक्का बहुत खतरनाक है, टकला लखेगा, टकला अगर चमका तो हम अंधे हो जाएंगे. आपको
1: किती मजा आली ना आम्हाला, अरे किती छान काढतोस तू हे आवाज, आणि आता खरंच आम्हाला आमचा इंटरेस्ट वाढलाय की आता तू आम्हाला पुढे कुणाचे आवाज ऐकवणार आहेस. आणि जसं सुरुवातीला तू बोललास, या सगळ्या गोष्टीची सुरुवात तुझ्या वयाच्या 14व्या वर्षीपासून झाली, पण त्याच्या आधी कधी तू शाळेमध्ये कुठल्या तरी टीचरचे किंवा असं कुणाचे किंवा आपले नातेवाईक असतात स्पेशल त्यांचे कुणाचे केलेस का, आणि काय मग त्याचे प्रसाद काय काय भेटले किंवा आशीर्वाद काय भेटले ते पण सांग.
0: हो, असा झाला एक किस्सा, आता सांगण्यामध्ये काही अडचण नाही. असा एक किस्सा झालता, म्हणजे सरच ना, म्हणजे सरचा आवाज काढलेला होता.
1: अच्छा,
0: त्यावेळेस सरचा आवाज काढला होता, म्हणजे 14 वर्षाचा
1: असताना. क्लासमध्ये?
0: हो, क्लासमध्ये सरला सुद्धा माहितीये.
1: बरं,
0: मी त्यांचा आवाज काढतो, फटके पण बसले होते 4-5. म्हणजे आवाज नाही काढण्यामुळे नाही, आवाज वेगळ्या पद्धतीने काढला, मस्करी केली त्याच्यामुळे फटके बसले होते.
1: म्हणजे पहिला ट्राय होता तो?
0: पहिला ट्राय होता.
1: अच्छा अच्छा,
0: सरचा आवाज.
1: बरं, हे अभ्यास वगैरे करताना याला किती वेळ देता येतो तुला?
0: माझं एक म्हणणं असं की आपण प्रत्येक जणाच्या अंगामध्ये कला असते, पण आपण ती कला ओळखून घेत नाही. प्रत्येक जणाला मिमिक्री करता येत असते, पण त्याला ते कळत नाही की कोणाची येते मला मिमिक्री करता. तर जसं की मला कशामुळे येते मिमिक्री करता, तर मी जास्त वेळ मिमिक्रीला माझ्या देत नाहीये, पण ज्यावेळेस कोणाचा तरी आवाज माझ्या माइंडसेट मध्ये बसेल तर मी तर ठरवतो की मला तो आवाज काढायचा.

0: माझ्याकडे 100 out of 100 निघतो.
1: ओ किती छान. तर मग आता तू जसं सुरुवातीस म्हणालास की तुला अक्षय कुमारचा आवाज खूप छान काढता येतो, तर आम्हाला आवडेल की अक्षय कुमारचा आवाज तुझ्या आवाजातून ऐकायला.
0: अक्षय कुमार माझा म्हणजे मी खूप मोठा फॅन आहे बरं का अक्षय कुमारचा, मला काय अडचण नाही, आवाज मी काढतो. ए बाबू भैया, अरे श्याम, देखो देखो देखो देखो देखो, मैंने बेचारे का घड़ी बेचा, बेचारे का चश्मा बेचा, अरे कुछ बोला उन्होंने, कुछ बोला? अरे देखो कितने बोले शक्ल वाले बाबू भैया, अरे बाबू भैया बोले तो फिरेरा फिरे में डबल मजा आएगा, मजा मजा आएगा, मजा मजा आएगा.
1: क्या बात है, हेरा फेरी मधले हे डायलॉग्स आहेत.
0: हेरा फेरी मधला
1: आणि परेश रावल आणि अक्षय कुमार या दोघांमधला हा संवाद आणि अगदीच काय धमाल चित्रपट होता तो आणि त्यातले डायलॉग्स, तर खरंच तो चित्रपट कितीदा पाहिला तर पाहावासाच वाटतो. आपला मित्र माऊली अडागळे आपल्या सोबत आहे आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. माऊली, एखादा किस्सा सांग, हे कसं तुला करावंसं वाटलं?
0: हा किस्सा असा आहे की जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा मला नाटकामध्ये इंटरेस्ट खूप होता ना, तर मी एक नाटक सुद्धा केलं चिमन पाखरा म्हणून, आणि ते नाटक माझं मुंबईला होतं गडकरी शाळा क्रमांक 44 मध्ये, आणि ते नाटक सुद्धा मी पहिल्या नंबरला आणलं होतं.
1: क्या बात आहे.
0: आमची म्हणजे जी शाळा होती ती फर्स्ट नंबरला आलती त्याच्या त्यावेळेस. तर मग त्यावेळेस कसं झालं की एक नाटक करता करता एक मुलगा होता आणि त्यांनी सहज एक नाना पाटेकरची मिमिक्री केली. मी हँग झालो, मी म्हणलं अरे मी WWE करतो म्हणलं, नाना पाटेकरची करतो. माझा मोटिवेशन वाढलं, मला वाटलं मी पण करणार म्हणलं, मला पण जमणार. मग 2-3 दिवस प्रॅक्टिस केली, तिसऱ्या दिवशी ऍज इट इज आवाज.
1: क्या बात आहे, ऐकू ना मला.
0: चालेल, तर मग आपण नाना पाटेकरची मिमिक्री करूयात. अच्छा है, आ गया मैं इस काम में. ए बताओ तुम्हें एक बात, ये जो काम वाली बाई है ये काम वाली बाई है कहाँ? अच्छा है, आ गए मेरे नाम और देंगे और मुझ दिली का तमाशा देखने. अब लटका देंगे मुझे ऐसे सूली पे, ऐसे जमा बाहर आएगी मेरी, थोड़ी देर लटकता रहूंगा फिर मेरा भाई आएगा मुझे नीचे उतारेगा. अच्छा है, एक दिन तुम्हारी ये नाम और धन की बुजदिली शहर को ले डूबेगी. अरे सुधरो, सुधरो जरा, कुछ बड़ा करो, क्रांतिवीर सोचो. अच्छा है, अच्छा है.
1: क्या बात है, किती मजा वाटते ना. असा मिमिक्री आर्टिस्ट आम्हाला कॉलेज कॅम्पसच्या या कार्यक्रमात भेटला, खरंच धमाल येते माऊली, खूप मजा आली रे. आणि अशा मिमिक्री जेव्हा तू केल्यास तेव्हा ज्या काही लोकांसमोर केल्यास त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? काही आठवडीतल्या तुझ्या प्रतिक्रिया सांग ना, कुणाची तरी तू केलीस आणि या व्यक्तीची मला खूप छान दाद मिळाली, काय किस्से आहेत तुझ्याकडं?
0: मी आता सध्या आपलं बीड मधलाच एक किस्सा सांगतो तुम्हाला. बीड मधून आपल्या मिमिक्रीचं कॉम्पिटिशन होतं संभाजीनगरला.
1: बरं,
0: तर संभाजीनगरला जेव्हा कॉम्पिटिशन होतं तर मला टक्कर देण्यासाठी असे माझ्यासारखीच मिमिक्री करणारे कमीत कमी 10 विद्यार्थी होते.
1: बरं,
0: पहिले दोघे तिघे जणांनी मिमिक्री केली, लास्टला माझा नंबर आला, तर त्यांनी 4-5 आवाज काढले होते आणि मी जेव्हा तिथे गेलो तर सर्वांच्या हृदयामध्ये बसणारा हा पहिला ऍक्टर संजय दत्त.
1: क्या बात है,
0: मी डायरेक्ट ऑन द स्पॉट त्यांचा आवाज घेतला, तर त्यावेळेस सर्वजण हँग झाले.
1: चला आता आम्हाला हँग कर.
0: काही अडचण नाही मॅडम, तर आपण संजय दत्तचा एकदा आवाज घेऊयात.
2: अरे मामू, बोलो तो कैसे मामू, सब लोग पब्लिक, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. तर तुम्हें आता मी कसे, मी ना हिंदी मध्ये बोलतो. तो ये देख मामू, तुम लोग को क्या बोलता मैं, आजकल बारिश बहुत डेंजर हो रही है क्या? तो जब तुम लोग घर से बाहर निकलेंगे तो मेरा मतलब, अरे मेरा नहीं रहे बोले तो संजू बाबा का, संजू बाबा का नाम लेने का और घर से बाहर निकलने का, तो उससे क्या होगा? कुछ भी नहीं होंगे रे. बोले तो बारिश तो गिरनी है. अब मैं क्या करता, मैं मेरे सर्किट को बोला था, अरे सर्किट, अरे समझा ना रे, बोलो तो मेरा क्या मालूम क्या, वो जो अपन कॉलेज के टाइम पे फॉर्म भरते वो फॉर्म भरना जरूरी है मैडम? बोले तो मेरे को नहीं लगता.
0: थैंक यू.
1: क्या बात है, यस, संजू बाबा अर्थात संजय दत्त यांची मिमिक्री आपल्याला आता माऊलीने ऐकवलेली आहे आणि धमाल मजा आली आम्हाला. आता आपण माऊलीकडनं जाणून घेऊया की तुला कुठल्या छान छान लोकांच्या प्रतिक्रिया भेटल्या त्याबद्दल सांग.
0: हा तर म्हणजे ह्या आवाजावर मला खूप चांगल्या

0: प्रतिक्रिया भेटल्या होत्या. आणि तुम्हाला गोष्ट सांगायची म्हणली तर सर्वांनी पिक्चर बघितला असेल तर म्हणजे त्याच्यामध्ये एक असा एक कलाकार आहे दगडू, तर तो सुद्धा आलता त्यावेळेस इथं. आणि म्हणजे आता प्रत्येक वेळेस मिमिक्री केली किंवा त्याचा पहिला नंबर आला त्याला पुरस्कार देण्यासाठी एक कोणीतरी मोठा असतं, तर पिक्चर मधला तो दगडू आलता पुरस्कार देण्यासाठी.
1: अरे दगडू म्हणजे तो टाइमपास चित्रपट आपला प्राजूचा दगडू तो आला,
0: प्राजूचा दगडू. तर तो जेव्हा आलता त्याने सुद्धा आवाज ऐकला, म्हणलं ओ मस्त मस्त खूप छान खूप पुढे जाशील म्हणून. थँक्यू म्हणलं मी पण, म्हणलं तुमचा चित्रपट बघितलेला आहे, जाम भंगी एकटी गेली म्हणलं, तुम्ही भारी एकटी गेली
1: मौली. आता पुढची मिमिक्री किंवा पुढचा आवाज तू आम्हाला कोणाचा ऐकवणार आहेस?
0: पुढचा आवाज जो माझा खूप प्रसिद्ध आवाज आहे अख्ख्या म्हणजे जेवढे काही रील स्टार इन्स्टावर जेवढे माणसं आहेत त्यांनी सर्वांनी माझा आवाज तो ऐकलेला आहे. तो आवाज आहे निलेश वैरागरचा.
1: बर.
0: आणि निलेश वैरागर एक ते रील स्टार आहे तो, तर आपण त्याचा आवाज सुद्धा काढू तिथे एक वेळेस.
1: बर.
2: अरे यार निले, अरे यार तुला सांगतो बाबा आम्ही आलतो इथं आकाशवाणी मध्ये, तुला सांगतो यार असलो भारी वाटायलंय, असलो भारी वाटायलंय, आज वाटतं कुण्या कुणाची आवाज काढू. अर तुला सांगतो माहेर आहे ऋषा पाहिजे जरा ऋषी जर का असतो काय मजा आली असते रोधवाने आम्ही अरले मस्त कार्यक्रम केला असतो ना इथं आर कार्यक्रम जेव्हा एखादं नाटकच केला असतो रो आर तुला सांगतो एक तर मी आधीच काळा आणि मॅडम माईक काळच दिले कॉम्बिनेशन लय जोडणार आमचं.
1: क्या बात आहे निलेश वैरागरचा आवाज. मित्रमैत्रिणींनो आता आपण ऐकलाय माऊली अडगळे या आपल्या मित्रांनी काढलेला हा आवाज. खूप धमाल मजा आली. आणि माऊली फक्त तुझ्या आवाजाची मजा नाही पण तू ऑन द स्पॉट जे वाक्यरचना करून जोडतोयस ना त्याच्याने खूप मजा येते, हसू पण येते. बर आता पुढे काय ऐकवणार आहेस आम्हाला?
0: पुढे तुम्हाला मी एक असा एकदम भयानक असा आवाज ऐकवणार आहे.
1: बर.
0: तो आवाज म्हणजे आता ते खूपच व्हायरल आवाज आहे, त्यांनी कदाचित तो आवाज काढणारा फक्त एकच माणूस होता आणि त्याच्यानंतर दुसरा असून तो मी आहे.
1: बर कोण बर? आता आम्हालाही खूप उत्सुकता लागली.
0: उत्सुकता लागली तर आपण चला त्यांचा एकदा ट्रायच करूयात आणि तुम्हाला सांगतो कोण आहे तो.
1: बर आम्हाला जमतंय का ते पण पाहू, कुणाचा आवाज आहे ते शोधण्यासाठी किंवा कळतंय का ते आम्ही पण थोडस लक्षात घेऊन ऐकतो.
0: तर मी काय करतो तुम्हाला आवाजच ऐकवतो, तुम्ही मला सांगा, तुम्ही सांगा कोण आहे.
1: बर
0: तर ठीक आहे आपण आवाज त्याचा काढूयात.
3: अरे शिकाव सर अगर मी तुम्हारे पट्टे में टांगड़ा निगू नहीं यार तो तुम काय को मेरे मामले में घुसरे. हाँ एक तो मैं चंदन की लकड़ी चोरी करने को आ रहा और उसके बाद में भी तुम उसमें भी घुसरे. अब मैं तुम्हारे सामने बोलता, अब मैं तुम्हारे सामने चंदन की लकड़ी लेके जाएगा, तुमको जो करना हो कर लो. तम मैं दोरो की दिखा शेखावत अरगाव रे सगळे तम अरगाव रे तम मैं दोरो की दिखा शेखावत रुक लिया तो छोड़ देगा मैं सिंडिकेट उठाएगा कुलाड़ी कमाएगा दिहाड़ी रुक लिया तो आज छप्पा तक की जिंदगी करेगा मजदूरी तम मैं दोरो के अरगाव रे अरगाव रे.
1: क्या बात है पुष्पराज.
0: पुष्पराज
1: ओ किती मस्त, अगदीच अगदीच मजा आली रे आम्हाला आणि थोडी भीती वाटली ऐकताना. काना असे एकदम कॉन्सन्ट्रेशन असे सरळ झाले. तर तुझा मिमिक्री आर्टिस्ट म्हणून कोण तुला आदर्श वाटतंय, कुणाला तू फॉलो करतोस आणि तुला कुणाच्या मिमिक्रीज आवडतात त्याबद्दल काय सांगशील?
0: मला मिमिक्री आवडतात तर माऊली अडगळेच्या.
1: फक्त
0: फक्त मीच.
1: म्हणजे तसं आता याच्यामध्ये आपल्याकडे जॉनी लिव्हर आहे किंवा आता बरेच आहेत म्हणजे कृष्णा जो आपल्या कॉमेडीच्या ह्याच्यामध्ये पाहतो आपण की त्याच्याकडे खूप वेगवेगळे आर्टिस्टचे आवाज काढणारे असे खूप असे दिसतात. पण तुला असं वाटतं की तुझी स्वतःची प्रेरणा स्वतःपासूनच आलेली आहे. बरं म्हणजे तुला इनबॉर्न ते आवडतं. बऱ्याचदा आपल्याला असं होतं ना की ते चित्रपटाच्या स्क्रीनवर पाहिल्याच्या नंतर आपल्याला तसं दिसावं असं वाटतं किंवा तसं बोलावं असं वाटतं किंवा तसं मिमिक्री करावीशी वाटते. तर मग तुझे स्वतःचे अजून काही असे व्हॉइस ओव्हर तू केलेले आहेस का कुठल्या नाटकासाठी म्हणा किंवा कुठल्या तरी एखाद्या कार्टून चॅनलसाठी म्हणा असं काही तुला काम भेटलेलं आहे का?
0: नाही आतापर्यंत तर अशी काय अपॉर्च्युनिटी आली नाही मला. पण मी सध्या मी असं ट्राय करतो की मी स्वतःच कार्टून करावं. मला दुसऱ्यांच्या कार्टून मध्ये व्हॉइस नाही द्यायचे, मला स्वतःच कार्टून तयार करायचं.
1: क्या बात आहे. यालाच म्हणतात नवनिर्मितीचा एक संकेत असतो ना ते खूप महत्वाचं आहे. कॉपी करणं याच्यातनं तुमची स्वतःची आयडेंटिटी निर्माण होत नाही.
0: बरोबर.
1: तुम्ही जेव्हा स्वतःचे एफर्ट्स लावता आणि स्वतःचा वेगळा काय ते देतात तेव्हाच लोकांना ते जास्त भावतं.

0: म्हणजे तुझे हे जे विचार आहेत ते खरंच नक्कीच आम्हाला भविष्यात एक चांगला आर्टिस्ट आणि चांगला व्हॉइस ओव्हर करणारा आर्टिस्ट देतील, यात काही शंकाच नाही. आता पुढचा आर्टिस्ट कुठला आहे ज्याची मिमिक्री, ज्याचा आवाज तू आम्हाला ऐकवणार आहेस?
1: तर पुढचा आर्टिस्ट आणि पुढचा ऍक्टर अमिताभ बच्चन.
0: क्या बात आहे, बिग बी.
1: या तर आपण त्यांचा सुद्धा एकदा आवाज काढूया तिथं.
0: हो
1: तर मिमिक्री आपल्या अमिताभ बच्चनची.
2: अमिताभ बच्चन देखो बात है तो मैं उस आकाशवाणी शो में तो मैं आपको बताना चाहूंगा यहां पर हमें मिल रहा है 7 करोड़. तो देखिए बाजो भाई, मैं जो हूं मैं आपको एक बात बताना चाहूंगा. मैं जब किसी खांडवाला गांव में गया था तो तब मुझे एक इंसान ने क्वेश्चन

0: 만약 그것이 가능하다 가오메가 다 또 다 문제 그 인산의 고생 붙여다 또 말해 밥과 남겨 또 매너다 우스코 받아 밥과 남 미련함 디나나 쪼안 또 너의 와서 여자 말하고 기사다 어디게 맞고 받아 정각이 여자 매너 페브럴 가나 거의 그 번번하러 쏘아라 얘가 뭐 프로세대 말하면 가거라 뭐 얘가 하나
1: चलेंगे
0: तो हमें बहुत अच्छा लगेगा
1: हाँ जी बिग बी जी हम आपके लिए ये गाना जरूर चलाएंगे श्रोते हो बिग बी आपल्या कार्यक्रमात आले नव्हते हा आपला माऊली अडगळे आहे आणि आपल्या आकाशवाणी बीडच्या स्टुडिओ मध्ये बसून तो बिग बींचा आवाज काढतोय मित्र मैत्रिणींनो आजच्या कार्यक्रमात मजा येते ना तेव्हा आपल्या सोबत माऊली अडगळे आहे माऊली आता बिग बींचा आवाज असा तू काढलेला आहेस तर तुला असं कुठे वाटलं का की आपण कुठल्या तरी एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन याचं रितसर प्रशिक्षण घ्यावं याच्यासाठी तू कधी प्रयत्न केलेस का
2: नाही आतापर्यंत
1: तुला असं वाटतं का की आपण असं काही थोडस याला पॉलिश केलं या कलेला तर थोडं जास्त अजून त्याच्यामध्ये काय म्हणतात आपण म्हणतो ना ती कला फुलेल किंवा हे आवाज आणखीन कुणाचं मार्गदर्शन घेतलं तर जास्त फुलेल असं वाटतं का तुला
2: वाटतं मला
1: आणि जसं तू सुरुवातीस सांगितलंस कार्यक्रमाच्या की तुझं बालपण ठाण्यातलं आहे तर ठाण्यामधला हा जो प्रवास होता तर तुला ही आवड जी लागली नाटकाची तर तुमच्याकडे कुणी नाटक पाहणारे जास्त असं कुणी होतं टीव्हीमुळे तुला ही आवड लागली का चित्रपट जास्त पाहणारे असे कोणी होते की ज्यांच्यामुळे तुला ही आवड लागली काय सांगशील
2: मला खरं म्हणायचं म्हणलं तर मी आता पहिलं पण सांगितलं की मला जो अक्षय कुमार आहे तो मला लहानपणीपासून खूप आवडतो ज्या मला अक्षय कुमार शिवाय दुसरा कोणचा हिरोच आवडत नाही मी लहानपणापासून अक्षय कुमारला फॉलो करतो
1: अच्छा
2: आणि म्हणजे मला खूप भेटायची पण इच्छा आहे पण आता ते कुठे भेटतील ते तर नाही माहिती आहे पण एक आहे विश की त्यांना भेटावं
1: कदाचित तुझी कलाच तुला छान तुझ्या ह्या स्वप्नवत वाटणाऱ्या व्यक्तींसोबत तुझी भेट घडवून देतील आपल्या कलेवरचं प्रेम मात्र आपल्याला कायम ठेवावं लागतं आणि त्याच्या सारखा सराव जर केला तर नक्कीच आपलं ध्येय आहे ते आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो बरं आता कुणाचा आवाज ऐकवणार आहे आम्हाला
2: आता मी तुम्हाला आवाज ऐकवणार आहे तो सुनील शेट्टीचा सर्वजण ओळखतात म्हणला अरे बापरे
1: पुन्हा हेराफेरीची आठवण झाली होती
2: तर आपण आवाज काढूया सुनील शेट्टीचा
0: वाया तुम मुझे भूल जाओ हो नहीं सकता और मैं तुम्हें भूल जाओ हो जाने दूंगा देखा बाबू भैया मैंने आपको कहा था ना ये शाम भरो से लायक नहीं है इसने आपको छत पर बेचा बाबू भैया आपकी धोती तक बेच डाली धोती के अंदर देखिए वो भी बेच डाला होगा बाबू भैया आपको पता नहीं बाबू भैया शाम बहुत कहता ना कि मेरे जूते का है जूते भेज दिए हो सकता अंजलि तुम मुझे भूल जाओ हो नहीं सकता और मैं तुम्हें भूल जाया मैं होने नहीं दूंगा
1: क्या बात है और हम भी किसी को नहीं भूल सकते ऐसे ये डायलॉग्स मजा आली खरंच आहे काही काही चित्रपटातले आवाज असतील किंवा जे हे कलाकार असतात त्यांच्या आवाजाची भुरळ आपल्याला पडतेच पडते तर तुला अजून चित्रपट क्षेत्रातल्या कुठल्या कलाकारांनी एक आकर्षित केलं असं म्हणता येईल किंवा अजून असा हा आवाज तू तयारी करतोयस की मला यांचा आवाज काढायचा पण मला अजून त्याची तयारी करायची आहे कुठला आवाज तुला अजून काढायला आवडेल
2: मला आवाज सगळ्याच हिरोचा काढायला आवडेल
1: बरं
2: मला सगळ्यांचा आवाज काढ
1: आणि हार्ड कुठल्या आवाज वाटतो या कलाकाराचा आवाज थोडा काढायला हार्ड आहे असं वाटतं
2: तसं जॉनी लिव्हरचा थोडा मला माझ्या पद्धतीने हार्ड वाटतोय पण तरी मी ट्राय केलता थोडा अर्धा जमला होता आवाज
1: खरं तर जॉनी लिव्हर हे मोठी मिमिक्री आर्टिस्ट
2: त्यांचाच आवाज काढायला मला अवघड
1: झाला त्यांची मुलगी सुद्धा किती छान मिमिक्री आर्टिस्ट आहे अगदी म्हणजे वडिलांचा वारसा ते पुढे नेते तर त्यांचे ऐकतोस का तुला म्हणजे आवाजांचे ते जे काही वेगवेगळे आवाज काढतात आणि त्यातले चढ उतार वगैरे कधी अभ्यास करतोस त्याचा
2: हो कधी कधी असतो माझा आवाज म्हणजे एकदम असा निवांत असेल ना त्यावेळेस मी मिमिक्रीची प्रॅक्टिस करतो
1: बरं
2: तर आपण आता समज जर काय घेतला तर जॉनी लिव्हरचा पण ट्राय करूयात का
1: चालेल
2: जमला तर जमला
1: हो
2: ठीक आहे तर आपण जॉनी लिव्हरची मिमिक्री करूयात ऑन द स्पॉट
0: अरे बाबा मैं बहुत छोटे छोटे बच्चे है मेरे बाबा मैं तुम्हें कहूंगा कि मेरे छोटे छोटे बच्चे है बाबा अरे मामा
1: क्या बात है जॉनी लिव्हर यांची ऍक्टिंग खरं तर कॉमेडी क्षेत्रामध्ये एक वेगळी क्रांती जॉनी लिव्हर यांनी आणलेली आणि कॉमेडी करणं हे जे जितकं सहज समजलं जातं ते तितकंच अवघड काम आहे आणि खऱ्या अर्थ

0: आणि चित्रपट सृष्टीमध्ये कॉमेडी आर्टिस्टला एक ओळख निर्माण करून दिली, एक वजन निर्माण करून दिलं ते जॉनी लिव्हर यांनी. मजा आली आवाज ऐकून. बरं, आता यानंतर आपल्याला आता कुठल्या आवाजाची मिमिक्री तू आम्हाला ऐकवणार आहेस, कुणाचा आवाज आहे?
1: सर्वांना माहिती आहे बोलो जुबा केसरी अजय देवगण. तर आपण अजय देवगणची मिमिक्री करूयात.
0: बरं,
2: छान येतो जाने दो मुझे, मेरी माँ मेरा इंतजार कर रही है. छाने दो, तुम सब मुझे पागल बनाने की चाहत में लगे हुए हो. जाने दो मुझे अपने घर, जाने दो मुझे अपने घर, मेरी माँ मेरा इंतजार कर रही है, जाने दो मुझे अपने घर.
0: क्या बात है, अगदी मला फूल और काटे मधला अजय देवगण, त्याच्यानंतर सिंघम पर्यंत सगळ्या आवाजाची अशी एक म्हणतो ना आपण की सगळे आवाज माझ्या कानात एकाच वेळी ऐकायला आले असं झालं. मजा आली याच्यामध्ये ऐकून. तर मला असं वाटतंय की ह्या सगळ्या आवडीमध्ये तुझ्या आई बाबांचा घरच्यांचा रिस्पॉन्स कसा असतो? तुला कधी ओरडतात का, अरे शांत बसत जा, किती आवाज करतो, असं काही होतं का?
1: आतापर्यंत तर जसं मला कळतं, मी ज्यावेळी घरामध्ये मिमिक्री करेन त्यावेळेस प्रत्येकाला मिमिक्री आवडते माझी, उलट हसतात मला. आता वडील कसे भाई असं एकदम डेंजर असतात ना, तर त्यांच्या पुढे जर कधी मिमिक्री केली ना तर मी मुद्दाम जातो पप्पा पशी अशी मिमिक्री वगैरे करतो, तर हळूच करून जातात बाजूला जाऊन हसून भिसून सगळं झालं मग येतात. म्हणतात काय मिमिक्री करतो रे, पण हसतात का मिमिक्री करतो म्हणतात, पण हसतात.
0: म्हणजे तुला त्यांचा छान पैकी असा पाठिंबा आहे आणि आपल्या कलेला कुणीतरी असा पाठिंबा देणारा आपल्या घरातून मिळाला तर त्याचं एक वेगळं बळ असतं. आणि या कलेला जोपासण्यासाठी आपल्या आजूबाजूला अशी लोक असणं फार गरजेचं आहे की आपण काय चांगलं करतोय काय वाईट करतोय ही सांगणारी पाहिजे, नाहीतर नुसतंच वाईट गोष्टी दाखवणारे किंवा कशालाही चांगलं चांगलंच म्हणणारे असं पण नको. अप्रोप्रिएट आपण जर म्हणतो ना, आपले मित्रमैत्रिणी सुद्धा या बाबतीमध्ये खूप चांगले मार्गदर्शक असतात तसं काहीतरी. बरं, घरी कोण कोण असतं तुझ्या?
1: घरी आई, वडील, बहीण, म्हणजे तीन बहिणी आहेत मला.
0: बरं,
1: दोघींचं लग्न झालेलं आहे, एक माझ्यापेक्षा लहान आहे, माझं पण हवं अशी इच्छा आहे माझी.
0: अच्छा, आहे आणि नक्कीच तुझंही स्वप्न पूर्ण होईल. त्याच्या आधी तुझी कला तुला खूप मोठ्या उंचीवर नेव या आमच्या नक्कीच शुभेच्छा असतील. आता कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता तू कुणाची जी तुला खूप आवडणारी मिमिक्री आहे या आर्टिस्ट या कलाकाराची मिमिक्री खूप छान करतोस आणि ती तुला आवडते,
1: तर सर्व जणांनी कार्टून बघितलं असेल मोटू पतलू,
0: हो
1: तर आपण त्यांची मिमिक्री करूयात. तर पहिली मिमिक्री आपली डॉक्टर झटका यांची.
3: ओय मेरे भाई, ओय मार सुटिया पापड वाले नो, ओय मोटू, ओय मोटू मेरे गैजेट बने मेरे पाई मेरे यार, ओय ओय मोटू का है मेरे पाई आजा ओय.
1: दुसरं आपण करतोय मोटूजी.
4: अरे भैया खाली बड़े मर्द माँ की पत्नी नहीं चलते बड़े भैया, मुझे समोसे चाहिए, समोसे समोसे.
1: तिसरी मिमिक्री आपण करत आहेत तर ती आहे जॉन बनेगा डॉन,
4: जॉन बनेगा डॉन, जॉन बनेगा डॉन, जॉन के डॉन बनने से रोकेगा कौन.
0: क्या बात है, मजा आली. मोटू पतलू आणि जॉन बनेगा डॉन छा गया. पण माऊली तू आज आमच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आलास आणि इतक्या सुंदर तुझ्या स्वतःच्या आवाजातून इतर कलाकारांचे आवाज ऐकताना आम्हाला खूप मजा आली आणि तुझं खूप कौतुक वाटलं या गोष्टीसाठी. तर आजच्या या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. खरं तर आम्हाला कार्यक्रम थांबवायची अजिबात इच्छा नाही, असं वाटतं की तुझे असे मिमिक्रीचे आवाज ऐकतच राहावे. तुझं खरंच खूप मनभरून कौतुक आहे आणि तू याच्यावर अजून छान वर्कआउट करून तुला आम्हाला फक्त बीड पुरतं किंवा महाराष्ट्र पुरतं नाही तर आम्हाला तुला देश पातळीवर पाहायचंय, तर तू अशी मेहनत कर आणि आताही अर्थात तुझी मेहनत चालू आहे. तुला तुझ्या या प्रवासासाठी, तुझ्या या मिमिक्रीच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.
1: थँक्यू मॅम, थँक्यू.

0: हेच थांबूया. मी सुप्रभा जोशी पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे येत्या गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय.
1: कॉलेज कॅम्पस.

0: कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आज या कार्यक्रमात मिमिक्री आर्टिस्ट माऊली अडागळे यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. निवेदन सुप्रभा जोशी यांचं होतं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला. यानंतर एक जाहिरात संदेश.
1: श्री ज्ञानदेव लिंबाजी तांबारे समाज कार्य MSW महाविद्यालय तागडगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथं प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर सर्व शिष्यवृत्ती सुविधा लागू. मोबाईल 99 22 63 54 32 आणि 97 67 09 09 27.
0: कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

राव, तुमच्यासाठी काही विशेष, तुमच्यासाठी काही खास। आकाशवाणी बीर केंद्राचं प्रसारण रसिकांसाठी खास। FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी बीर केंद्र। सकाळचे 11 वाजलेले आहेत। प्रसारित करत आहोत गाता रहे मीरा दिली हा कार्यक्रम। निवेदन विजय पाळगावकर यांचं आहे। या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे। गाता रहे मेरा दिल।

रसिका श्रोते हो नमस्कार. आजच्या गाता रोही मेरा दिल या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 23 जुलै. आजच्या कार्यक्रमात काय आहे विशेष ऐकूया गाता रोही मेरा दिल या कार्यक्रमात.

रसिक होऊन आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 23 जुलै. प्रसिद्ध गायक, संगीतकार, अभिनेता आणि निर्माता हिमेश रेशमिया यांचा जन्मदिन. हिमेश रेशमिया संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव. त्यांनी अभिनयाच्या जगातही आपलं नशीब आजमावलं आहे. हा ट्रेंड सुरू झाला टीव्हीच्या जगापासून. हिमेश रेशमिया यांनी गायलेलं आशिक बनाया आपने आणि झलक दिखलाच्या यासारखी अनेक गाणी रसिकांमध्ये लोकप्रिय झाली. आज संगीत जगात हिमेश यांनी वर्चस्व मिळवलेलं आहे. आज हिमेश रेशमिया यांचा जन्मदिन आणि खास गाता रहे बर्थडे स्पेशल.

हिमेश रेशमिया यांचा जन्म 23 जुलै 1973 रोजी गुजराती संगीतकार बिपिन रेशमिया आणि मधु रेशमिया यांच्या घरी झाला. संगीत आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी सुरुवातीपासूनच हिमेश यांच्या भोवती होत्या. शालेय शिक्षण पूर्ण होताच हिमेश यांनी टीव्ही प्रोडक्शनमध्ये काम करण्यास सुरुवात केली. अनेक टीव्ही मालिका त्यांनी तयार केल्या आणि त्यासोबतच संगीत क्षेत्रात देखील स्वतःचं करिअर सुरू ठेवलं.

रसिक हो, बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी देणारा हिमेश यांना प्रत्यक्षात गायक बनायचं नव्हतं, पण वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी संगीत क्षेत्रात आपलं करिअर बनवलं. त्यांचा पहिला अल्बम आपका सुरूर हा अजूनही भारतीय संगीत उद्योगाच्या सर्वाधिक विक्री होणारा अल्बम आहे. हिमेश यांचे वडील विपिन रेशमिया यांनी इन्साफ की जंग या बॉलिवूड चित्रपटाची निर्मिती देखील केलेली आहे.

0: रसिको आपण आहात गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमासह आणि आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम खास गायक अभिनेता संगीतकार निर्माता हिमेश रेशमिया बर्थडे स्पेशल थोड्याच वेळात या कार्यक्रमात आपण परत भेटणार आहोत. तत्पूर्वी काही संदेश.
1: साठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व सौंदर्य आरोग्य माहिती मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व

महिला सशक्तिकरण उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व। महिला विश्व मधुरींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर।

0: आम्हा घरी धाला शब्दांची चरत नाही हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग. श्रोते हो, खरोखरच अक्षर जुळलं की अर्थाला येतो नवा रंग. कविता कथेत मिळतो मनाला नवा संग. अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते. कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते.
1: शब्द कशासाठी
0: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलीन या साहित्य विषयक कार्यक्रमात. मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

0: आयुष्याला सोबत करते, सुख दुःखांच्या वळण वाटा, अनुभव आणि विचार घेऊन पुढच्या शोधू पाऊल वाटा, पुढच्या शोधू पाऊल वाटा। श्रोतो पाऊल वाटा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका। दर सोमवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या भीड केंद्रावरून।
1: स्वागत परत एकदा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात। आज हिमेश रेशमिया बर्थडे स्पेशल हा कार्यक्रम।

ही वाटचाली गातारही मीरा दिली कार्यक्रमाची आणि आजच्या कार्यक्रमात गायक अभिनेता संगीतकार निर्माता हिमेश रेशमिया बर्थडे स्पेशल निवेदन विजय पाडगावकर यांचं आहे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे सन 2003 तेरे नाम या चित्रपटातून हिमेश यांना संगीत दिग्दर्शक म्हणून यश मिळालं आणि या चित्रपटातील सर्वच गाणी लोकप्रिय ठरली

0: एरेमन चित्रपटातलं गीत उदित नारायण अलका याज्ञिक यांच्या स्वरात हिमेश रेशमिया बर्थडे स्पेशल आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम अवश्य ऐका आवर्जून ऐका अवघ्या काही क्षणातच आपण परत भेटू.
1: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला.
2: रसिक श्रोत्यांसाठी रसिक श्रोत्यांबरोबर FM 102.9 MHz वर आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी
3: आणि आता मोबाईल इंटरनेट ऍप वर न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍप वर जगाच्या पाठीवर कधीही कुठेही ऐकत रहा
2: आपली आकाशवाणी बीड आकाशवाणी.
4: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडेटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 30 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 31 जुलै 2026 पासून सुरू होईल.
0: स्वागत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. हिमेश रेशमिया यांनी आपका सुरूर या चित्रपटापासून अभिनेता म्हणूनही काम केलेलं आहे. गायक म्हणून आशिक बनया आपने, तेरा सुरूर, जरा झुम झुम, झलक दिखलाच्या अशी अनेक गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांच्या संगीतात पाश्चात्य आणि भारतीय रॉक संगीताच्या संमिश्रणावर

आधारित रचनांची शैली आहे. सन 2006 मध्ये आशिक बनैया आपने सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक म्हणून फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला आहे. तसंच त्यांनी स्टार स्क्रीन अवॉर्ड, अल्फा अवॉर्ड आणि झी सिने अवॉर्ड यासारखे इतर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. तर संगीत दिग्दर्शनासाठी अनेक नामांकनही त्यांना मिळालेले आहेत. प्रेम रतन धनपायो या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून बिग स्टार एंटरटेनमेंट अवॉर्ड त्यांनी जिंकला आहे. आज सेलिब्रेशन हिमेश रेशमिया बर्थडेचं. आणि आता जाता जाता

तेव्हा मंडळी हा होता आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक संगीतकार अभिनेता आणि निर्माता हिमेश रेशमिया यांचा बर्थडे आपण साजरा केला. सर्व रसिक श्रोत्यांतर्फे हिमेश रेशमिया यांना बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा देत आपण आजचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी निवेदन विजय पाळगावकर यांचं होतं हा कार्यक्रम सादर केला योगीराज बच्चे यांनी. तेव्हा परत याच कार्यक्रमात भेटू. नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 MHz वर आकाशवाणी बीड केंद्र.
0: प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकांसाठी FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणी बीड केंद्र. आता दुपारचे 11:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

0: असं हे गायकांच्या स्वरात हे भक्तिगीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं सच्चिदानंद अप्पा यांनी. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतरच गीत ऐकवण्यापूर्वी काही जाहिरात संदेश.
1: दहा लाखांची लॉटरी मला.
2: असल्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: ಚಿಂಗ್ ಮಸಾಲ, ಸ್ಪೆಷಲ್ ಕಾರ ಮಸಾಲ, ಚಿಕನ್ ಬಿರಿಯಾನಿ ಮಸಾಲ, ಸಾಂಬಾರ್ ಮಸಾಲ, ಪನ್ನೀರ್ ಮಸಾಲ, ಚಿಕನ್ ಮಟನ್ ಮಸಾಲ.
1: ಮಗ ಆಜಚ ವಾಪರಾ ಸ್ವಾದಿಷ್ಟ ಆಣಿ ಕೆಮಿಕಲ್ ವಿರಹಿತ ಪ್ರಥಮೇಶ್ ಮಸಾಲೆ.
2: जाहिरात संदेश आता आपण ऐकले. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आणि आता कार्यक्रमात शेवटचं गाणं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि जनजागृतीची अखंड ज्योत प्रज्वलित करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती. जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

साथ सुधीर मोघे यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं विश्वनाथ ओके यांनी. मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बेर केंद्रानं प्रसारित केला. आता दुपारचे 12 वाजतात. वनिता मंगळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर 1 वाजल्यापासून विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण आम्ही क्रमशः

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आज आहे 23 जुलै, राष्ट्रीय प्रसारण दिन. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना असलेला रेडिओ, खरोखर आपल्या जीवनात त्याचं किती महत्व आहे याचं स्मरण आजचा हा राष्ट्रीय प्रसारण दिन करून देतो. आजच्याच दिवशी भारतातील पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 1927 साली याच दिवशी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या अंतर्गत मुंबई स्टेशनवरून देशातील पहिलं रेडिओ प्रसारण सुरू झालं. मैत्रिणींनो तेव्हापासून रेडिओ हा भारतीयांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला. लोकांना माहिती देणं, शिक्षित करणं आणि मनोरंजनाचं कार्य करणारा रेडिओ बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवित आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या काळात, डिजिटल युगात आणि सोशल मीडिया, अनेक वेगवेगळ्या रेडिओ वाहिन्या, वेगवेगळ्या टीव्ही वाहिन्या या सगळ्यांच्या गर्दीत सुद्धा रेडिओनं आपलं स्थान अढळ असं ठेवलंय. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्ती, शेतकरी, सीमेवर तैनात सैनिक, व्यावसायिक असो, गृहिणी असो, समाजातील प्रत्येक स्तराचा विचार करून सादर करण्यात येणारे श्रवणीय कार्यक्रम, मालिका, देश विदेशातल्या बातम्या, त्यातून मिळणारी महत्वाची माहिती ही रेडिओची आपल्याला मिळालेली देण आहे. तेव्हा मैत्रिणींनो भारतीय समाजावर मोठा प्रभाव पाडणारं संवादाचं सशक्त माध्यम म्हणून रेडिओची भूमिका खूप महत्वाची आहे. तेव्हा आमच्या सर्व श्रोत्यांना राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. आपला भारत देश म्हणजे औद्योगिकदृष्ट्या विशाल आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा आहे. आपल्या देशाचा इतिहास, संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य हे सगळं अनुभवण्यासाठी भ्रमंती तर आलीच हो ना. प्रत्येक प्रदेशाची बोलीभाषा, वेशभूषा, खाद्यसंस्कृती, हवामान, विचारधारा सारं काही वेगळं. याचा अनुभव घेण्यासाठी मात्र मग त्या त्या प्रदेशाला भेटही द्यावीच लागते. ह चला तर आज आपणही भारत भ्रमंती करूया प्रीती भांबूरकर यांच्यासोबत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत भावना लोखंडे. चला तर ऐकूया मालिका भारत भ्रमंती.

0: मैत्रिणींनो नमस्कार. भारत भ्रमंती कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, विविधतेत एकता हे आपल्या भारताचं वैशिष्ट्य. अगदी हिमालयाच्या उंच शिखरापासून ते कन्याकुमारीच्या सागर किनाऱ्यापर्यंत, राजस्थानच्या वाळवंटापासून ते ईशान्य भारताच्या हिरव्या गार दऱ्यांपर्यंत, प्रत्येक प्रदेशाची संस्कृती, भाषा, वेशभूषा, खाद्य संस्कृती, परंपरा, तिथलं निसर्ग सौंदर्य हे थोड्याफार प्रमाणात वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या नजरेतून वेगळाच भारत आपल्याला बघायला मिळतो. चला तर आजच्या भारत भ्रमंती कार्यक्रमातून आपण एक सुंदर प्रवास अनुभवणार आहोत. त्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत भारत भ्रमण करणाऱ्या प्रीती भांबूरकर. चला तर जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात भारतातली विविधता. प्रीतीताई, आजच्या भारत भ्रमंती कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद आजच्या या कार्यक्रमात मला तुम्ही बोलवल्याबद्दल. आणि भारत भ्रमंती म्हणाल तर भारत इतका मोठा देश आहे आणि आपल्या इथे इतकं बघण्यासारखं आहे की मी तर म्हणेल की अगदी माझं असं 1% म्हणा किंवा अगदी थोडंफार बघितलेलं आहे. आणि मुळात मला भारतात जास्त फिरायला आवडतं. म्हणजे बरेच लोक म्हणतात की आपण बाहेर जाऊया, तर त्यापेक्षा मला असं वाटतं नाही, आपल्या भारतातच इतकी ठिकाणं आहे की आधी तर आपण ती बघूया आणि बाहेरच्या लोकांना आपण बोलवूया की बघा आमचा भारत
0: किती समृद्ध
1: आणि सुंदर आहे.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे इतिहासासाठी सुद्धा आपण ती बघायला हवी. मंदिरं बघायला जातात लोक, तर आपण दर्शन घ्यायला जातो. त्या मंदिरांची भव्यता, त्या मंदिरांचं वास्तुशिल्प हे बघायला तुम्ही नक्की साऊथला जा.
0: बरोबर आहे. म्हणजे तुम्ही, आपण बघतो की आजचं जीवन खूपच धकाधकीचं आहे, मग त्या धकाधकीच्या जीवनातून आपण चार जे क्षण आहेत ते विरंगुळ्याचे काढायला तिथे फिरायला नक्कीच जायला पाहिजे. आपला भारत तर अगदी समृद्ध आहे. भारताचा आपण अगदी एक एक टप्पा जरी आपण बघतो म्हटलं तरी आपला जन्म अपुरा पडेल. इतकं सौंदर्य आणि विविधता आपल्याला भारतात आढळते. तर तुम्ही आतापर्यंत कुठले कुठलं आपण म्हणजे राज्य बघितले?
1: माझं हिमाचल झालं, पंजाब झालं, उत्तराखंड झालेलं आहे, साऊथमध्ये आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक.
0: अच्छा.
1: म्हणजे गोवा, कोकण, महाराष्ट्रामध्ये जर आपण घेतलं तर ही सगळीच बरीचशी भाग झालेली
0: आहेत,
1: पण अजूनही काही भाग राहिलेली आहे.
0: म्हणजे पूर्ण भारत,
1: उत्तर प्रदेश जरी म्हटला तर तो इतका मोठा आहे, उत्तराखंड म्हटलं तर उत्तराखंडच इतकं मोठं आहे की आपण एक एक टप्पा करू शकतो आपल्या वयाच्या याच्यामध्ये. पूर्ण तर भारत फार कमी आहे, म्हणजे ज्याला अगदीच आवड आहे की दर महिन्याला तो फिरतोय
0: तर तो पूर्ण भारत
1: तो पूर्ण करू शकतो. तरी पण मी एक 3-4 महिन्यातनं 4-5 दिवस असतच बाहेर.
0: खूप छान. म्हणजे तुम्हाला ही फिरण्याची आवड अगदी लहानपणापासून आहे की काही कुठून प्रेरणा मिळाली?
1: लहानपणापासून आहे आवड असं एकदम सांगता येणार नाही. कारण एक जरा जो होता 78-80 जो काळ होता ज्याच्यात आमचा जन्म झाला, तेव्हा असं खूप फिरायला जाणं फॅमिली सोबत वगैरे असं नव्हतं. कारण अभ्यास करायचा घरी यायचं किंवा मग शाळेच्या कॅम्प सोबत किंवा आणखीन कुठल्या ट्रेकिंगला वगैरे जे आमच्या वडिलांनी पाठवलं तिथपर्यंत ठीक होतं. पण लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याला आणि बाबांना आणि शास्त्रांना फार फिरायची आवड होती. मग त्यांच्यासोबत जे सुरुवात झाली, आवड कदाचित आधीपासून असेल पण तो चान्स नंतर मिळाला असं आपल्याला
0: म्हणता येईल. म्हणजे तुम्हाला तिथूनच प्रेरणा मिळाली आणि तुम्ही बराच भारताचा जो प्रांत आहे तो पादाक्रांत.
1: हा, म्हणजे बरेचदा असं व्हायचं की नवरा सांगायचं की हा आता आपल्याला फिरायला जायचंय, मग मी म्हणायचे की मला कुठलं आवडतं ते विचारलं का, मग नंतर ते म्हणायचे बरं कुठलं, मग तेव्हा डोक्यात यायचं अरे आपण बघितलंच नाही, मग सांगायचं काही यांना. पण मग त्यांच्यासोबत पाहता पाहता तो एक
0: बरं, तुम्ही इतक्या ठिकाणी फिरले आतापर्यंत, तुम्ही बरेच राज्यांचा म्हणजे निसर्ग घेतला, खाद्य संस्कृती तिथली पाहिली, तर तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं राज्य आवडलं आणि कुठला भाग बघायला आवडला?
1: मला हिमाचल. मला हिमाचल केव्हाही आवडतं, उत्तराखंडही आवडतं. म्हणजे एक म्हणता येईल आपल्याला, कारण मला मुळात डोंगर, दऱ्या आणि नद्या यांच्या मी प्रेमात आहे. म्हणजे मला जर कोणी म्हणलं बीचेसवरच आपण एखाद्या ग्रुप फिरून येऊया का मैत्रिणींनी वगैरे, तर मी त्यांना म्हणेल की बीचेसपेक्षा चालता का डोंगरावर. म्हणजे जंगल किंवा बीच याच्यापेक्षा मला डोंगर आणि दऱ्या
0: हे जास्त आवडतं. म्हणून तुम्हाला हिमाचल प्रदेश जास्त
1: आवडतो. हिमाचल, उत्तराखंड हा भाग जास्त आवडतो.
0: डोंगर, दऱ्या.
1: डोंगर, दऱ्या.
0: मग इतक्यात तुम्ही कुठल्या ठिकाणी जाऊन आल्यात?
1: मी आत्ताच 15 जूनला गेली आणि 20 परत आली. तर मी आली उत्तराखंड मधनं. तिथून आपल्या उत्तराखंड मध्ये कौसानी आणि भीमताल, म्हणजे नैनितालच्या जवळ ही अनएक्सप्लोर्ड आहे.
0: अच्छा.
1: कारण लोकांना नैनिताल जास्त माहिती आहे आणि मुळात मी जिथे लोकांना माहिती आहे तिथे मी जात नाही.
0: ही गोष्ट जास्त छान.
1: म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मला आवडत नाही. कारण मला म्हणायचं की तुम्ही फिरायला जाता, माझं म्हणणं आहे की

0: एका टप्प्यावर बसून फक्त त्या निसर्गाचा आस्वाद घ्या.
1: बरोबर.
0: तुम्ही फिरायला आले मग अननेसेसरी काय होतं, ट्रॅव्हल टाइम तुमचा खूप जास्त होतो आणि तुम्हाला कंटाळा येतो, मग थकून जाता तुम्ही. त्यापेक्षा एका ठिकाणी बसा, तो निसर्ग डोळ्याचा आठवा आणि मग परत आपल्या हॉटेलला येऊन रिलॅक्स करा.
1: रिलॅक्स करा.
0: पण एक गोष्ट आहे आणखीन की मला स्वतःला शॉपिंगची बायकांना आवड असते किंवा मग आम्ही मैत्रिणीसोबत जातोय किंवा कोणासोबत जातोय, त्यांनी असतं की तिथे गेल्यावर तिथलं काहीतरी वस्तू विकत घ्यायची. मग मला जसं हिमाचल किंवा उत्तराखंडला जनरली मॉल रोड हा प्रकार जास्त आहे.
1: अच्छा.
0: मग रात्रीच्या वेळेस त्या मॉल रोडवर फिरायलाही मला आवडतं, मग त्या कॅफेज मध्येही जायला आवडतं, मग तेव्हा ती गर्दी आवडते.
1: अच्छा. तर तुमच्या प्रवासात तुम्ही अनेक ठिकाणी प्रवास केलाय, तर असा एखादा अनुभव आहे का की जो तुम्हाला खूप काही शिकवून गेला किंवा तो अनुभव तुम्हाला नेहमीसाठी लक्षात राहील?
0: खरं सांगायचं तर प्रवासामुळे तुमच्या स्वतःमध्ये बदल होतो.
1: अच्छा.
0: म्हणजे मुळात तर मी तर म्हणेल की ज्यांना डिप्रेशनचं आहे किंवा एन्झायटी आहे किंवा आणखीन काही घरगुती याच्यामधनं आहे तर तुम्ही बाहेर निघून जा. म्हणजे घरात घर सोडायचं, 5 दिवस फिरून यायचं. होतं काय की ती तयारी करायला तुम्हाला 2 महिने लागतात कुठे बाहेर फिरायला जायचं म्हणजे. मग तुमचं जे डोकं असतं ते त्याच्यात फिरतंय, गुंतून जातं की मला हा ड्रेस घालायचा आहे का. कारण आजकाल जरा रील्समुळे याच्यामुळे जरा आपलं असतं की आपण ही रील करायची, मग त्याप्रमाणे तो ड्रेस घालायचा, मग आपण त्याप्रमाणे आपली शॉपिंग, त्याप्रमाणे आपली बॅग भरणं याच्या मागे लागतो. त्या ग्रुपमध्ये तुम्ही इतकी मस्ती केलेली असते की त्यातनं बाहेर पडायला तुम्हाला 15 दिवस 20 दिवस
1: आठवणींमध्येच आपण रममाण होतो.
0: आठवणीपेक्षा तुम्ही गुंतून जाता त्या लोकांमध्ये, नवीन लोक म्हणा आपली लोक म्हणा. कारण आपण घरातल्या गोष्टी आपल्याला आठवतच नाही. म्हणजे मी जर घरी परत आली तर मला कंटाळा यायला लागतो, मग नंतर परत डोक्यात हा त्या कुठलं एखादं नवीन ठिकाण आपण एक्सप्लोअर करायचं का, मग जायचं का, असं सुरू होतं.
1: अच्छा. तर असा एखादा अनुभव तुम्हाला सांगता येईल का की खूप आठवणीत राहिला?
0: हो, नक्कीच सांगता येईल. म्हणजे मी हिमाचलच्या एका गावात गेली होती आणि त्याचं घर असं होतं की उंचावर. मी त्याच्याशी बोलायची की तू दाखव, कारण आमचा ग्रुप येतोय, आम्ही मैत्रिणी येतो आहे, तर वर चढताना कसं आहे वगैरे. परत तो असा डोंगरावर बसायचा, त्याच्या बाजूला मला जरा वृक्ष वातावरण, म्हणजे हिमाचलात वृक्ष दिसतंय मग आपल्याला कंटाळा येईल का. पण मग असं झालं की बिचारा तो आपल्याशी बोलतोय तर आपण चला जाऊया त्याच्याकडे. पण त्याच्या घरी वर चढण्याचा जो रस्ता होता तो इतका अप्रतिम होता. म्हणजे वरती त्यांनी फक्त टेंट लावले होते, चांगले 20 टेंट होते, पण जायचा जो असा रस्ता आहे तिथून ओढा वाहतोय, झरे वाहतात, मध्ये धबधबा आहे, मग जाताना सगळं ऍपल प्लम याची जपानी फ्रूट यांची सगळ्यांची झाडं त्याच्या तिथे लागलेली आहेत आणि त्याचं होमस्टे होतं. मग तिथे गेल्यावर आपुलकीने चहा त्याची बायको आम्हाला आणते आहे. ऑलरेडी त्याच्या आम्ही रेट्स कमी केले कारण अगदी तुझ्या गावात येतो आहे इतकं नाही आहे वगैरे बोलून केलेलं. मग मला आकरलं की म्हणजे हा एवढ्या कमी याच्यात आपल्याला इतकं सगळं देतो आहे. पण ती लोकांनी ना आपुलकीनी आणि निघताना आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं किंवा त्याच्या डोळ्यात पाणी होतं की अरे आता हे आपल्या घरातनं म्हणजे. आणि त्याची आई आणि त्याची बायको मला म्हणते की आपका मैका समजना आपको जब भी लगेगा ना आप यहाँ पे सिर्फ आराम करने आना.
1: अरे वाह, किती मोठं मन असलं पाहिजे.
0: आणि म्हणजे
1: असं
0: केलं त्यांनी, अजूनही बोलत राहतात ते लोक. किंवा काही मला तिथे जायचं असेल, त्याच्याकडे जरी जायचं नाहीये तरीही तो मला गाईड करत असतो की मॅडम आपण यहाँ पे ऐसे ऐसे जाना, मॅडम मी आपको नंबर शेअर कर रहा हूँ.
1: म्हणजे आजही त्यांनी ती आपुलकी जपून ठेवलेली आहे.
0: म्हणूनच कदाचित मला हिमाचल आणि ती लोक
1: जास्त आवडत असेल,
0: आवडत असतील.
1: आणि मला सांगा की तुम्ही भारतातल्या इतक्या राज्यात गेले तर तिथलं भाषा किंवा तिथल्या परंपरा किंवा खानपान याच्यामुळे तुम्ही काही प्रभावित झाल्या का, की कुठली खाद्य संस्कृती तुम्हाला जास्त आवडली?
0: मी असे खूप वेगवेगळे पदार्थ नाही ट्राय करत, पण एक सांगता येईल तुम्हाला की सगळ्यांनी करावीत. कारण एक सिद्धू म्हणून प्रकार असतो हिमाचलमध्ये आणि केरळला मी गेली तेव्हा तो लच्छा पोळी जो म्हणतात लच्छा पराठा, तर पहिल्यांदा मी बघितल्यावर अगदी नाही नाही खायचंच नाही या वगैरे असं केलं, पण टेस्ट केल्यावर आवडलं. तर मग असं वाटतं की हा तिथला एखादा पदार्थ आपण ट्राय करावा, वेगळा असतो प्रकार.
1: बरोबर.
0: आता उत्तराखंडला गेलो तर आमच्या एका ग्रुपमधल्या मुलांनी म्हटलं की ताई आपण याला सांगूया का म्हणे की भांगेची चटणी कर. अरे बापरे, भांगमिंग चढेल आपल्या लोकांना? नाही नाही असं नसतं म्हणे, ती भांगेचा जो झाड असतो त्या पानांची चटणी कुमाऊ थाली म्हणतात त्याला उत्तराखंडची, आपण कुमाऊ थाली खाऊ. तर खरंच सुंदर रागीचा शिरा केला होता तो बघितल्यावर पण मला असं पहिल्यांदा अरे बापरे कायचा का. पण सगळे जेव्हा अगदी आवडीने खात होते तेव्हा लक्षात येते की नाही प्रत्येक ठिकाणीची खाद्य संस्कृती सर्व करून घेऊन एकदा बघावी
1: बघायला हवी. म्हणजे आपण जिथे जातो तिथल्या वातावरणात तिथल्या खाद्यपदार्थांमध्ये जर आपण रममाण झालो तर आपल्याला तिथला निसर्ग नक्कीच सुसह्य होतो आणि जास्त जास्त तिथे जाणार.
0: आणि काय होतं ना की तुम्हाला तिथे पोल्युशन काहीच मिळत नाही, गाड्या फार कमी. तर मी गावांमध्ये जाते
1: बरोबर,
0: त्यामुळे गावांमध्ये गाड्या फारच कमी.

0: त्याच्यामुळे जे अगदी 100% ऑक्सिजन आपल्याला मिळत असतं त्यामुळे छान भूक लागली जाते. 3-4 वेळा मस्त तुम्ही खाऊ शकता, तुमचं वजन वाढत नाही कारण तुम्हाला 4 वेळा खालीवर डोंगरांवर करावं लागतं.
1: बरोबर आहे. तर या प्रवासामुळे तुमच्या विचारांमध्ये बदल होतो का?
0: नक्की, मी तेच म्हटलं तुम्हाला, होतो. मुळात मी सोलो कधीच जात नाही.
1: अच्छा.
0: मी जाते सगळ्यांना, मला असं खूप लोकांमध्ये जायला राहायला आवडतं कारण एकटीने जेव्हा आपण प्रवास करतो तर तो प्रवास असा असतो की ठीक आहे मग काय बोलायचं आता पुढे, मग थोड्या वेळी कंटाळा येतो 2-3 दिवसामध्ये. ग्रुप राहायला की तुमची मस्ती, तुमचं खेळणं, रात्रीच्या गाण्या गप्पा, त्यांच्या आवडी निवडी. तर बरेचदा असं की मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये जाताना वगैरे काही गोष्टी मलाही आवडायच्या नाही. ऍडजस्टमेंट हा प्रकार माझ्यामध्ये पण फार कमी होता. मला लक्षात येतं बाहेर गेल्यावर तुम्हाला सगळ्यांसोबत ऍडजस्ट करायचं आहे, त्यांच्या वेळेनुसार ऍडजस्ट करावं लागतं. त्याच्यामुळे हा पेशन्स येतात मुळात.
1: बरोबर आहे.
0: खूप महत्वाचं म्हणजे मला लोक म्हणतात तुझ्या तेवढे पेशन्स कसे आहे, मी म्हणते तुम्ही आधीच माझं रूप बघितलं नाही कदाचित. इथे आल्यावरतीच पेशन्स आपल्यामध्ये तयार होतात.
1: नक्कीच. म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर जाता घरी फक्त आपल्याला आपल्या कुटुंबापुरतच ऍडजस्टमेंट करावं लागतं, पण तुम्ही जेव्हा बाहेर फिरायला जाता तर तुम्ही ग्रुपमध्ये असता तेव्हा त्यांच्याशी जुळवून घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं.
0: प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाचं खाण्याचा वेळा वेगळे असतात, त्याचं राहणीमान वेगळं असतं, इव्हन तुमचं सकाळपासूनचं रात्रीपर्यंतचं रुटीन वेगळं असतं. जेव्हा तुम्ही सगळे एकत्र येतात त्या एका रुटीनला मॅच करणं प्रत्येकाला कठीण जातं पण करतात.
1: म्हणजे जो जो आपला प्रवास असतो तो सुकर होतो.
0: तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडावा लागतो.
1: सोडावाच लागतो. तर असं असतं की एखाद्या ट्रीपला आपण जेव्हा निघतो तेव्हा असं आपलं एक हे असतं की मी माझ्या कुटुंबासोबत जाईल किंवा मैत्रिणींसोबत जाईल किंवा एखादा मोठा ग्रुप जाईल, तर तुम्हाला त्यातल्या त्यात कोणासोबत फिरायला जायला जास्त आवडत?
0: मला मैत्रिणी आणि मोठा ग्रुप.
1: भारतातलं असं एखादं ठिकाण की जिथे प्रत्येकाने एकदा तरी जायला हवं?
0: बघा सगळीच ठिकाणं छान आहे. असं एखादं ठिकाण जरी म्हटलं तर मी आत्ता रिसेंटली उत्तराखंडला गेली होती, मला स्वतःला जायची इच्छा होती. कासार देवी म्हणून आहे, अल्मोडा डिस्ट्रिक्ट मध्ये येतं ते. विवेकानंदाने तिथे स्वतः 6 महिने साधना केलेली आहे. असं म्हणतात की पृथ्वीवर सगळ्यात जास्त जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तर त्यातलं भारतातलं एक ठिकाण आहे, म्हणजे अख्ख्या पृथ्वीवरती भारतातलं एक ठिकाण आहे ते आहे कासार देवी.
1: अच्छा.
0: नासाने सुद्धा तिथे रिसर्च केलं आणि आपल्याला ती पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल नाही जाणवेल तो दुसऱ्या गोष्ट, पण अशी ठिकाणं आपल्या भारतात आहे ही लोकांना माहितीच नाही. आता इन्स्टामुळे किंवा याच्यामुळे जरा लोकांना कळायला लागलेलं आहे, पण मला असं वाटतं की अशी जी ठिकाणं आहेत ती आपण नक्कीच जावीत.
1: बरोबर आहे. म्हणजे जिथे आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात पण अशा नवीन नवीन जागा स्पिरिच्युअल म्हणा किंवा काही एखादा निसर्ग सुद्धा इतका सुंदर असतो पण इतक्या इंटेरियरला आपल्याला आहे हे सुद्धा माहिती नसतं, तर अशा जागी आपण जायला हवं.
0: जायला हवं. मग तसं म्हटलं तर मला तिरुपतीजवळ एक श्रीकालहस्ती मंदिर आहे, ते फार आवडतं.
1: अच्छा.
0: त्याची वास्तुकला आणि त्याची भव्यता तर बघण्यासारखंच आहे. म्हणजे वायू तत्वाचं ते मंदिर, आपण जी पंचतत्वातली मंदिरं म्हणतो त्यातलं ते एक मंदिर आहे. मग अशी मंदिरं आपण नक्की पाहावीत.
1: एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा एखादी सहल जर आपण प्लॅन करतो तर त्याच्यासाठी आधीपासून कशी योजना आखायला हवी?
0: हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर आता योजना आखायची म्हणजे तुम्हाला कुठली स्थळं बघायची आहेत, कुठला प्रदेश बघायचा आहे त्या प्रदेशाची माहिती घ्या. आणि तुम्ही जेव्हा डोंगराळ प्रदेशात जाता किंवा आता जसं तुम्ही गोव्याला गेलात किंवा गेलात तर तुम्हाला अंतर सांगितलेलं आहे 10 किलोमीटर 20 किलोमीटर. मॅप दाखवतं गुगल मॅप तुम्हाला 10 किलोमीटरवर तुम्ही अर्ध्या तासात पोहोचाल. डोंगराळ भागात 10 किलोमीटर म्हणजे 1 तास लागतो.
1: अच्छा.
0: इथपासून तुम्हाला सुरुवात करावी लागते. म्हणजे जर तुम्ही म्हणाल की मी आता 6 इथून दिल्लीला पोहोचते आहे, मग दिल्लीवरनं मला मॅपने दाखवलं मी 6 तासात नैनितालला पोहोचतो, अजिबात नाही. तुम्ही तिथून 6 तासात पोहोचू शकत नाही.
1: ते वेळेचं नियोजन पण आपल्याला
0: वेळेचं नियोजन करावं लागतं. तुमचे हॉटेल्स कुठे आहेत ते बघावे लागतात. बरेचदा काय होतं की तुम्ही डोंगराळ भागात जाल, केरळला म्हणा किंवा इकडे असं डोंगराळ भागात जाल, तिथल्या हॉटेलमध्ये तुम्हाला पार्किंगला फार त्रास होतो, जाम लागतो तिथे 2-3 तासाचा, तर बफर टाइम तुम्हाला घ्यावा लागतो. हॉटेल्स अशी निवडा की गावाच्या बाहेर राहते, की समजा एखादं ठिकाण तुम्ही नाही पाहिलं गावाच्या बाहेरून तुम्ही पटकन बाहेर निघू शकता. आत गेलात तुम्ही तर तुम्ही जाम मध्ये 5-5, 6-7 तास
1: अडकता. तर त्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करावं लागतं.
0: वेळेचं प्लॅनिंग, किती दिवसाचं प्लॅनिंग आहे, डे वाईज तुमचं प्लॅनिंग, तुम्हाला खाण्याचा खर्च किती येतो, इथपासून सगळी तयारी तुम्ही करायला हवी. ट्रेन्स तुम्हाला कुठल्या कुठल्या कुठे आहेत. बरेचदा म्हणजे आपल्याला जायचं बरंच लांब असतं, जसं अरुणाचल म्हणा, आसाम म्हणा, इथं ट्रेन इतका प्रवास आहे 36 तासाचा की तेव्हा तुम्ही थकून जाता. तेव्हा

0: त्या फ्लाईट्सनीच जाणं प्रवास करणं जास्त. म्हणजे लोक म्हणतात की नाही कोकणातला आपल्याला निसर्ग बघायचा, पावसात जाऊया. मी म्हणेल की प्रकृतीशी खेळ हा कधीच करू नये.
1: बरोबर.
0: म्हणजे त्या भागामध्ये जो सीझन असतो त्याच सीझन मध्ये जा, ऑफ सीझन मध्ये. या दोघांचं माझं म्हणणं आहे की त्याचा भौगोलिक परिस्थितीचा विचार करा आणि मगच त्या ठिकाणी.
1: बरोबर आहे. तर प्रीतीताई मला सांगा की सुरक्षित आणि जबाबदार प्रवासासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या?
0: हे बघा, मला असं ना लोक म्हणतात की आम्हाला जरा हा त्रास झाला तो झाला. मी भारतात गेली मला कुठलाही कधी ड्रायव्हरचा त्रास वाटलेला नाही आहे किंवा हॉटेल्सचा त्रास वाटलेला नाही आहे. लोक सगळीच चांगली मिळालेली आहेत. पण त्यातल्या त्यातनं गुगल आजकाल खूप चांगला आहे करा की लोकांनी काय सांगितलेलं आहे त्या हॉटेलबद्दल, त्या गाडीबद्दल. तुम्हाला नुसतं फाईव्ह रेटिंग दिसतं पण ते गुगल रिव्ह्यूज त्यांनी टाकलेले आहेत का, पासून पण सगळं बघितलं पाहिजे. तुमच्या लक्षात येतं, ज्याला अंदाज असतो ना तो समजू शकतो की फेक रिव्ह्यूज आहे.
1: अच्छा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अगदी म्हणजे विचारपूर्वक बारकावे लक्षात घेऊन आपण जायला हवं.
0: कारण तुम्ही आतमध्ये जर एखाद्या खूप गावांमध्ये गेलेत आणि नंतर यायला तुम्हाला काही मार्ग नाही आणि ते हॉटेल चांगलं नाही निघालं, तर तुम्ही रात्रीचा 2-3 तासाचा एवढा अंधाराचा प्रवास कसा करा?
1: बरोबर. तुम्ही भरपूर ठिकाणी गेले तर कधी कधी असंही झालं असेल की तुम्ही त्या गावात गेले किंवा त्या ठिकाणी गेले आणि तिथे काहीतरी तिथले सण उत्सव परंपरा ह्या सुद्धा तुम्हाला जाणून घ्याव्याशा वाटल्या का, आणि कुठल्या परंपरा तुम्हाला जास्त आवडल्या?
0: मला सगळ्याच आवडतात. म्हणजे ओनम मधलं आपण नौकरी आहे त्यांचं मध्ये असं रेस केल्यासारखं असतं त्यांच्यामध्ये, तो भाग बघायला आवडतो.
1: अच्छा.
0: म्हणजे आपण त्या भागामध्ये त्याच याच्यात जावं असं वाटतं की मी गेलेली नाही या, पण ड्रायव्हरच्या तोंडून म्हणा किंवा तिथल्या हॉटेल्सच्या लोकांकडनं की नाही मॅडम एकदा तरी तुम्ही आमच्या तिथे
1: ओनमला या
0: मग ती त्यांच्या रांगोळ्या त्यांचं ते असं त्या याच्यात बघावं असं वाटतं. इकडे हिमाचल आणि उत्तराखंडला होळी खूप छान असते, फुलांची वगैरे होळी खेळतात.
1: अच्छा.
0: आणि लग्न तिथे.
1: अच्छा.
0: हा म्हणजे मी एका ठिकाणी होती तर त्याला विचारलं तर पहा संस्कृती आपण म्हणतो भारतात आपण म्हणतो की हुंडावळी आहे हे आहे ते आहे, किती गोष्टी आपण ऐकतो. आपण चांगल्या गोष्टी ऐकतच नाही, आपल्याला सगळ्या वाईट गोष्टी ऐकायला मिळतात. तर मी त्याला असंच विचारलं की ज्या मी म्हटलं होतं ज्या मुलाकडे आम्ही राहिलो, अरे तुझं लग्न कसं झालं? नाही हमारे यहाँ शादी नहीं होती. म्हणलं फिर क्या होता है? बोली नहीं हमको अगर पसंद आई लड़की तो हम उसके घर जाते उसको अपने साथ लेके आते. म्हटलं लेके आती है? नहीं. वो लड़की को नहीं पूछते क्या? नहीं नहीं वो तो पहचान में ही मतलब किसी ने तो भी बताया रहता है, उसको भी अंदाज होता है. हम लेके आते उसके बाद ससुराल में सब म्हणजे त्या लग्नाच्या विधी सगळ्या सासरी होतात.
1: अच्छा.
0: तो म्हटलं फिर कपडे लागते? मी यहाँ आने के बाद वो खरीदी की म्हणजे ती ज्या कपड्यानिशी आहे त्या कपड्यानिशी ते लोक तिला घेऊन येतात.
1: वेगळीच परंपरा आहे.
0: म्हणजे ही मी अगदी वेगळीच ऐकली. म्हटलं अरे वा हे तर छान आहे. तर हे म्हणून म्हटलं ना मी हिमाचलच्या प्रेमात काय आहे, तर तिथल्या
1: सगळी संस्कृतीच खूप छान आहे.
0: हा आणि लोकप्रेमळ आहे. तर मग ते मी म्हणलं ना खूप बदल होतो तुमच्या प्रवासामुळे तुमच्यामध्ये.
1: तुम्ही बरेच राज्य फिरलेले आहेत, प्रवास भरपूर झालेला आहे, यानंतर कुठे नवीन ठिकाणी जाण्याची इच्छा आहे तुमची?
0: नवीन ठिकाणी म्हणाल तर मला आर्किओलॉजीच्या दृष्टीने बरीचशी जागा अजून माझ्या राहिलेल्या आहेत. आता मी हंपीला जेव्हा जाऊन आली, हंपे बघितलं पण तो गाईड थोडं सांगत होता, जेव्हा लक्षात येतं की एवढा मोठा तो विजयनगरचा इतिहास आहे, तेव्हा असं वाटतं नाही तिथे 3-4 दिवस
1: थांबून
0: परत एकदा. किंवा तंजोरचं जे मंदिर आहे ते खूप भव्य आहे, ते बघावं. पंचतत्वांची मंदिरं पूर्णच राहिलेली आहेत माझी असं म्हटलं तर, म्हणजे बघितली आहेत पण 1-2च झालेली आहेत.
1: म्हणजे नवीन नवीन मंदिरं आणि आर्किओलॉजीच्या दृष्टीने पुरातत्व जे भाग आहे तो तुम्हाला बघायची इच्छा आहे.
0: हो.
1: अजून कुठलं राज्य आहे की जे तुम्हाला वाटतं की नाही मला आयुष्यात एकदा तरी करायला हवंच?
0: अशी तर भरपूर राज्य,
1: म्हणजे पूर्ण भारतच तुम्हाला.
0: म्हणजे अजून अरुणाचल आसाम हा भाग राहिलेला
1: आहे, तो पण तुम्हाला
0: करायचा आहे.
1: आपल्या अशा मैत्रिणी आहेत बऱ्याचशा की त्यांना प्रवासाची आवड आहे, तर अशा मैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल?
0: माझं म्हणणं की पहिल्यांदा शॉर्ट ट्रिप करून पहा, मॅनेज. एका दिवसाच्या 2 दिवसाच्या सहली पहिले तुम्ही ऑर्गनाईज करून पहा जाताना. मग हळूहळू तुम्हाला त्यातनं अनुभव आला किंवा मंदिरांच्या ठिकाणी तुम्ही जाऊन या पहिल्या, कारण तिथे तुम्हाला सेफर साईडला धर्मशाळा मिळतात किंवा लोक तिथली चांगली मिळतात. तर 1-2 ठिकाणं ती करून घ्या आणि मग हळूहळू बाहेर जा. कारण हॉटेल शोधणं, हॉटेल ती चांगली आहेत का बघणं, गाडी शोधणं, गाडीवाला चांगला निघतोय का बघणं, त्यांच्याशी ड्रायव्हर लोकांशी डील करणं, इतक्या सोप्या गोष्टी नाही आहेत. तर हळूहळू एक एक टप्पा गाठा, एकदम मजल हे करू नका. नाही तर मग एखादी ट्रॅव्हल एजन्सी असते त्यांच्या ह्याच्यातनं पण तुम्ही जाऊन या, तिथून अनुभव घ्या आणि मग स्वतः वाटलं तर आपल्या मैत्रिणींसोबत निघा फिरायला.
1: बरोबर आहे. आणि एखादी मोठी ट्रिप करायची असेल तर त्याचं प्लॅनिंग कसं करायला हवं?
0: मी जसं सांगितलं की पहिल्यांदा ट्रेन आणि फ्लाईट्स या दोन गोष्टी, एक तर पहिले भौगोलिक परिस्थिती घेऊन त्याचा अंदाज घ्यायचा की आपण कोणत्या सीझन

0: मध्ये जातो आहे. गुगलवरती त्याचं आजकाल तुम्हाला वेदर कळतं, फोरकास्ट काय आहे तिथला तो तुम्ही पाहून घ्यायचा एक दोन तीन महिन्याआधी. ट्रेन आणि हे कशा आहेत ते बघायचं. तिथून तुमचं डेस्टिनेशन जर कुठलं कुठे पोहोचायचं आहे, समजा आम्ही कोचीनवरनं मला जायचं आहे, कोचीनच्या जवळ निअरेस्ट स्पॉट कुठला आहे, मग तो मी पहिले घ्यायचा का, मग ते सगळं बघायचं, मग तिथले हॉटेल्स, त्याचा किती दिवस मला स्टे हवा आहे, मग तिथून मी आणखीन जवळपासची ठिकाणं कुठली बघू शकते आहे, मग अशी ठिकाणं बघत बघत बघत यायचं. 6 नाईट 7 डेजचा प्रवास तुम्ही करावा.
1: अच्छा,
0: जितका तुम्ही जास्त करता नंतर नंतर कंटाळा
1: येतो आपल्याला, तर तसं आपण प्लॅनिंग करायला हवं. प्रीती भांबूरकर ताई, आपण आज आलात आणि आमच्या मैत्रिणींना भारत भ्रमंती कार्यक्रमात खूप छान माहिती सांगितली, त्यासाठी मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: आणि असंच सगळेजण छान फिरत रहा आणि आनंदी रहा.
1: नक्कीच मैत्रिणींनो, तुम्ही आनंदी तर घर आनंदी आणि समाजही आनंदी, म्हणून धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा म्हणून सहलीला जा, भारत भ्रमंती करा, तिथली संस्कृती, भाषा, खाद्य संस्कृती आणि निसर्गाचा आस्वाद घ्या. त्यासाठी आजची मुलाखत नक्कीच प्रेरणादायी ठरेल. तेव्हा आज इतकंच, पुन्हा भेटू भारत भ्रमंती कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नवीन मैत्रिणीसह. तोपर्यंत नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण भारत भ्रमंती या मालिकेअंतर्गत प्रीती भांबूरकर यांची भावना लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आणि खरंच मैत्रिणींनो, निसर्गाच्या सान्निध्यात आपण जाऊन आलो. तिथे आपलं मन रमलं आणि खरंच मनाला एक मानसिक शांती आपल्याला मिळाली आहे. आणि आता तर सध्या पावसाचे दिवस, त्यामुळे पावसाचा आनंद सुद्धा आपण घेत आहोतच. चला तर या गीतातूनही आपण पावसाचा आनंद घेऊया.

मैत्रिणींनो, या गीतापूर्वी आपण भारत भ्रमंती करून आलो, निसर्गाच्या अगदी जवळ जाऊन आलो, त्याच्याशी संवाद आपण साधला. बघा ना, परत काही शिकण्यासारखं असताना निसर्गाकडून. शिवाय सृजनशीलतेचा दान त्यानं स्त्रीला दिलंय, तिनंही ते जपलंय. कधी त्यासाठी लेखणीचा उपयोग केला आणि मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. कधी अनुभवांचा खजिना, कधी मनातल्या कल्पना, कधी अवतीभोवती घडणाऱ्या घटना, या साऱ्यांचं चित्रण त्यात असतं. आणि अशीच आहे आपली मालिका तिच्या शब्दातून. चला तर आज याच मालिकेअंतर्गत आपण ऐकणार आहोत प्रीती सप्रे यांचं मनोगत. ऐकूया तर.

0: कभी तो हंसाए कभी ये रुलाए।
1: रेडिओवर हे गीत ऐकताना मनात आलं किती खरं आहे ना, आयुष्य म्हणजे कधीही पूर्णपणे न उलगडणारं न सोडवता येणारं एक मोठं कोड आहे। असं असलं तरी ते सोडवण्याचा प्रत्येक जण आपापल्या परी आपापल्या स्तरावर प्रयत्न हा करतच असतो। हे कोड सोडवताना काही प्रश्नांची उकल होते, मनाजोगी उत्तरं मिळतात, मग मन आनंदी होतं, उत्साहाने नव्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करतो। काही प्रश्न मात्र कधीही सुटतच नाहीत, मग निराशा येते, कार्यात मलुलता येते आणि माणूस आयुष्याच्या वाटचालीत काहीसा मागे पडतो। अशा वेळी सकारात्मक दृष्टिकोन असणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं, कारण त्यामुळे मनावरचा ताण कमी होतो, मानसिक शांती

शांती लाभते आणि आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे सोडविण्यासाठी लागणारा आत्मविश्वास पळवतो. आत्मविश्वास एक नवी ऊर्जा प्रदान करतो आणि आयुष्याच्या प्रवाहात पोहण्यासाठी माणूस परत एकदा नव्याने सज्ज होतो. सकारात्मक दृष्टिकोन घडविण्यासाठी नेहमी सकारात्मक लोकांच्या संगतीत राहणं फायदेशीर ठरतं. योग्य संगत ही अत्यंत महत्वाची बाब आहे. आजचं युग हे मीडियाचं युग आहे. माणसांच्या संगतीपेक्षा मीडियाच्या संगतीत मनुष्य अधिकाधिक राहू लागला आहे. म्हणून मीडियावरील निगेटिव्हिटी वाढवणाऱ्या बातम्या वाचणं ऐकणं टाळावं. पुलंना वाचावं ऐकावं. त्यांच्या खुमासदार विनोदी शैलीद्वारे तुमचा ताण नाहीसा होण्यास मदत होईल. ताण हलका झाल्यावर नैराश्य कमी होईल आणि कृतींमध्ये देखील पॉझिटिव्हिटी येईल. आजचं युग हे स्पर्धात्मक युग आहे. स्पर्धेचं प्रमाण प्रत्येक क्षेत्रातच इतकं वाढलं आहे की सामान्य माणूस होरपळला जातोय. परस्परांमध्ये शर्यतीत चुरस असावी पण रस्सी खेच नसावी. चुरस तुम्हाला ते कार्य अधिक चांगल्या रीतीने करण्याकरता उद्युक्त करते परंतु रस्सी खेच जीवघेणी ठरते. या जीवघेण्या स्पर्धेत भक्कमपणे उभं राहण्याकरता सकारात्मक विचारांची ऊर्जा आवश्यक ठरते. ही सकारात्मकता बाणायची कशी? स्वतःवर विश्वास ठेवणे त्याकरता आवश्यक आहे. स्वतःकडून कार्यसिद्धीसाठी भरघोस प्रयत्न करावा. यश मिळेल अशी आशा नक्की बाळगावी परंतु अपयश आले तर खचून जाता कामा नये. प्रत्यक्षात ही गोष्ट अंमलात आणणं खरंच कठीण आहे परंतु उत्तम प्रकारचं वाचन चांगल्या कलाकृती बघणं हा त्यावर उपाय ठरू शकतो. JRD टाटा यांच्या तोंडी खूप छान वाक्य आलंय. ते म्हणतात, फेल अगेन बट फेल बेटर. अपयशाच्या साखळीतून उद्याचं उज्ज्वल यश जन्माला येतं. आपलं अपयश आपल्याला साजरं करता आलं पाहिजे. ते का मिळालं याची शहानिशा करता आली पाहिजे. म्हणजे सुधारणेला वाव मिळेल आणि यश मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करता येईल. म्हणूनच वपू काळे म्हणतात तसं, पडावं तर असं. आपत्ती पण अशी यावी की इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा, पडायचंच असेल तर ठेच लागून पडू नये. चांगलं 2000 फुटांवरून पडावं. म्हणजे माणूस किती उंचावर पोहोचला होता हे तरी जगाला कळेल. असे प्रेरणादायी विचार वाचल्यावर ऐकल्यावर मनातली नकारात्मकता निश्चितच नाहीशी होण्यास मदत मिळते व माणूस आकाशात उंच झेप घेण्यासाठी सज्ज होतो. आयुष्य म्हणजे ऊन सावलीचा पाठशिवणीचा खेळ. संकटाच्या वादळांनी कितीही अंधारलेलं असलं तरीही जमिनीवर घट्ट रोवून उभं राहायचं असेल तर संगीत ऐकावं. संगीताच्या सुरांमधून सकारात्मकता ओथमते. मन नैराश्याच्या गर्दीत लोळत असेल तर गाणी ऐकावीत. मन प्रसन्न प्रफुल्ल होतं आणि असं सकारात्मक मन नव्या जोमानं संकटांना सामोरं जायला उभं राहतं. निसर्गाच्या हिरवळीत सामावून जावं. कोमजलेलं मरगळलेलं मन टवटवीत होतं. तुलना कधीच करू नये. मन घायाळ होतं. आयुष्यात कितीही मिळवलं तरी जिथे तुलना आली तिथे काहीतरी मिळवायचं शिल्लकच राहतं. जीवनात समाधान संतुष्टी मिळवायची असेल तर सकारात्मक दृष्टिकोन हा आवश्यकच आणि तो दृष्टिकोन मिळविण्यासाठीच्या काही छोट्या छोट्या टिप्स.

मी देखील माझ्या आयुष्यात यशापयशाच्या सुखदुःखाच्या मानापमानाच्या असंख्य लाटांवर हेलकावे खात खात कुठेतरी किनारा गाठण्यासाठी धडपडते. त्या अशाच काही सकारात्मकतेच्या गोष्टी उराशी बाळगत, त्यांना अंगीकारत. म्हणूनच माझ्या आयुष्यात काही घटना अशा घडल्या ज्यांना मी तोंड देऊ शकले, त्यातून काही धडा घेऊ शकले. त्यातील काही घटना तुमच्यासोबत सामायिक करू इच्छिते. पहिली घटना, माझे मिस्टर रेल्वेत आहेत. नवीन नवीन लग्न झाल्यावर बिलासपूरला आमची पोस्टिंग झाली होती. एक छानसं क्वार्टर देखील राहायला मिळालं होतं. घर सजवायची, नीटनेटकं ठेवण्याची मला मनापासून हौस. त्यात नवा राजाराणीचा

संसार, मग काय माझ्या उत्साहाला उधाणच. छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टींमधून देखील साधसच क्वार्टर देखील मी देखणं केलं होतं. माझं माहेर नागपूरचं, महाराष्ट्रातून एकदम छत्तीसगड मध्ये गेले. तेथील वातावरणात संस्कृतीमध्ये प्रचंड तफावत. संपूर्ण मराठी वातावरणात वाढलेली मी मोडकं तोडकं हिंदी बोलत तेथील लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करीत होते. हळूहळू हिंदीवरही प्रभुत्व मिळवलं आणि बऱ्यापैकी छत्तीसगड निवासी झाले. दोन एक वर्षातच गोजिरा छकुलीचं आगमन झालं, मग काय. आनंदी

असा छानसा संसार सुरू असताना आनंदावर विरजण घालणारा एक प्रसंग घडला. आम्ही सगळे आमच्या बहिणीकडे लोणावळ्याला गेलो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते, तिथे सुसह्य होत, पण बिलासपूरला मात्र प्रचंड उकाडा होता. आम्ही लोणावळ्याला सगळे मज्जा करीत होतो. एकत्र दंगा धूम सुरू होती. आनंदाची शिदोरी घेऊन परतीच्या वाटेवर असताना गाडीतच एक अशुभ वार्ता कळली की क्वार्टरमध्ये चोरी झाली आणि शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. 10 मेचा रणरणता दिवस होता. ही घटना दुपारी घडली. उन्हामुळे सगळी घरं कूलरच्या गारव्यात गुडूप झालेली. शेजार पाजारची काही मंडळी उन्हाळ्याच्या सुट्टीची म्हणून बाहेरगावी गेलेली. क्वार्टर्सचा आवारही मोठा. प्रत्येक घराघरांमध्ये बरेच अंतर, त्यामुळे आग लागल्याचा सुगावा लागायला बराच वेळ लागला. बाजूचे काका काही कारणांनी जेव्हा घराबाहेर आले तेव्हा त्यांना हा भयंकर प्रकार आढळला. त्यांनी आणखीन 4-5 लोकांना धरून आग विझवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण हाती काहीच लागला नाही. मध्यमवर्गीय ऐपतीप्रमाणे थोडं थोडं करून जमवलेला संसार राख राख झाला. जेव्हा प्रत्यक्षात ती स्थिती बघितली तेव्हा डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. मन विषण्ण झालं होतं, काहीच सुचत नव्हतं. सगळं सामान जळून खाक झालं होतं. गावाला जाताना नेलेलं सामान तेवढंच शिल्लक होतं. आत्ता कुठे संसार फुलायला लागला होता, जो काही वेळातच आगीत होरपळून निघाला. नातेवाईकांची लोकांची सहानुभूती होती सोबतीला, पण आता स्वतःला सावरायची गरज होती. शून्यापासून परत सुरुवात करायची होती. मध्यमवर्गीय माणसासाठी हे सोपं नक्कीच नव्हतं. माझ्या सासऱ्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला मानसिक पाठबळ दिलं. ते म्हणाले होते, बेटा तुमच्यावर देवाची केवढी कृपा आहे बघा. आग लागली तेव्हा तुमच्यापैकी कोणीही घरी नव्हतं. कोणालाही तिळभरही इजा झालेली नाही. सामान काय परत घेता येईल. त्यांच्या या शब्दांनी मनाला इतका दिलासा मिळाला, वाटलं खरंच की जीवित हानी झाली असती तर. अंगावर कापरं भरलं. संसार काय पुन्हा नव्यानं उभारता येईल. आणि लागलो आम्ही दोघही नवरा बायको पुन्हा काडी काडी जमवायला.

या घटनेतून लहान वयातच केवढा मोठा धडा मिळाला, माणसांची पारख झाली. पुढे आलेल्या मदतीच्या हातांनी सहानुभूती दर्शक नव्हे तर खऱ्या अर्थाने मनावर फुंकर घालणाऱ्या बोलांनी खरे आपले कोण याची ओळख झाली. दिलेल्या अग्निपरीक्षेमुळे मन ताऊन सुलाखून निघालं आणि अधिक बळकट झालं, नव्यानं सज्ज झालं जीवनाच्या दुसऱ्या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी.

अग्निकांडानंतर आम्ही दुसऱ्या घरात राहायला गेलो. माझी छोटी मुलगी तेव्हा अगदी बाळ होती, रांगण्याच्या अवस्थेतील. त्या घरात असताना एकदा काय झालं, हे ऑफिस ना, मोठी मुलगी शाळेत गेल्यावर दुपारी 11-12 सुमारास छोटं बाळ आणि मी असे दोघेच घरी होतो. बाळाला बेडरूम मध्ये झोपवून मी स्वयंपाक घरात काम करत होते. डायनिंग एरियाला लागून

थांबवून बंदरांनी मी केलेल्या पोळ्यांवर मस्त ताव मारला. स्वयंपाकघरातच कणस ठेवली होती ती खाल्ली. बिस्किटे शेंगदाणे यांच्या बरण्या उघडून उघडून त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला. त्यांची मेजबानी सुरू होती आणि मी मात्र जीव मुठीत घेऊन कोपऱ्यात उभे होते. पोटोबा झाल्यावर त्यांची नजर बेडरूम कडे गेली आणि जे घडू नये असं मनापासून वाटत होतं तेच घडलं. त्यांनी अगदी सहजपणे बेडरूमचं दार उघडलं आणि एका बंदरीने अलगद माझ्या बाळाला उचललं. आपल्या पिल्लांना कमरेभोवती पकडतात तसं पकडलं आणि ती उड्या मारत मारत निघून गेली. माझी काय अवस्था झाली होती सांगवत देखील नाही. माझ्या बाळाला माझ्या देखत उचलून नेलेलं आणि मी काहीच करू शकत नव्हते. मन बधीर झालं, शरीर सुन्न झालं. भीतीपोटी माझी वाचाच बंद झाली होती. मदतीसाठी शेजाऱ्या पाजाऱ्यांना आवाज देण्याचं देखील त्राण उरलं नव्हतं. थोड्या वेळाने उठून कसंबसं आजूबाजूच्या लोकांना बोलावलं पण कोणी काहीच करू शकत नव्हतं. सगळेच नुसते आता काय करूयात या विचारात उभे होते. तेवढ्यात त्या बंदरीने माझ्या बाळाला नेलं, तसंच अलगद आणून सोडलं. बापरे, तो क्षण अजूनही अंगावर शहारे उभे राहतात. बाळाला मी लगेच कडेवर घेतलं आणि आनंदाश्रूंनी नाहून घातलं. सगळ्यांच्याच जीवात जीवाला. त्या क्षणापासून दिवसभर बाळाला मी आपल्यापासून क्षणभरही दूर केलं नाही, सतत मांडीवर घेऊन होते. चुकून कुठे पुन्हा ती बंदरी बाळाला घेऊन गेली तर? त्यानंतर अनेक दिवस मनात एक दहशत होती. गच्चीचं दार अगदी सतत आठवणीने बंद ठेवायला सुरुवात केली होती. आई, मानव जातीतील असो की प्राण्यांमधील, ममत्व वात्सल्य हा एका आईचा वैश्विक गुण असतो हे त्या दिवशी सिद्ध झालं. माझ्यातील आईची त्या दिवशी सत्व परीक्षा होती. पण आधी थोडीफार तरी चांगली कर्मे केले असतील त्यामुळे त्या परीक्षेत मी उत्तीर्ण झाले.

या दोन्ही घटनांमधून मी एक शिकले, आपण नेहमी चांगलंच वागायचं, लोकांकडून कितीही वाईट अनुभव आला तरी, कारण त्यामुळेच अंतिम फळ हे चांगलंच मिळतं. म्हणतात ना, अंत भला तो सब भला. त्या सर्व करत्या कर्वित्याला माझं मनपूर्वक एकच मागणं, तू परीक्षा घे, अनेक परीक्षा घे, पण प्रत्येक कसोटीवर खरं उतरण्यासाठीचं सामर्थ्य देखील तूच दे. म्हणूनच सुरेश भट म्हणतात तसं, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं.

तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत प्रीती सप्रे यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं. मैत्रिणींनो, असं म्हणतात की आनंद हा आपल्या मनात असावा लागतो, पण तरीही आपण तो आपल्या अवतीभोवती शोधत असतो. हा आनंद जेव्हा आपल्याला सापडतो ना, तेव्हाच आपल्याला जगही सुंदर दिसायला लागतं आणि सुखाची आपली कल्पना साकार होते.

मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते आहे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळाचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

0: जो बरसों से सुने जा रहे हैं, आपने कब से इन्हें सुनना शुरू किया था और क्या लगातार आप इन कार्यक्रमों को सुन रहे हैं? आइए बढ़ते हैं आगे और सुनते हैं प्यारा सा गीत, जिसे सुनकर हम अक्सर कहते हैं ना कि खुश हो जाया करते थे या हम चहक उठते थे इस गीत को सुनने के बाद। ये गीत है फिल्म प्रोफेसर का, आवाज मोहम्मद रफी की, हसरत जयपुरी की रचना है, शंकर जयकिशन का संगीत।
1: अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन। तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी विरोधकांची भूमिका। सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल। 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ। आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे। युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे। यासंदर्भात सर्व आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे। विद्यार्थ्यांचं हित जपण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे। या देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे। पेपरफुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला। राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली। गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली। नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे, मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं। विरोधकांना चर्चा थांबवायची आहे, त्यामुळे ते अटीशर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीतल्या आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची घोषणा केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। त्यावर प्रधानमंत्र्यांचं आजचं वक्तव्य भावना भडकवणारं आहे असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्यानंतर चर्चा करू अशी भूमिका त्यांनी मांडली। घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर खरगे यांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला। त्यावर विरोधकांचं वागणं बेजबाबदार असल्याची टीका केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केली। तरीही गदारोळ सुरूच राहिला, त्यामुळे कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं। लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली। सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला। नीट पेपरफुटी प्रकरणी विरोधकांना ज्या नियमाअंतर्गत चर्चा करायची आहे त्यानुसार चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती त्यांनी सभासदांना केली, पण विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज अवघ्या 2 मिनिटात दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। कामकाजाला पुन्हा सुरुवातही घोषणाबाजीनेच झाली। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेतही विरोधकांना बिनशर्त चर्चा करण्याचं आवाहन केलं। विरोधकांनी अटी घालणं, हातात पत्रकं घेऊन सभागृहाची कारवाई वारंवार थांबवणं योग्य नाही असं सांगत पीठासीन अधिकाऱ्यांनी वारंवार सदस्यांना जागेवर जायची विनंती केली। गदारोळातच काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली, मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाजही

0: दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. विरोधक नीट पेपर फुटीवरच्या चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला.
1: सरकार ने ये नीट पेपर लीक के बाद जितना कदम उठाया, री एग्जाम करा करके और बिना विलंब बिना देरी का रिजल्ट डिक्लेयर करा के, और भविष्य में ऐसा ना हो उसको भी विस्तार से सदन में देश के सामने में बताना जरूरी समझा है. तो आज फिर हमने देखा तो अपोजिशन पार्टी तो फिर से हंगामा करके चर्चा से भाग रहे हैं. ये ठीक नहीं है. ये चौथा दिन हो गया है और पार्लियामेंट का बाकी बिजनेस छोड़ के हम पहला नीट पेपर लीक पे चर्चा के लिए पूरा तैयार हो गए, फिर क्यों भाग रहे चर्चा से.
0: देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषावर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपर फुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजधानी नवी दिल्लीत सीजेपीनं 20 जुलैला संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर दाखल झाली. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. जंतरमंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली शहरात जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरातले अनेक महत्वाचे रस्ते बंद केल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. ही जनहित याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी उपाध्यक्ष सतीश कुमार अग्रवाल यांनी दाखल केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निषेध केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केला. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं सुरू होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात 125 खेळाडू आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत अॅथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टीयुद्ध आणि ज्युडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. गेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहान याचा पराभव केला. आणखी एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. पी व्ही सिंधू मात्र वाय एफ चेनकडून 16-21, 22-20, 21-18 अशी पराभूत झाली असून स्पर्धेतून बाहेर पडली आहे. भारत आणि झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघांमध्ये 3 सामन्यांच्या T20 मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 वाजता सुरू होईल. श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कर्णधार आहे. मालिकेतले उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर होतील. आतापर्यंत झिम्बाब्वेबरोबर झालेल्या 14 T20 सामन्यांमध्ये भारतानं 11 सामने जिंकले आहेत. हवामान. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक बंद पडली आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नयेत असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास.

एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद आणि राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालयं स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालयं स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशीही मागणीही त्यांनी केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटीशर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीतल्या आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची घोषणा केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. त्यावर प्रधानमंत्र्यांचं आजचं वक्तव्य भावना भडकवणारं आहे असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्यानंतर चर्चा करू अशी भूमिका त्यांनी मांडली. घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. 2 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतरही गदारोळ कायम राहिला. उपसभापती हरिवंश यांनी विनंती करूनही गोंधळ न थांबल्यानं अवघ्या 1 मिनिटात त्यांनी कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब केलं. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिर्ला यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी विरोधकांना ज्या नियमांतर्गत चर्चा करायची आहे त्यानुसार चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यावं अशी विनंती सभासदांना केली. पण विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली. गदारोळामुळे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत, नंतर 2 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विरोधकांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्र्यांनी लोकसभेतही केलं. राजधानी नवी दिल्लीत सीजेपीनं 20 जुलैला संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर दाखल झाली. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. संसदेत आज लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही समाजमाध्यमावर संदेश लिहून या दोन्ही स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन केलं. मुंबईत लोकभवन इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या वर्षा निवासस्थानी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही लोकमान्य टिळक यांना समाजमाध्यमावर संदेश लिहून आदरांजली वाहिली. राष्ट्रीय प्रसारण दिन आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीतलं काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांचं

बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच या दरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आणि सरकारनंही आक्रमक न होता अर्थपूर्ण चर्चा करावी असं आवाहन संघटनेच्या निवेदनात केलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी जर यापुढे आंदोलनात भाग घेतला तर त्यांना अंमली पदार्थ बाळगल्याच्या खोट्या प्रकरणात अडकवायची धमकी देतानाचा या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीने एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय आज मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. लातूर शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या वतीने शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. तिरंगा मार्च दरम्यान मार्गावरच्या अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. भंडारा जिल्ह्यात पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. भंडारा शहरातल्या मुख्य चौकातली दुकानं बंद ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल असं मत हजारे यांनी मांडलं. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी 2 तास मौनव्रत आंदोलनही केलं. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातल्या 5 ते 6 तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. तिथं आजही संततधार सुरू आहे. गंगापूर धरण 90% भरल्यानं धरणातून 9,945 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. त्र्यंबक जव्हार महामार्गावर डोंगरावर माती घसरल्यानं रस्त्याची एक बाजू काही काळ बंद होती. त्र्यंबकेश्वरमध्ये मेन रोड परिसरातून 7 ते 8 भाविक जात असताना वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडून पडल्यानं 3 भाविक अडकले. त्यातला एक जण गंभीर जखमी झाला आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून सखल भाग जलमय झाले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर या पावसाचा मोठा परिणाम झाला असून अनेक उपनगरी आणि एक्सप्रेस गाड्या रद्द झाल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात NDRFचं पथक तलासरी इथं दाखल झालं असून स्थानिक प्रशासनाच्या समन्वयानं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हवामान. ठाणे पालघर नाशिक घाट परिसर पुणे घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक सातारा घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसराला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग पुणे अहिल्यानगर धुळे जळगाव नंदुरबारसह विदर्भात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नयेत असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. CJP संसद मार्चचा तपास NTA मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद आणि राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: बोलाचाच भात बोलाचीच कढी.
1: बापरे काहीतरी सुचतंय.
0: हा काहीतरी सुचतंय सुचतंय. बोलाचाच भात बोलाचीच कढी परी नाही अढी श्रोतियांच्या मनी.
1: वा वा.
0: कारण काय खरी तृप्ती जी आहे ना ती उदरभरणानी होत नाही तर ती हृदय भरणानी होते.
1: नेमकं म्हणजे काय चाललंय, म्हणजे काय कविता वगैरे सादर करण्याचा प्लॅन आहे की काय?
0: नाही म्हणजे कसं आहे की कवी हे शब्दब्रह्माचे उपासक असतात, त्यामुळे मनातल्या भावतरंगांना ते शब्दरूप देतात आणि गहिऱ्या भावनांची वलय त्या शब्दांमधूनच निर्माण करतात.
1: क्या बात आहे. आणि त्यातून पाऊस, म्हणजे कालपासून पुन्हा पाऊस बरसायला लागलाय. आषाढातला पाऊस आपण खऱ्या अर्थाने अनुभवतोय. आणि पाऊस आणि प्रेम ही तर कवींची मक्तेदारी आहे, नाही का?
0: खरे.
1: आत्ता तर आहे, पाऊस पडतोय आत्ता, त्यामुळे कल्पनांना बहर आला असणारच. पण तो जेव्हा नसतो तेव्हा सुद्धा ही कवी मंडळी मूर्त पाऊस आपल्या समोर उभा करू शकतात.
0: नक्कीच. आणि याला कविवर्य मंगेश पाडगावकरांनी एक फार सुंदर शब्द योजलेला आहे. पाडगावकर म्हणतात की जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी कवी आसुसलेला असतो किंवा आपलं मन आसुसलेलं असतं त्यावेळेस तो इमोशनल इस्केप असतो. म्हणजे जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले द्वारी, इथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी. प्रसिद्ध पाडगावकरांचं गाणं. हे गाणं त्यांनी टळटळीत उन्हाच्या काहिलीनी जीव हैराण झालेला असताना लिहिलेलं आहे.
1: म्हणूनच पाऊस हे कवींसाठी एक निमित्त असतं, कारण भावनांनी ओथंबलेल्या प्रतिभेतून काव्यधारा या अविरत वर्जत असतात. आणि हा अनुभव आपल्याला प्रत्येक वेळेला येत असतो, नाही का?
0: रसिक हो, आता या काव्यधारांमध्ये भिजण्याचा आनंद आपण घेणार आहोत या नंतरच्या काव्य सत्रामधून. त्यासाठी रेश्मा कारखानीस आणि मंदार चोळकर यांना आमंत्रित करतो. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. गीतकार कवी मंदार चोळकर आणि रेश्मा कारखानीस. या सत्राचं संचालन करणार आहे रश्मी आंबळेकर. आधुनिक मराठी साहित्यामधील एक संवेदनशील आणि सर्जनशील कवयित्री म्हणून रेश्मा कारखानीस आपल्याला सुपरिचित आहेत. सहज बोलकथा आणि भावस्पर्शी शैलीमुळे त्यांच्या कविता आपल्या मनाशी संवाद साधतात. त्यांचा काव्यसंग्रह मी शून्य हा विशेष गाजलेला आहे. लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. खट्याळ पियू आणि जादूचा खाऊ हा बालकथा संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. मी शून्य आणि रेशीम रंग या स्वरचित कविता आणि गीतांचे 100+ अधिक प्रयोग झालेले आहेत. कृष्णार्थ हे एकपात्री संगीत नाटक याचं लेखन दिग्दर्शन संगीत आणि अभिनय सर्व काही रेश्मा कारखानीस यांचंच आहे. रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स लंडन या संस्थेची फेलोशिप त्यांना त्यांच्या या योगदानासाठी मिळालेली आहे. त्या कवयित्री म्हणून जशा प्रसिद्ध आहेत तशाच यशस्वी उद्योजिका आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणूनही प्रसिद्ध आहेत अशा रेश्मा कारखानीस आपल्यासमोर उपस्थित आहेत. गीतकार आणि कवी मंदार चोळकर ज्यांनी 170+ अधिक चित्रपटांसाठी 40+ अधिक मालिकांसाठी 15 नाटकांसाठी गीतलेखन केलेलं आहे. याशिवाय अनेक जिंगल्स आणि अनेक अल्बम्स त्यांचे प्रसिद्ध आहेत. अभिनेत्री नृत्यांगना संस्कृती बालगुडे यांच्या संभवामी युगे युगे या नृत्य नाटिकेसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. स्वरचित काव्य सादरीकरणाचे कार्यक्रम सुद्धा ते करत असतात. सांस्कृतिक कला दर्पण आणि फिल्मफेअर मराठी यासारख्या अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. तेव्हा या काव्यधारात आपण भिजूया. रश्मीकडे सूत्र देताना एवढंच सांगेन की आपल्यासाठी ही ओळ दाद देण्याचे तुम्हाला भान आहे. योग्य ठिकाणी तुम्ही दाद देता.

0: आहे, त्यामुळे दाद देण्याचे तुम्हाला भान आहे. आणि यांना सांगतो की आज शब्दांची कसोटी छान आहे.
1: पाऊस आणि प्रेम अशा आपल्या या काव्य मैफिलीचा आजचा विषय आहे. आणि ही मैफिल सुरू करत असताना प्रत्येकाला पाऊस वेगळा भासतो, जाणवतो, हे तर आपल्याला माहिती आहे. त्यातून सुद्धा जेव्हा पावसाची सर जेव्हा झिम्माडपणे आपल्या अंगावर बरसते, तेव्हा ती सर सुद्धा प्रत्येकाला वेगळी भासते, किंवा त्या सरीमध्ये सुद्धा काहीतरी वेगळेपण जाणवत असतं. कशी असते ही पावसाची सर? पहिल्या कवितेमध्ये रेश्मा आपल्याला सांगतायत पावसाच्या सरीबद्दल.
2: रिम झिम एक सर नितळत्या तनूवर, रिम झिम एक सर नितळत्या तनूवर, ओल्या मातीचा सुगंधी दरवळ मनभर, रिम झिम एक सर. रिम झिम एक सर संगे सोनसळी ऊन, रिम झिम एक सर संगे सोनसळी ऊन, उण्या परिसाचा स्पर्श मन जाहले कंचन. रिम झिम एक सर, रिम झिम एक सर इंद्रधनुत रंगली, हृदयाच्या अंगणात जणू रांगोळी सजली. रिम झिम एक सर मनी पिसारे फुलले, रिम झिम एक सर मनी पिसारे फुलले, लक्ष पाचूंचे वर्षाव पंखा पंखांनी झेलले. रिम झिम एक सर, रिम झिम एक सर उरे गारवा उरात, रिम झिम एक सर उरे गारवा उरात, मन पाखरू निघाल गात पाऊस सुरात, मन पाखरू निघाल गात पाऊस सुरात.
1: क्या बात आहे, किती वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. प्रत्येकाच्या मनात या सरींबद्दल काही ना काहीतरी वाटत असेल. म्हणजे या चिंब भिजवणाऱ्या सरी जशा, तसा पाऊस आपल्यावर रुसतो, किंवा त्याचा रुसवा सुद्धा थोडासा वेगळा असतो का? म्हणजे तो रुसला आहे त्याचं गहिरेपण आपण अनुभवलं, आणि असं पुन्हा कधी होऊ नये हे सुद्धा आपण अगदी मनात ठरवून टाकलं की असं नको, त्याचा रुसवा नको. तुला काय वाटतं मंदार की ह्या रुसव्याबद्दल किंवा अशा काय भावना असतात?
3: पाऊस रुसतो, पाऊस रुसतो, नक्कीच रुसतो. आणि रुसवा फुगवा हे सगळं लहानपणात चालतं. आत्ता आपली बच्चे कंपनी जी होती सगळी कलांगणची, त्यांनी आज हा पहिला परफॉर्मन्स केला स्टेजवर, त्यांच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स आहे. एकदा प्लीज टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ही जशी छोटी मंडळी आहेत ना, त्यांची जी पालक मंडळी आहेत किंवा आपण जी मोठी माणसं आहोत, ती पण कोणाची तरी छोटी मंडळी आहोत. तो आहे निसर्ग. त्यामुळे निसर्ग काय म्हणतो आपल्याला? तो म्हणतो, एकदा बरं का पाऊस रुसला, एकदा बरं का पाऊस रुसला ढगात जाऊन लपून बसला, एकदा बरं का पाऊस रुसला ढगात जाऊन लपून बसला, ढग निघाला भटकायला वाऱ्यावरती लटकायला, सगळे म्हणाले अरे थांब जाऊ नकोस हा जास्त लांब, सगळे म्हणाले अरे थांब जाऊ नकोस हा जास्त लांब, हा आलोच म्हणून गेला, हा आलोच म्हणून जो गायब झाला परत फिरून नाहीच आला. पण माणूस होता फार हुशार, म्हणाला पैसा देतो ना यार, माणूस होता फार हुशार म्हणाला पैसा देतो ना यार, और रुपयाला नाही विचारत कोणी खोट्या पैशात कसलं पाणी. तरीही बिचारा थांबला बरं, तरीही बिचारा थांबला बरं, कुठं पडायचं सांगा तरी खरं. शोधून थकलो झाड पर्वत मनाला इथं नाही हो करमत, शोधून थकलो झाड पर्वत, एवढा मुसळधार पाहिजे का आवाज? शोधून थकलो झाड पर्वत मनाला इथं नाही हो करमत, खोटा पैसा करा खरा, काळा पैसा गोरा करा, माणूस पळतो स्वार्थासाठी, माणूस पळतो स्वार्थापाठी, वेळच नाहीये निसर्गासाठी, पोपटपंची तुमची फार शांत बसून करा विचार, कराल कृती आत्ताच्या क्षणी, हे सगळ्या मुलांना आहे निसर्गाच्या सगळ्या मुलांना, कराल कृती आत्ताच्या क्षणी, तर पावसात खेळाल म्हातारपणी, तर पावसात खेळाल.
1: पण पावसाचं कसं आहे माहितीये का, तो कितीही रुसला ना तरी मुळातच बरसणं हा त्याचा स्वभाव आहे, तो आपण कसा बदलणार.

0: आता मंदार यांनी कवितेत सांगितलं तसं की आत्ता कृती करणं गरजेचं आहे, मग त्याचं बरसणं जेव्हा आपण अनुभवू त्यात फक्त चिंब होणं आहे आणि मग वेगवेगळ्या कल्पना सुचणं हेच आपण करू शकतो, नाही का? कितीही रुसला तरी तो परत येणार आहे, अशा प्रकारच्या कविता सुद्धा असतातच ना. म्हणजे जसं त्याचं बरसणं रुसवा आहे हे आपल्याला वाटतं की अरे असं कसं, तसा तो येणार आहे आणि तो येतच राहणार आहे, हा दिलासा सुद्धा किती महत्वाचा आहे.
1: हो, आणि इमोशनल ब्लॅकमेल फक्त आपल्यालाच करता येतं असं नाही,
0: अगदी खरं,
1: तो पण थोडासा काग टाळतेस सखे खुळा पाऊस बोलतो. काग टाळतेस सखे खुळा पाऊस बोलतो, तुझ्या लाघव भेटीला किती दुरून मी येतो.
0: वा वा वा वा.
1: काग टाळतेस सखे खुळा पाऊस बोलतो, तुझ्या लाघव भेटीला किती दुरून मी येतो. झेल उंजळ भरून रेंगाळू दे गालावर, माझ्या गारव्याला जडो तुझ्या स्पर्शातला ज्वर. झेल उंजळ भरून रेंगाळू दे गालावर, माझ्या गारव्याला जडो तुझ्या स्पर्शातला ज्वर. कसा लगट करतो खुळा बावळा पाऊस, कसा लगट करतो खुळा बावळा पाऊस, जणू यमुनेच्या काठी कृष्ण सावळा पाऊस, जणू यमुनेच्या काठी कृष्ण सावळा पाऊस. झुंब झुंब तो हा वारा, झुंब झुंब तो हा वारा शिळक खट्याळ घालतो, झुंब झुंब तो हा वारा शिळ खट्याळ घालतो, तू ही ये ना चिंब होना असे काहीसे बोलतो. झुंब झुंब तो हा वारा, नक्षीदार मखमलीचा हिरवा पिवळ्या गालीचा, नक्षीदार मखमलीचा हिरवा पिवळ्या गालीचा, वर शिंपावे अत्तर तसा दरवळ मातीचा. सारे सारे तुझ्यासाठी, सारे सारे तुझ्यासाठी लाडी गोडी तर सांगत, तू ही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो. झुंब झुंब तो हा वारा, इंद्रधनुची कमान तुझ्यासाठी सजवली, इंद्रधनुची कमान तुझ्यासाठी सजवली, म्हणे वीज शृंखलांनी रोषणाई सुद्धा केली. कुळा ऐके ना मुळी ही, कुळा ऐके ना मुळी ही, अवती भवती घोटाळतो, तू ही ये ना चिंब होना असे काहीसे बोलतो. झुंब झुंब तो हा वारा, ऐक सरींच्या टिपऱ्या, ऐक सरींच्या टिपऱ्या, सृष्टी रास रंगी रंग, ऐक सरींच्या टिपऱ्या, सृष्टी रास रंगी रंग, उगा कशा आढे वेढे, उगा कशा आढे वेढे, उठ चल माझ्या संग. दव बिंदूंचा मोगरा, दव बिंदूंचा मोगरा, तुझ्या केसात माळतो, तू ही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो. झुंब झुंब तो हा वारा, नाद घुमड न भात, नाद घुमड न भात, साध धडधड उरात. नाद घुमड न भात, साध धडधड उरात, डप वाजत मेघांचे पाय थांबे ना घरात. तोही बेभान बेभान, तोही बेभान बेभान, माझ्या

0: वाह क्या बात है.
1: धन्यवाद.
0: पाऊस काय कल्पना करत असेल हीच कल्पना मुळात इतकी वेगळी आहे, नाही का? आणि त्याच्या कल्पनांमध्ये हिरवळ आहे, पृथ्वी आहे, तिचं नटणं आहे, सजणं आहे. या सगळ्या बरोबरीने पाऊस प्रेरणा देतो कवी मनातल्या प्रेमाला सुद्धा. आणि जेव्हा आपण प्रेमाबद्दल बोलतोय तेव्हा कोणीतरी एक परी असतेच, तिची आठवण तर येणारच पावसात. हा मंदार.

हा म्हणजे परीची आठवण पावसात पावसाळा नसला तरी येते. एक परी असावी, एक परी असावी गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी असावी. नजरेत तिच्या अथांग सागर, नजरेत तिच्या अथांग सागर आणि ओठात खडी साखर.

0: नदी
1: वाह
0: पंजण विसरून जाईल कधी झुळझुळणारी अल्लड नदी पहाट वेळी विरल्या धुक्यात प्राजक्त श्वासात भिजणारी एक परी असावी गालात खळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत आणि कवी बिवी लोकांना तर अजिबात जवळ नाही हा म्हणजे कवी लोकांना बिवी घेत नाही असं समज आहे गीतकारांना घेतात तर पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत आणि कवी वगैरे लोकांना तर अजिबात जवळ नाही घेत खोटी खोटी कशाला जीती जागती खरी खुरी एक परी असावी गालात खळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी आता ओळखी पाळखीतल्या सगळ्या मुली तिच्यात स्वतःला शोधणार कविता वाचल्यानंतर ऐकल्यानंतर ओळखी पाळखीतल्या सगळ्या मुली तिच्यात स्वतःला शोधणार ए माझ्यासाठी आहे ना ही कविता असं अडून अडून विचारत राहणार तुझ्यासाठी नाही ग बाई किंवा तुला कसं कळेल हे हुं असतं ना ते बटन असलं पाहिजे कीबोर्डवर विंडोज सारखं किती वेळा ते टाईप करणार एकच बटन दाबलं की तुझ्यासाठी नाही ग बाई किंवा तुला कसं कळलं हे ज्याचं त्याने ठरवायचं अगदीच नाही जमलं ना तर कन्फ्युजनचं सोंग मिरवायचं ना सोबत रुसणारी आणि हो सोबत खुळणारी एक परी असावी किमान एक तरी परी असावी गालात कळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी
1: पण जोपर्यंत ती प्रेयसी असते तोपर्यंत ती परी असते
0: नंतर तिला पर येतात
1: किंवा तिची परीक्षा होते
2: परीक्षा
1: एकदा का तिची बायको झाली परीची परीक्षा हा रेश्मा
2: अगदी अगदी अगं कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा सर्व गुण संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा सर्व गुण संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा एकतर फक्त सुंदर असेल नाही तर फक्त हुशार एकतर फक्त सुंदर असेल नाही तर फक्त हुशार चुकून माकून दोन्ही असली तर मग भांडखोर असेल फार देखणी हुशार शांतीप्रिय असली जर कदाचित देखणी हुशार शांतीप्रिय असली जर कदाचित स्वयंपाकाची बोंब बसणार 100% निश्चित काहीच नाही तर उधळपट्टी काहीच नाही तर उधळपट्टी किंवा असेल मुलखाची हट्टी सासूबाईशी वारंवार घेत राहील कट्टी यावर बहुतेक नवरोजींचे लाईक्स आणि वावा आता खरं आमचं काळोख असल्यामुळे ना दिसत नाहीये
0: हा पण मला
2: है ना सांगतोय ना शेजारी बायको नसेल तर अरे आणायला हवं होतं तिला भले शाबाश पुरुष प्रधान आपल्याला गुणांचं फारच ज्ञान भले शाबाश पुरुष प्रधान आपल्याला गुणांचं फारच ज्ञान वेळ काढून आरशात जरा निरखावं स्वतःच ध्यान बायको हवी सुंदर बायको हवी सुंदर बर सौंदर्याची व्याख्या काय कटरीना प्रियांका दीपिका किमान दिसावी ऐश्वर्या राय किमान बरं का रश्मी समजवाल का थोडं आपल्या अपेक्षांचं सूत्र समजवाल का थोडं आपल्या अपेक्षांचं सूत्र आहो ऐश्वर्या मिळायला आपण कोणते बच्चन पुत्र बुद्धिमत्ते बाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहीत धरताय बुद्धिमत्ते बाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहीत धरता आणि स्वतःची अक्कल वाढावी म्हणून सरस्वतीचीच पूजा करता कबूल आहे चिडते भांडते थोडं भान नाही उरत कबूल आहे चिडते भांडते थोडं भान नाही उरत म्हणून काही टेन्शनचं निमित्त सांगून ती मद्यपान नाही करत उधळपट्टी करते उधळपट्टी करते पण घरासाठीच तरी पई पई साठवते ना आणि स्वतःकडले संपल्यावर मग तुम्हाला तीच आठवते ना
0: नंबर वन
2: सासरी तुम्हा रावसाहेबांची शाही उडवत असते सासरी तुम्हा रावसाहेबांची शाही उडवत असते तरी दुसऱ्याच दिवशी काटे टोचतात घरची ओढ लागते मग लाडा कोडाची ती राजकुमारी कशी घरदार सोडून येते तुमच्यासाठी असे

0: त्या परिस्थितीत जन्मभर जुळवून घेते. आयुष्याच्या तिन्ही सांजेला दमून थकून बसाल जेव्हा, आयुष्याच्या तिन्ही सांजेला दमून थकून बसाल जेव्हा, केवळ तीच असेल सोबतीला एवढे लक्षात ठेवा. सुख दुःखाच्या त्या संगिणीचा मग तुम्हालाच वाटेल हेवा, सुख दुःखाच्या त्या संगिणीचा मग तुम्हालाच वाटेल हेवा. आणि तिला बघून स्वतःच म्हणाल, सर्व गुण संपन्न बायको नसते केवळ अफवा, सर्व गुण संपन्न बायको नसते केवळ अफवा.
1: क्या बात आहे, क्या बात आहे, वा. पण ही फेज असते ना, मध्ये मध्ये येणारी, असं आपण धरून चालले हे कायमच नाही. आणि प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर कवितांमधून जे प्रेम आपल्यापर्यंत येतं, आणि पावसाचा जेव्हा उल्लेख निघालाय तेव्हा रेश्मा यांच्या कवितामध्ये सुद्धा मगाशी आपल्याला कृष्ण भेटला, राधा भेटली, आणि जेव्हा पावसाचा उल्लेख आपण करतो तेव्हा ही अजरामर प्रेम कहाणी कायम कुठे ना कुठेतरी डोकावतच असते. राधेच्या मनाची काय अवस्था असेल मंदार कवितेतून?
2: रंगात भिजवणी अंग, रंगात भिजवणी अंग उभा श्रीरंग गोकुळी आज. रंगात भिजवणी अंग उभा श्रीरंग गोकुळी आज, राधेच्या गालावरती अलगद उतरून आली लाज. मिठीत सावळ्या उमलत असता अल्लडती मधुबाला, मिठीत सावळ्या उमलत असता अल्लडती मधुबाला, तो भवर दिवाना रास खेळण्या फुला फुलांवर गेला. ओठांवर ठेवून ओठ, ओठांवर ठेवून ओठ माळला थेट सुरांचा गजरा.
0: क्या बात है.
2: ओठांवर ठेवून ओठ माळला थेट सुरांचा गजरा, बासरीस तेव्हा अंकुर फुटला झरर्या अमृतधारा. ओठांवर ठेवून ओठ माळला थेट फुलांचा गजरा, बासरीस तेव्हा अंकुर फुटला झरल्या अमृतधारा. हे मना मनाचे खूळ, हे मना मनाचे खूळ जीवाला भूल कशाने पडली, हे मना मनाचे खूळ जीवाला भूल कशाने पडली. तो इथेही होता तिथेही होता, तो इथेही होता तिथेही होता, त्या फसव्या सायंकाळी. अस्तित्व स्वतःचे पांघरतो तो, प्रेमाची होते बाधा. अस्तित्व स्वतःचे पांघरतो तो, प्रेमाची होते बाधा. सावलीत त्याच्या जी जी आली ती ती झाली राधा, ती ती होती राधा, ती ती आहे राधा, ती ती असेल
0: राधा.
1: पावसाचं कसं आहे ना, म्हणजे आपण त्याच्याबरोबर किती सहज आपलं नातं जोडून टाकतो, म्हणजे त्याच्यासाठी वेळ नाही लागत. आणि प्रत्येकाचं नातं वेगळं असेल त्याच्याबरोबर, कोणाला तो मित्र असेल, सखा असेल, जीवलग असेल. आणि प्रेमाचं नातं जेव्हा येतं त्याच्यामध्ये सगळ्या भावना आल्याच. प्रेम तर आहेच शाश्वत, पण त्याबरोबरीने रुसवा फुगवा आला, अपेक्षा आला, अपेक्षांचं ओझं आलं, हे सगळं पावसाबरोबरच्या नात्यात सुद्धा असतं का रेश्मा? काही थोडंसं वेगळं असतं, काय सांगाल
0: कवितेमध्ये? मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही.
1: बर
2: बर.
0: मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. काय घडलं, केव्हा घडलं नेमकं काहीच आठवत नाही, पण मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. सवयीनं विचारतात लोक, काय म्हणतोय पाऊस? सवयीनं विचारतात लोक, काय म्हणतोय पाऊस? जखमेवर मीठ चोळायची जगाला भारी हौस. पण दाखवत नाही मी, दडवून ठेवते आमच्या मधला अबोला. मनातली दुःख मनात बरी, चव्हाट्यावर कशाला? त्यालाही तसं पाहिलं नाही कुणाजवळ जाताना, नात्यामधल्या दुराव्याची रडरड गाणी गाताना. तशी आम्ही काळजी घेतो, कुणाला काही संगत नाही, पण मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. द्वेष मत्सर हेवे दावे असलं बिलकुल काही नाही, द्वेष मत्सर हेवे दावे असलं बिलकुल काही नाही. कडाक्याचं भांडण बिंडण तसलं देखील काही नाही. हा, कडाक्याची वीज मात्र धाडतो अधूनमधून, कडाक्याची वीज मात्र धाडतो अधूनमधून. मीही मग घेते स्वतःला स्वतःमध्येच कोंडून. अहंकारा व्यतिरिक्त दुसरं काही नसणार, मी सांगते ना, अहंकारा व्यतिरिक्त दुसरं काही नसणार अबोल्याचं नेमकं कारण बहुतेक

0: इगो असणार. आपण त्याचा की माझा हे अजून ठरत नाही, पण इतकं मात्र खरं की मी आणि पाऊस आम्ही
1: बोलत नाही,
0: हल्ली बोलत नाही. तो फक्त दाटून येतो, बरसत बिरसत नाही. तो फक्त दाटून येतो, बरसत बिरसत नाही. माझं काही म्हणणं नाही, काही हरकत नाही. तरी आठवणींची झुळूक पुढे बोचरी होत जातेच, आणि किती किती टाळलं तरी नजरानजर होतेच. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. माझ्या डोळ्यांमध्ये सुद्धा ओथंबलेले ढग असतात. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. माझ्या डोळ्यांमध्ये सुद्धा ओथंबलेले ढग असतात. सार सार कळतं हो, पण काही काही वळत नाही. मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. पण मग यावं ना, यावं. एकदाच मोकळं व्हावं, ओतून द्यावं स्वतःला. इतकी अडी, इतका अहम, इतका राग कशाला? पूर्वी माझ्या रुसण्याचीही त्याला गंमत वाटायची. पूर्वी माझ्या रुसण्याचीही त्याला गंमत वाटायची. माझ्या मनात राग, त्याच्या मायाविया दाटायची. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. बंद मूठ उघडून अलगद एक कविता ठेवायचा. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. बंद मूठ उघडून अलगद एक कविता ठेवायचा. हल्ली माझ्या मुठीत दडली ओंजळ त्याला दिसत नाही. पण काय करणार, मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही.
2: तुमच्यातला हा अबोला लवकर दूर व्हावा असंच आपण आज नाही का त्यालाच सांगू.
0: आणि पटी पटापटा कविता द्याव्यात त्यांनी अजून.
2: पण होतं कसं की पाऊस तोच असतो बऱ्याचदा, पण आपण त्याच्याकडे कसं बघतोय, आपला दृष्टिकोन कसा आहे, ह्यावर भावना बदलत असतात नाही का. आणि मग सगळी नाती बदलतात, मग सगळं व्यक्त होणं बदलतं, आणि मग प्रत्येकाचा पाऊस वेगळा भासायला लागतो ना मंदार.
1: असं वाटत असेल कदाचित, पण तुझा पाऊस माझा पाऊस वेगळा नव्हताच कधी.
2: बर,
1: तुझा पाऊस माझा पाऊस वेगळा नव्हताच कधी. वेगळं होतं ते वय, वेगळी होती ती सवय. तू उधळायचीस छंद रंग गंध, जगायचीस प्रत्येक श्वासन श्वास. तुला आवडायचं पाऊस आला की पावसात भिजायला, पावसात भिजताना नाचायला, आणि मला तुला पावसात भिजताना बघायला आवडायचं. जेव्हा तू पावसात भिजायचीस मनोसोक्त नाचायचीस, बघ ना मातीचे डाग, सर्दी ताप यांची काळजी फुलपाखराला असते का कधी.
0: क्या बात है, मस्त.
1: तू नाचायचीस आणि मी तुझ्याकडे बघतोय हे कळलं की मात्र लाजायचीस, चेहरा उंजळी झाकून घ्यायचीस, स्वतःशी हसायचीस, आणि मग तेव्हा तुझ्या बटांमधून तुझ्या बोटांवर आणि तुझ्या बोटांमधून तुझ्या गालावर ओघळलेला पाऊस गुलाबी व्हायचा, कदाचित माझ्या कवितांसारखा किंवा मग गाण्यांसारखा. बघ ना, तुझा पाऊस माझा पाऊस कधीच वेगळा नव्हता, वेगळा नव्हताच कधी.
2: आपल्या काव्य मैफिलीमध्ये बघता बघता किती शेड्स आपण पावसाच्या अनुभवल्या नाही का. आणि जसे महिने बदलत जातात, म्हणजे ग्रीष्म तो पाऊस वेगळा आहे, आषाढातला आत्ता वेगळा, श्रावणातला वेगळा असेल, आणि प्रत्येक क्षणी तो असा छान छान दिसत राहतो. आणि त्यावेळेला आपली धरती, आपली धरणी असं सुंदर एक शालू पांघरून आल्यासारखं वाटतं. आणि तिचं सजणं कसं असतं ते आता वेगवेगळ्या फॉर्म्समधल्या कविता आपण जेव्हा ऐकतोय, तेव्हा या काव्य मैफिलीचा समारोप आपण रेश्मा आपल्यासमोर एक लावणी लावणी सदृश एखादी कविता छानशी ते सादर करतायत, आणि आजची काव्य मैफिल आपण इथेच समाप्त करतोय.
0: कदाचित यानंतर माझ्याकडे माईक नसेल म्हणून आत्ताच मी धन्यवाद देते आकाशवाणी आणि सगळ्या तुमच्या टीमचे. आम्हाला इथे आमंत्रित केलं. मंदार, तुला पण बोलायचं असेल एक मिनटं. मंदार आणि माझ्या वतीने खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि असेच आकाशवाणीचे अनेक वर्ष नाही अनेक शतक होऊन होत राहोत

अशी मी देवाकडे प्रार्थना करते. सृष्टी एक लावण्यवती, मी म्हटलं की एखादी लावणी सृष्टीवर या निसर्गावरती म्हणजे या धरतीवरती करावी, तर ती लावणी सादर करते. ठेका म्हणजे मी काही गायिका नाही, वर्षाताई माफ करा मला. ही धरा जणू अप्सरा साज सुंदरा लेऊनी.

0: वा वा, मंडळी रेशमा कारखानेस मंदार चोळकर, धन्यवाद.
1: धन्यवाद,
0: खूप खूप धन्यवाद.
1: रसिको, या शब्द ब्रह्मामधून आता नाद ब्रह्मात तल्लीन होण्याचा आनंद आपण घेणार आहोत या नंतरच्या सत्रामधून. शब्द हा जर आकाशवाणीचा प्राण आहे असं म्हटलं तर संगीत ही त्या प्राणतत्वाची लय आहे असं म्हणता येईल. उत्तम अभिजात संगीत हे रेडिओच्या माध्यमातून देशातल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचलं आणि याची तीन ठळक उदाहरणं म्हणजे अनेक अजरामर भावगीतं जी आजही आपल्याला आवडतात, ही सगळी भावगीतं आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. दुसरं उदाहरण म्हणजे गीत रामायण, बाबूजी आणि गदिमांच्या प्रतिभेतून साकारलेलं गीत रामायण ही सुद्धा आकाशवाणीचीच सांगीतिक देणगी असं म्हणता येईल. सिनेनाट्य संगीतामधली अनेक गाणी ही सुद्धा आकाशवाणीच्या माध्यमातून लोकप्रिय झाली. आकाशवाणी संगीत संमेलन, शनिवार आणि रविवारच्या राष्ट्रीय संगीत सभा आणि नित्यनेमाने रोज प्रसारित होणारे शास्त्रीय संगीताचे अनेक कार्यक्रम यामुळे आकाशवाणीचं नाद ब्रह्म हे चैतन्याने सळसळत राहिलेलं आहे गेली अनेक दशकं. आजच्या उत्सवातल्या तिसऱ्या सत्रामध्ये मल्हार सुरांची बरसात आपण अनुभवणार आहोत आणि यासाठी पहिल्या कलाकार आपल्या समोर सज्ज आहेत, अंकिता जोशी. त्यांचा परिचय करून देण्यापूर्वी मला आपल्याला एक संगीत क्षेत्रामधला किस्सा सांगायचा आहे. सवाई गंधर्व महोत्सवाच्या प्रसंगी पंडित जसराजजी आलेले होते आणि

एक 10 वर्षांची मुलगी त्यांना भेटण्यासाठी अतिशय आतुर होऊन त्यांच्या प्रतीक्षेमध्ये होती. पंडितजींना भेटायचं असा तिचा हट्ट होता, आग्रह होता. पण पंडितजी ग्रीन रूममध्ये पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या दृष्टीने साथीदारांसोबत बसलेले होते आणि त्यामुळे दरवाजावर जो माणूस उभा केलेला होता तो काही त्या मुलीला आज जाऊ देत नव्हता. या मुलीने काय केलं की त्याचं लक्ष नसताना हळूच त्याच्या बाजूला छोटीशी अशी एक जागा बघितली आणि त्या फटीतून ती चक्क आत शिरली आणि पंडितजींना जाऊन भेटली. आणि नुसती भेटली नाही तर त्यांना सांगितलं की तुमचा बिहाग राग मला फार आवडतो आणि मलाही तो म्हणता येतो. मग पंडितजींनी त्यांना थोडी गंमत वाटली की या मुलीचं धाडस बघून आणि त्यांनी तिला तो राग थोडासा म्हणायला सांगितला आणि तो इतक्या तयारीने तिने सादर केला वयाच्या 10व्या वर्षी की त्याच क्षणी पंडितजींनी तिची शिष्या म्हणून निवड केली आणि तिला शिकवण्याचं मान्य केलं. पुढे जवळपास 2 दशकं पंडितजींकडे ही मुलगी शिकली आणि मेवाती घराण्याची जी गायकी आहे त्या गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणारे जे युवा कलाकार आहेत त्यांच्यामध्ये एक अग्रणी नाव म्हणून तिचं नाव घेतलं जाऊ लागलं. ते नाव म्हणजे अंकिता जोशी. रसिको, यंदाच्या वर्षी संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार अंकिता जोशी यांना मिळालेला आहे. या आधी सुद्धा अनेक मानसन्मान आणि पुरस्कार त्यांनी मिळालेले आहेत आणि काही चित्रपटांसाठी सुद्धा पार्श्वगायन त्यांनी केलेलं आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने राग मेघ त्यांनी निवडलेला आहे. या रागातल्या 2 बंदिशी त्या गात आहेत. पहिली बंदिश 3 तालात आणि दुसरी 1 तालामध्ये आहे. त्यांना तबला साथ करण्यासाठी तनय रेगे आणि सुधांशु घारपुरे हार्मोनियमवर साथ करण्यासाठी आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि विनंती करूया की सुरुवात करावी.

नमस्कार. खरंच खूप मोठं सौभाग्य आहे की आज आकाशवाणीचं शताब्दी वर्ष मुंबईचं पूर्ण होत आहे. त्यासाठी मी सगळ्यांचे, सगळ्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन देते त्यांना. आणि एक खूप मनापासून एक गोष्ट शेअर करू इच्छिते की जेव्हा मला ग्रेडेशनचं लेटर आलं मुंबई आकाशवाणीचं, तेव्हा ते गुरुजींनीच ओपन केलं होतं आणि मला फोन केला, अच्छा सुनो तुम्हारा ग्रेडेशन का लेटर आया है. आणि ते इतके खुश झाले. गुरुजी नेहमी म्हणायचे की आकाशवाणीने, रेडिओने हमको बनाया है. तर या प्रसारमाध्यमाचं गुरुजींचं आणि अनेक मोठ्या कलावंतांच्या आयुष्यात जे फार महत्त्वाचं स्थान आहे ते आम्हाला, आम्ही नेहमी ऐकत आलो आहोत. आणि त्याच मंचावर आज आम्ही, सेवाच आहे ही एक प्रकारची, असं मला वाटतं की हे इतकं सिद्ध झालेलं स्टेज आहे. तर आम्ही सगळे कलावंत आपले खूप आभारी आहोत की आपण आम्हाला इथे बोलवलं. राग मेघने सुरुवात करते. डर लागे मोहे दामिनी को, सावन में कही आवन को, चहुदिशी गरजत बरसत आवे, पापी पपैया शोर मचावे, मैं कौन जतन राखू मन को.

धन्यवाद धन्यवाद अंकिता जोशी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत अंकिता जोशी यांच्यासाठी. मल्हाराचा एकंदरीत माहोल सगळीकडे असताना बाकी बाब बोरकरांना आपण थोडंसं आठवूया. बाबा बोरकर असं म्हणतात, मल्हाराची जळात धून वीज नाचते अधून मधून, वनात गेला मोर भिजून गोपी खेळल्या पदी थिजून, घुमतो पावा सांग कुठून कृष्ण कसा उमटेन अजून, वेली ऋतुमती झाल्या ग सरीवर सरी आल्या ग. हे सगळं सांगण्यामागचं कारण की तो पावा जेव्हा आपल्याला ऐकू येतो तेव्हा मल्हार आपल्यामध्ये मुरल्यासारखं वाटतं. यानंतरचं आपल्यापुढे सादरीकरण होत आहे. निनाद मुळावकर यांचं स्वागत करणार होतं आपण. बासरी वादन त्यांचं आता सादर करणार पंडित पलुस्कर पुरस्काराने सन्मानित आकाशवाणीच्या संगीत स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झालाय. आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत पंडित मल्हारराव कुलकर्णी, आनंद काशीकर, पंडित विनय सरदेशमुख, संदीप कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी शिक्षण आणि मार्गदर्शन घेतलंय. उस्ताद राशिद खान, पंडित अजय चक्रवर्ती, कौशिकी चक्रवर्ती, हरिहरन, अश्विनी भिडे देशपांडे अशा अनेक दिग्गजांबरोबर सादरीकरण आणि साथ केली आहे. आजच्या कार्यक्रमात निनाद आपल्यासमोर सादर करणार आहेत राग मिया मल्हार. मध्यलय गत 3 तालात आणि त्यांना तबला साथ करतायत तनय रेगे. निनाद मुळावकर.

सरीवर सरी बासरी, खरोखर हा बासरीवादनाचा पाऊस आपण अनुभवला आणि ज्यानंतर संतूरचे सूर ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर झालेलो आहोत. स्वागत करूया मंगेश जगताप यांचं. संतूरवादक मंगेश जगताप, पंडित उल्हास बापट आणि पंडित सुरेंद्र शर्मा यांच्याकडे वादनाचं शिक्षण घेऊन संतूर या वाद्याप्रमाणेच हर्पेजी या वादनामध्ये सुद्धा ते माहिर आहेत. हर्पेजी याचा अर्थ हार्मोनियम, पियानो आणि गिटार या वाद्यांचा एकत्रित आविष्कार. ट्रिनिटी कॉलेज लंडनतर्फे पियानो वादनातली श्रेणी त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि आकाशवाणीचे बी हाय श्रेणीप्राप्त कलाकार आहेत. कलाश्री, कलागौरव, मोहम्मद रफी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी ते सन्मानित झालेले आहेत. क्रोमॅटिक तंत्राने संतूरवादन करणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक मंगेश जगताप आहेत. आपल्यासाठी सादर करतायत संतूरवर पहाडी धून, जी रचना पंडित उल्हास बापट यांची आहे. ऐकूया मंगेश जगताप संतूरवर पहाडी धून.

0: यानंतर तिघांचं एक एकत्रित सादरीकरण आपण अनुभवणार आहोत आणि त्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप होईल. ठुमरीची मेडली हे तिन्ही कलाकार आपल्यासाठी सादर करणार आहेत आणि याबरोबरच या कार्यक्रमाचं जे लाईव्ह प्रक्षेपण आहे तेही सांगतेकडे येणार आहे. दरम्यान नव्या ताज्या तमाच्या पिढीतल्या कलाकारांना आणि श्रोत्यांना जोडून ठेवणारी आकाशवाणी त्या आकाशवाणीच्या शताब्दी वर्षाची सुरुवात करत असताना आजच्या कार्यक्रमात हे युवा कलाकार सहभागी झाले आणि त्यांचा उत्साह आपण अनुभवला. आपणही त्यांना भरभरून दाद दिलीत. म्हणजेच
1: जेनझीच्या भाषेत सांगायचं झालं, कारण आता आपण समारोप करत असताना आकाशवाणी आता अशी राहिलेली नाही आहे की आमच्या काळी असं होतं अशा स्वरूपात आता ती राहिली नाही आहे, कारण अनेक नवे नवे बदल त्याच्यामध्ये झालेत आणि ते खूपच सुंदर आहेत, आताच्या पिढीशी जुळवून घेणारे आहेत. त्यामुळे जेनझी किंवा जेन अल्फा आकाशवाणीबद्दल आता काय म्हणेल पुढल्या काळामध्ये, तर ती असं म्हणेल की आकाशवाणी आपण म्हणताना म्हणतो की दर्जेदार कार्यक्रम किंवा एक अविभाज्य घटक किंवा असा एक भरजरी पदर असं दालन आहे की ज्यांनी आठवणी साठवून ठेवल्यात, पण जेनझी किंवा जेन अल्फा म्हणेल की आकाशवाणी कालही आजही आणि उद्याही नेहमीच मेन कॅरेक्टर वाईब देणारी ठरणार आहे.
0: नक्कीच.

0: वाढदिन आणि आकाशवाणी मुंबईच्या शताब्दी वर्षात पदार्पणानिमित्त मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर इथं आयोजित उत्सव नवचैतन्याचा हा विशेष कार्यक्रम ऐकलात.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: हर घर सूर्य घर. 96, 95, 94, 93, 92, 91, 90.
4: काय ग, उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
3: अंक, पाढे, कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
4: हे हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम किती तरी पर्याय आहेत.
3: हो, पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
4: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज. बरं, त्या कशा करायच्या?
3: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
4: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृती वर्धन.
0: श्रोते हो, ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि राज्याच्या काही भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. चार जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाज माध्यमावर म्हटलं आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं. अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया कॉक्रोच जनता पार्टीनं दिली आहे. पेपर फुटीचे प्रकार रोखण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार असून विद्यार्थ्यांनी चर्चेला यावं असं आवाहन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं आहे.
1: It is my humble appeal to the students on education that the government is ready for talks whenever you want, at whichever hour of the day, and for as much length of time that you wish to. We are ready to discuss the issue on which the education has happened and all the other related issues as well, with an open mind, and the talks can be held at the residence of Shri Nadda.
0: गेल्या 24 तासात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना चार वेळा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आले मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही अशी माहिती त्यांनी दिली. कोणत्याही समस्येवर संवादाविना तोडगा काढणं शक्य नाही त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी खुल्या मनानं चर्चेसाठी यावं. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होऊ शकते असं ते म्हणाले. दिल्लीतलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच या दरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध

केला आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आणि सरकारनंही आक्रमक न होता अर्थपूर्ण चर्चा करावी असं आवाहन संघटनेच्या निवेदनात केलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीनं एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा निषेध केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पेपर फुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाईवर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवरच्या पोलीसी दडपशाहीच्या घटना थांबवण्याची मागणी केली. नीट पेपर फुटी तसंच जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. मुंबईत सायन पनवेल आणि सायन मुलुंड महामार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. भायखळा, घाटकोपर, भांडूप, चेंबूर, गोवंडी, कांदिवली, सायन आदी भागात कडकडीत बंद तर इतर भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी वंचितच्या सुमारे 3,500 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. उपनगरांमध्ये बंदला पाठिंबा दर्शवत दुकानं बंद ठेवण्यात आली तर मुंबईच्या मुख्य बाजारपेठा आणि कार्यालयं नेहमीप्रमाणे सुरू होती. नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात निदर्शनं केली. चंद्रपूर जिल्ह्यातही बंदला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातल्या विविध भागातली दुकानं बंद ठेवण्यात आली. गडचिरोलीतही बाजारपेठा, शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली. भंडारा जिल्ह्यात पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. भंडारा शहरातल्या मुख्य चौकातली दुकानं बंद होती. हिंगोली जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ बंद ठेवली. वाशिम जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. परभणीतही बाजारपेठा दुकानं बंद करण्यात आली तर काही शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. जालना शहरातली दुकानं आणि शैक्षणिक संस्था आज बंद ठेवण्यात आल्या. लातूर शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या वतीनं शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. तिरंगा मार्च दरम्यान मार्गावरच्या अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. नीट पेपर फुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. त्यावर आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही, पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडली. गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी तीनदा आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती सभापती ओम बिर्ला यांनी केली, पण घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना बिनशर्त चर्चा करायचं आवाहन केलं. मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाजही पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही

तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातल्या 5 ते 6 तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडला. तिथं आजही संततधार सुरू आहे. गंगापूर धरण 90% भरल्यानं धरणातून 9,945 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून सखल भाग जलमय झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात कानगाव गाडेगाव परिसरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसत असलेल्या हलक्या स्वरूपातल्या आषाढ सरींनी बळीराजा सुखावला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पाऊस बरसत आहे. धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज सलग 3रा दिवशी पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या 2-3 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम झाला. हवामान. ठाणे पालघर नाशिक घाट परिसर पुणे घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक सातारा घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसराला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग पुणे अहिल्यानगर धुळे जळगाव नंदुरबारसह विदर्भात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि राज्याच्या काही भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. 4 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
1: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
0: हे हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम किती तरी पर्याय आहेत.
1: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
0: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज. बरं, त्या कशा करायच्या?
1: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
0: अलकनंदा पाध्याय यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रिप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरोईनच. एक होती माया, ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
3: आज ताडोबाला जी ओळख आहे, केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
2: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः.
0: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
4: कोणतरी

0: असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, वृद्धनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझ्या नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते. म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम.
2: आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर.
3: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
4: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
3: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
4: अज्ञात मुंबई. नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.
5: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज राष्ट्रीय प्रसारण दिवस. 99 वर्षांपूर्वी म्हणजे 1927 मध्ये आजच्याच दिवशी मुंबई केंद्रावरून रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. आकाशवाणीनं देशाच्या इतिहासाचे अनेक चढउतार पाहिले आहेत. स्वातंत्र्याची पहाट असो, युद्धाचे प्रसंग असोत किंवा मनोरंजनाची आणि माहितीची गरज, आकाशवाणीनं प्रत्येक भारतीयाच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. आणि आता बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाच्या युगात AI मुळे आकाशवाणी टेलिव्हिजनच्या प्रसारणाचं स्वरूप देखील बदलू लागलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI प्रसारण क्षेत्रात वेगानं क्रांती करत आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमाच्या प्रसारणाचं बदलतं स्वरूप आणि AIचा प्रभाव या विषयावर आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपण तज्ज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यानुसार आकाशवाणी देशाच्या कानाकोपऱ्यात ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा प्रसार करत आहे. काळ बदलला, माध्यम बदलली, पण आकाशवाणीच्या आवाजातील ती आपुलकी आणि विश्वासार्हता आजही तशीच टिकून आहे. आज राष्ट्रीय प्रसारण दिनानिमित्त आकाशवाणीच्या आठवणी ताज्या करत आहेत आकाशवाणीचे निवृत्त सहाय्यक संचालक सचिन प्रभुणे.
1: आज राष्ट्रीय प्रसारण दिन अर्थात आपल्या आकाशवाणीचा 99वा वर्धापन दिन. भारत हा खेड्यांचा देश आहे असं भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात आपण म्हणत होतो. मात्र भारतानं विज्ञान आणि तंत्रज्ञान यात प्रगती करत आपण आता आधुनिक बनतोय. सर्वसामान्य लोकांच्या ऍस्पिरेशन वाढतायत, त्याचबरोबर सुधारणा तंत्रज्ञान हे खेड्यापर्यंत पोहोचतंय. त्यामुळे विज्ञान, शिक्षण, मनोरंजन, शेती, महिला सक्षमीकरण, उद्योग या सर्व क्षेत्रात या बदलत्या भारताची खूप महत्वाची अशी भूमिका आहे. ग्रामीण निमशहरी भारताच्या साथीला आकाशवाणी अर्थात रेडिओ कायमच राहिलेला आहे. घराघरात पोहोचलेल्या रेडिओनं देशाच्या विकासात भरीव योगदान दिलं. आपल्या भारतात स्थानिक प्रसारण केंद्र सुरू होण्याचा काळ हा

0: 1995 चा काळ आपल्या देशाची अर्थव्यवस्था खुली होण्याचा हा काळ होता. नागरिकांच्या युवकांच्या अपेक्षांनी भरारी घेतली होती आणि यातच आकाशवाणीच्या भारतभरात असलेल्या सर्व केंद्रांनी की जी नव्यानं उदयाला आलेली स्थानिक प्रसारण केंद्र होती त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली. आपलं म्हणणं आपण जनसामान्यांना ऐकू शकतो हा विश्वास आकाशवाणीनं सर्वसामान्यांना दिला. मग या आकाशवाणींवर छोटे शेतकरी असतील, उद्योजक असतील, गावोगावी असलेले साहित्यिक असतील, लोककलावंत असतील, सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून आपलं जीवनमान उंचावलेले नागरिक असतील यांना उत्तम व्यासपीठ आकाशवाणीनंच दिलं. आकाशवाणीनं भारताच्या विकासांमध्ये विविध क्षेत्रात बहुमोल असं योगदान दिलेलं आहे. शेती असेल, स्थानिक प्रयोग करणारे शेतकरी असतील, लोकसंगीत असेल, उद्योग असेल, शिक्षण असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, यातलं आकाशवाणीचं योगदान हे खूप महत्वाचं आहे. शेतीमध्ये स्थानिक प्रयोग, व्यावसायिक शेती करणारे, प्रक्रिया उद्योग, गटशेती, सेंद्रिय शेती यांना एक मोठं व्यासपीठ आकाशवाणीनं दिलं. लोकसंगीताचा बहुमोल ठेवा पण जपलाय, आकाशवाणीनं जपलाय, वृद्धिंगत केलाय. महिला सक्षमीकरणाचं विविध क्षेत्रातील जे काम आहे त्यात आकाशवाणीचं योगदान हे वाखाणण्याजोगं आहे. गावोगावच्या स्वयंसहायता गटांना इतकं मोठं व्यासपीठ आकाशवाणीच्या माध्यमातून निर्माण झालं की त्यातून त्या उद्योग निर्मितीत आल्या, व्यवस्थापन करायला लागल्या, नवे प्रयोग करायला लागल्या, नव्या बाजारपेठा शोधायला लागल्या. आकाशवाणीनं स्थानिक नाट्यकृतींना मोठं व्यासपीठ मिळवून दिलं, अनेक लेखक घडवले. मी आपत्ती व्यवस्थापन म्हटलं की या स्थानिक प्रसारण केंद्रांचा किंवा एकूणच आकाशवाणीचा जो आपत्ती व्यवस्थापनातलं योगदान आहे ते खूप महत्वाचं आहे. त्या त्या भागातला हवामानाचा अंदाज आकाशवाणीवरूनच आजही शेतकरी मिळवतो, त्याचा उपयोग करतो. पावसाचा अंदाज आहे, पावसाची आकडेवारी आहे, विविध धरणांची पाणी पातळी किती आहे, धरणातून पाणी सोडल्यानंतर धरण क्षेत्रातल्या लोकांना घ्यायची खबरदारी आहे. यासाठी खूप मोठं योगदान आकाशवाणी देतं. एकूणच भारताच्या ज्या ऍस्पिरेशन असलेल्या क्लासला त्याचं व्यासपीठ मिळवून देण्याचं मोठं काम आकाशवाणीनं केलेलं आहे, स्थानिक प्रसारण केंद्रांनी केलेलं आहे. आकाशवाणीच्या या राष्ट्रीय प्रसारण दिनाला आकाशवाणीतलं हे योगदान, आकाशवाणीचं महत्व लोकांना सांगताना खूप आनंद तर होतोच, परंतु देशाच्या विकासात एक माध्यम किती मोठी भूमिका बजावू शकतं याचं अत्यंत महत्वाचं उदाहरण म्हणून आकाशवाणीकडे बघावं लागेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
1: श्रोते हो, आजच्या डिजिटल युगात माहिती तंत्रज्ञानाचा वेगानं विस्तार होत असताना आकाशवाणी टेलिव्हिजन सारख्या प्रसारण क्षेत्रात गेल्या काही वर्षात अनेक बदल होताना आपण पाहत आहोत आणि आता एका नव्या क्रांतीची सुरुवात झाली आहे आणि ती क्रांती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI. प्रसारण क्षेत्रात AI खूप मोठे बदल घडवून आणत आहे. रेडिओ आणि टेलिव्हिजन पासून ते डिजिटल पॉडकास्ट पर्यंत AI तंत्रज्ञानानं कामाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. AI मुळे प्रसारण क्षेत्राचा वेग वाढला आहे. AI मुळे प्रसारण क्षेत्रात होत असलेले बदल आणि या क्षेत्राची भविष्यातील वाटचाल याविषयी अधिक माहिती देत आहेत AI क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर भूषण केळकर.
2: आकाशवाणीने गेल्या 9 दशकांपासून भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकशाही प्रवासामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते डिजिटल युगापर्यंत, ग्रामीण भारतापासून ते महानगरापर्यंत विविध भाषा, विविध संस्कृती आणि परंपरा जोडण्याचं कार्य आकाशवाणीनं सातत्याने केलं आहे. आज या परंपरेच्या बरोबर नवं तंत्रज्ञान उभं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचं. साधारण 2014 चौथी औद्योगिक क्रांती जी झाली, इंडस्ट्री 4.0, त्याच्यापासनं म्हणजे गेले 12-13 वर्ष आमूलाग्र बदल विशेषतः प्रसारण आणि माध्यम यांच्यामध्ये झालेत आणि अर्थातच त्याला आकाशवाणी किंवा रेडिओ हा अपवाद असणार नाही. मुळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करणारी संगणकीय प्रणाली, परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्णपणे माणसाची जागा घेणारी यंत्रणा नाही हे आपण लक्षात ठेवू. ते माणसांच्या क्षमतांना अधिक प्रभावी बनवणारं साधन आहे. प्रसारण क्षेत्रामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सहाय्यक म्हणून मोठ्या वेगानं प्रवेश करतोय. सर्वप्रथम कॉन्टेंट क्रिएशन, याच्यामध्ये विचार केला तर आजच्या एआयच्या मदतीनं बातम्यांचा प्राथमिक मसुदा काही सेकंदामध्ये तयार होऊ शकतो. हवामान, शेअर बाजार, क्रीडा निकाल, सरकारी अहवाल सारख्या माहितीचे संक्षिप्त आणि सुसंगत स्वरूपामध्ये रुपांतर कृत्रिम बुद्धिमत्ता सहज करू शकतो. विविध भाषांमधील भाषांतर, शीर्षक तयार करणं, कार्यक्रमांसाठी संशोधन करणं किंवा सोशल मीडियावरील चर्चेचा

आढावा घेणं यासारखी कामं एआयआय गव्हर्नी करू शकतं. मात्र आकाशवाणीची खरी ताकद ही केवळ माहिती देण्यामध्ये नाहीये, तर विश्वसनीयता, संवेदनशीलता आणि सार्वजनिक हित जपण्यामध्ये आहे. एखाद्या बातमीमागील सामाजिक संदर्भ, एखाद्या मुलाखतीतील भावनिक छटा, एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमातील मानवी स्पर्श आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्णपणे समजू शकणार नाही. एडिटिंग हा जो भाग आहे, संपादन, याच्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा ऑडिओमधील अनावश्यक शांतता किंवा पार्श्वभूमीचा आवाज किंवा तांत्रिक त्रुटी या काही क्षणात दूर करू शकते. लांब मुलाखतीचे महत्वाचे मुद्दे वेगळे करणे, भाषणात अचूक लिप्यंतरण करणे, उपशीर्षके ठरवणे तयार करणे आणि संग्रहातील हजारो ध्वनी मुद्रिका शोधून काढणे यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अत्यंत उपयुक्त आहे. आकाशवाणी सारख्या विशाल संस्थेकडे दशकानुदशक जतन केलेला ध्वनी वारसा आहेच. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाखती, दुर्मिळ संगीत मैफली, साहित्यिकांची भाषणं, ऐतिहासिक प्रसारण यांचे डिजिटल वर्गीकरण आणि शोध सुलभ करण्यासाठी एआयची भूमिका फार मोठी आहे. यामुळे आपला सांस्कृतिक वारसा अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल. याचबरोबर ज्याला आपण डिलिव्हरी किंवा प्रसारण आणि वितरण म्हणू, तर त्याच्यामध्ये सुद्धा पूर्वी रेडिओ अर्थातच निश्चित वेळेत प्रसारित होत असत, पण आत्ता ते कार्यक्रम मोबाईल किंवा स्मार्ट स्पीकर किंवा इंटरनेट रेडिओ पॉडकास्ट अशा विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सोयीनुसार कार्यक्रम ऐकता येतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या बदलत्या सवयी समजून घेत आहे आणि योग्य श्रोत्यांपर्यंत योग्य कार्यक्रम योग्य वेळी पोहोचवण्यामध्ये मदत करत आहे. विविध भारतीय भाषांमधील सामग्रीचे स्वयंचलित भाषांतर आणि आवाजाच्या माध्यमातून सादरीकरण करण्याची क्षमता एआय मध्ये आहे. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे भारतातील भाषिक विविधतेला नवीन ताकद त्याच्यामुळे मिळते आहे. श्रोत्यांशी संवाद हा अधिक परिणामकारक होणं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने होतं आहे. आजचा श्रोता हा फक्त ऐकणारा नाही, तो प्रतिसाद देणारा, प्रश्न विचारणारा आणि चर्चेत सहभागी होणारा आहे. एआयच्या सहाय्यानं श्रोत्यांच्या प्रतिक्रिया, संदेश आणि अभिप्राय याचं विश्लेषण करून त्यांची आवड, अपेक्षा, गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात आणि ते एआय उत्तम करत आहे. आकाशवाणी एकदाच होते असं आपण म्हणायचो, पण परिणामकारकता न बदलता आकाशवाणी आपण म्हणू तेव्हा होऊ शकते असं तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे येऊ शकतंय. यापुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काय काय होऊ शकेल ह्याला खरोखर जी कल्पना शक्ती आहे त्याचीच मर्यादा असू शकते. त्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत. अत्यंत वेगाने माहितीचं संकलन करून त्याचं प्रसारण करणं हे जगभर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये घडतंय ते अधिक वेगाने होईल. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये विश्वासार्हता वाढणे आणि संपादनाचं किंवा एडिटिंगचं काम कमी करणे आणि त्यामुळे अधिक मानवी सहभाग वाढवायला जो कल्पकतेवर आधारित असेल असं करायला मदत करणे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नक्की करणार आहे. आजच्या जमान्यामध्ये की जिथे लोक एकमेकांशी अतिशय सहज जोडली गेलेली आहेत, ज्याला आपण समाज माध्यम म्हणतो, तर या काळामध्ये आकाशवाणीची जबाबदारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये अधिक आहे. कारण आपण ऐकलं असेल की एका उद्योजकाचा आवाज वापरून मोठी रक्कम कोणीतरी परस्पर लांबवली होती. याचा अर्थ असा की आवाजाचं नक्कल करणे आणि त्याच्यातनं काही चुकीची बातमी पसरवणे किंवा चुकीचा संदेश दिला जाणे आणि तोही मोठ्या प्रमाणावर, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक आपला धोका आकाशवाणी किंवा या माध्यमामध्ये समजायला हवा. आणि त्याचमुळे जे कॉन्टेंट क्रिएशन आहे, साहित्य किंवा सामग्री निर्मिती आहे, याच्यामध्ये अधिक आपल्याला कठोर नियंत्रण असणं आवश्यक राहील. भारत हा विविध भाषा, संस्कृती, धर्म यांचा देश आहे आणि त्यामुळे चुकीची माहिती, बनावट ध्वनी मुद्रिका, डीप फेक तंत्रज्ञान या सगळ्याच्या मध्ये आपल्याला कठोर संपादकीय नियंत्रण आवश्यक राहील. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक मोठा तोटा आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून सत्यता, निष्पक्षता आणि सार्वजनिक हित याच्यामध्ये कुठेही आपल्याला तडजोड करता येणार नाही. प्रसारण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भूमिका याच्यामध्ये पत्रकार, निर्माता, तंत्रज्ञ आणि उद्घोषक यांना पण एआयच्या साधनांचा प्रभावी वापर करता यायला हवा आणि तो करता येण्यासाठी एआयचे जे टूल्स आहेत त्याच्याबद्दल माहिती असायला हवी. शेवटी एआय आणि मानवी बुद्धिमत्ता यांचा समतोल साधणं अत्यंत आवश्यक राहील. एआय वेग देईल, विश्लेषण करेल आणि पुनरावृत्तीची कामं टाळेल, पण कल्पकता, मूल्याधिष्ठित पत्रकारिता, संवेदनशील संवाद आणि लोकांसाठी विश्वासाचं नातं निर्माण करण्याचं कार्य मात्र आकाशवाणी मधील माणूसच करू शकेल. आकाशवाणी ही केवळ प्रसारण संस्था नाही, ती भारताच्या लोकशाहीची, संस्कृतीची आणि जनविश्वासाची वाहक आहे. आणि त्यामुळे एआय स्वीकारताना आपण तंत्रज्ञानाचा वापर मनुष्याला केंद्रस्थानी करून ठेवायला हवा. अर्थातच एआय हे साधन

0: आहे, ध्येय नाही. आपलं ध्येय जे राहील ते विश्वसनीय, सर्वसमावेशक, लोकाभिमुख आणि दर्जेदार प्रसारण. आणि त्यामुळे रेडिओनं ट्रान्झिस्टर पासून FM पर्यंत, उपग्रह प्रसारणापासून डिजिटल स्ट्रीमिंग पर्यंत अनेक बदल यशस्वीपणे स्वीकारलेत. AI ही त्या प्रवासातली पुढची पायरी आहे. या बदलाला आपण भीतीनं नव्हे तर विवेकानं आणि तयारीनं आणि आत्मविश्वासाने सामोरं गेलो तर आकाशवाणीचं भविष्य AIच्या काळामध्ये अधिक प्रभावी, लोकाभिमुख होईल. आणि मला वाटतं बहुजन हिताय, बहुजन सुखाय अशी असणारी आकाशवाणी बहुजन सहभागाय अशी पण व्हावी, हे AI करू शकेल असा माझा विश्वास आहे.
1: श्रोते हो, प्रसारण क्षेत्रानं नेहमीच नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. AI मुळे प्रसारण क्षेत्र अधिक वेगानं, अचूक आणि वैविध्यपूर्ण होत आहे. भविष्यात मानवी कौशल्य आणि AI तंत्रज्ञान या दोघांच्या संगमानं प्रसारण क्षेत्र अधिक समृद्ध होईल. आधुनिकतेची कास धरताना या माध्यमात काम करणाऱ्यांच्या आवाजातील आणि चेहऱ्यावरील भावाची आपुलकीची ऊब कायम राहील यात शंका नाही. तंत्रज्ञानाची ही नवी पावलं प्रसारण क्षेत्राला अधिक समृद्ध करतील एवढं मात्र नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अमिता बडे.

0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी
1: 102.9 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजलेत. सादर करीत आहोत कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचा शेतकरी बांधवांसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 1 श्रावण शके 1948 अर्थात 23 जुलै 2026। शेतकरी बंधूंनो, शेतीकडे न शिकणाऱ्या किंवा अभ्यासात कमी मार्क मिळवणारा मुलगा जावा असं पालकांना वाटतं। वास्तविकता शेती हे क्षेत्र अत्यंत बुद्धिमत्ता मागणारं आवश्यक असलेलं असं क्षेत्र आहे, कारण तेथे नियंत्रित प्रयोग असलेली प्रयोगशाळा नसून क्षणोक्षणी नवनवीन रसायने, कीटके व आव्हाने असलेली रणभूमी आहे। तिथे प्रत्येक क्षणी सजग सतर्क राहून घडणाऱ्या घटनाक्रमाचं बारकाईने निरीक्षण करून तत्काळ उपाय योजावे लागतात व तसं केल्यास होणारं नुकसान हे कैक पटीनं टाळण्यात यश मिळतं। जसं पिकांचं पोषण, त्यासाठी ढोबळमानानं खतांकडे बघितलं जातं, तर किडींपासून संरक्षणासाठी कीटकनाशकांचा विचार प्राथम्याने केला जातो। थोडा डोळस दृष्टिकोन ठेवला तर निसर्गाचं हे चक्र परस्परावलंबी अर्थात जीव

जीवस्य जीवनम या तंत्रावर आधारित आहे. येथे एक जीव दुसऱ्या जीवावर जगतो. असं असल्याने निसर्गाला आपला मित्र बनवून त्याची मदत घेतल्यास शेती नक्कीच कमी खर्चाची व अधिक नफ्याची ठरू शकते. चला तर आज जाणून घेऊया अशा दोन घटकांविषयी, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सापळा पिकांचं शेतीतील बहुमूल योगदान याबद्दल. राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, मध्यम ते भारी आणि चुनखडीयुक्त जमिनीमध्ये मक्याच्या अधिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी 150-50-50 किलो नत्रस पूरक पालाश अधिक 30 किलो गंधक अधिक 20 किलो झिंक सल्फेट त्यासोबतच 2% लोहाच्या 2 फवारण्या काहीक वाढ होण्याच्या कालावधीत अर्थात पेरणीनंतर 40-50 दिवसामध्ये आणि फ्लोरा येण्याच्या अवस्थेत अर्थात पेरणीनंतर 60-70 दिवसांमध्ये करण्याची शिफारस करण्यात येते. चुनखडीयुक्त खोल काळ्या जमिनीमध्ये उपलब्ध गंधकाची संवेदनशील पातळी 12.70 PPM आणि सोयाबीनच्या पानामध्ये गंधकाची संवेदनशील पातळी 0.46% अशी असून यापेक्षा गंधक कमी असल्यास जमिनीत गंधकयुक्त खते देण्याची शिफारस करण्यात येते. सोयाबीन गहू या बागायती पीक पद्धतीमध्ये अधिक उत्पादनासाठी शिफारस केलेल्या रासायनिक खत मात्रेसोबत खरीप हंगामामध्ये गंधक 50 किलो प्रति हेक्टर जिप्समद्वारे देण्याची शिफारस करण्यात येते. कोरडवाहू कपाशीच्या अधिक उत्पादनासाठी व चांगल्या प्रतीसाठी जस्त व बोरॉनची कमतरता असणाऱ्या जमिनीत प्रति हेक्टरी 80-40 किलो नत्रस पूरद व पालाश सोबत 25 किलो झिंक सल्फेट जमिनीतून आणि 0.1% बोरॉन अर्थात 1% बोरॅक फवारणीद्वारे फुले लागताना आणि बोंड तयार होत असताना लागवडीनंतर 80 दिवसापर्यंत द्यावे. लोह व जस्ताची कमतरता असलेल्या जमिनीत खरीप ज्वारीचा अधिक उत्पादनासाठी शिफारस केलेल्या रासायनिक खत मात्रेसोबत 10 किलो फेरस सल्फेट आणि 20 किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टर द्यावे. खरीप मूग या पिकास जस्त व बोरांची कमतरता असलेल्या जमिनीत शिफारसीनुसार खत मात्रेसोबत 15 किलो जस्त सल्फेट आणि 5 किलो बोरॅक्स पेरणीसोबत द्यावे. जस्ताची कमतरता असलेल्या जमिनीत तूर पिकास पेरणीच्या वेळी शिफारसीनुसार खतांसोबत 15 किलो जस्त सल्फेट दिल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. मराठवाड्यातील जमिनीत मोसंबीच्या 10 वर्षे पुढील बागेसाठी आंबे व मुरुग बहारातील अधिक उत्पादन आणि फळांचा दर्जा सुधारण्यासाठी शिफारशीप्रमाणे मुख्य अन्नद्रव्यांसोबत राज्य शासन प्रमाणित सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्र खत ग्रेड 1% लोह 1% मंगल 5% जस्त 0.5% तांबे आणि 1% बोरॉन यांचा समावेश असलेले मिश्र खत जमिनीद्वारे दोनदा विभागून भार धरताना आणि फळे विकसित होताना 125 किलो प्रति हेक्टरी द्यावे. किंवा ग्रेड 2 मिश्र खत ज्यामध्ये 2.5% लोह 1% मंगल 3% जस्त 0.5% तांबे 0.5% बोरॉन आणि 0.1% मोलाब्द फवारणीद्वारे 1% तीव्रतेचे द्रावण 5 वेळा 1 महिन्याच्या अंतराने द्यावे. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्याचे सर्वसाधारण उपाय: खते जमिनीवर फेकू नयेत, योग्य ओलावा असतानाच द्यावी. पेरणी करताना खते बियाण्याखाली पेरून द्यावी. पिकामध्ये खतांच्या मात्रा मुळाच्या सान्निध्यात द्याव्यात. आवरणयुक्त खते ब्रिकेट्स सुपर ग्रॅन्युल्सचा वापर करावा. युरिया निंबोळी पेंटसोबत 5:1 प्रमाणात वापर करावा. खते पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत विभागून द्यावीत. पाण्याचा अतिरेकी वापर टाळावा. तृणधान्य पिकांसाठी खतांचा 4:2:1 नत्र स्फुरद पालाश गंधक या प्रमाणात तर कडधान्यासाठी 1:2:1 या प्रमाणात खताचा वापर करावा. माती परीक्षणावर आधारित शिफारशीनुसार खतांचा वापर करून अन्नद्रव्यांचं संतुलन साधावं. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर फवारणीद्वारे करावा. पिकांचे अवशेष हिरवळीच्या खतांचा वापर करावा. रासायनिक खतांचा वापर सेंद्रिय पदार्थासोबतच कंपोस्ट खत गांडूळ खत व शेण खत वापर करण्यात यावा. सेंद्रिय खतांचा नियमित वापर करून जमिनीचा सामू 6.5-7.5 दरम्यान आणावा. विविध जीवाणू खतांचा रायझोबियम PSB ऍझेटोबॅक्टर वापर करावा. समस्यायुक्त क्षारयुक्त व चोपण जमिनीत भूसुधारक
जसे जिप्स

उत्तम सेंद्रिय खते, पेंडीची खते, प्रेसमड, उसाची मळी यांचा वापर करावा. जिप्समचा वापर चुनखडी विरहित जमिनीमध्ये करावा. मृद आणि जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा. जमिनीतील सेंद्रिय कर्बवृद्धीसाठी याप्रमाणे उपाययोजना केल्यास अधिक लाभ होऊ शकतो. आंतरपीक व पीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करावा. जमिनीवर उसाचे पाचट, गव्हाचा भुसा अशा स्वरूपाच्या आच्छादनांचा वापर करावा. जमीन मशागत व सपाटीकरण करावे. मृद व जलसंधारण करून जमिनीची धूप टाळावी. पिकांचे अवशेष, पिकांचा एक तृतीयांश भाग न जाळता जमिनीत गाडावे. पिकांचे अवशेष कुजवण्याकरता ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर करावा. भर खतांचा शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत व हिरवळीच्या खतांचा बरू, धैंचा, गिरीपुष्प नियमित वापर करावा. शेताच्या बांधावर वारा गतिरोधक तसेच गिरीपुष्प व हिरवळीची पिके लावावीत. शेतीची पशुधन संगोपनाशी सांगड घालावी. अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी बाह्य लक्षणं आणि उपाय आता जाणून घेऊयात. नत्र अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे प्रथम परिपक्व झालेली पानं पिवळी पडतात. अन्नद्रव्याची कमतरता अधिक असेल तर पाने खालच्या भागापासून वरच्या भागापर्यंत पिवळी दिसतात. मुळाची आणि पिकाची वाढ थांबते. नवीन फूट आणि फुलं कमी येतात. यावर उपाय म्हणून गरजेनुसार नत्रयुक्त रासायनिक खते, युरिया आणि इतर खते द्यावीत. स्फुरद, पानं गर्द हिरवी आणि जांभळी लांबट होऊन वाढ खुंटते. मुळाचे वाढ मंदावते. गरजेनुसार रासायनिक खतं, सिंगल सुपरफॉस्फेट इत्यादी द्यावीत. पालाश, पानाच्या कडा तांबडसर होतात. पानावरही तांबडे व पिवळे ठिपके पडतात, शेंडे गळतात. यावर उपाय म्हणून पालाशयुक्त म्युरेट ऑफ पोटॅश किंवा राखेचा उपयोग करावा. गंधक या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे नवीन येणारी पाने व पालवी पिवळी पडू लागते. तृणधान्य पिके परिपक्व होण्यास उशीर लागतो. द्विदल पिकांच्या मुळावरील नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठींचं प्रमाण कमी होतं. यावर उपाय म्हणून प्रति हेक्टरी 20-40 किलोग्रॅम गंधक जमिनीतून द्यावे. मॅग्नेशियम प्रथम जुन्या पानांना व नंतर नव्या पालवीस पिवळसर रंग येतो. जुन्या पानांच्या शिरामधील भाग पिवळा पडतो व पानं तपकिरी होऊन गळून पडतात. यावर उपाय म्हणून प्रति हेक्टरी 10-25 किलोग्रॅम मॅग्नेशियम जमिनीतून द्यावे अथवा शिफारस केल्याप्रमाणे फवारणी करावी. लोह या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कोवळी अपरिपक्व आणि नव्याने येणाऱ्या पानाच्या शिरामधील भाग पिवळसर होतो. अधिक कमतरता असेल तर पिवळी पानं पांढरी होतात. झाडाची वाढ खुंटते. यावर उपाय म्हणून 0.5-1% तीव्रतेच्या हिराकशीच्या द्रावणाची फवारणी द्यावी. जस्त पानाचे आकारमान कमी होऊन शिरामधील भागावर अगोदर तपकिरी रंगाचे ठिपके वाढतात आणि पाने पिवळी पडतात. यावर उपाय म्हणून जस्त सल्फेटच्या 0.5-1% द्रावणाची फवारणी करावी. बोरॉन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे अपरिपक्व कोवळ्या वाढबिंदूंची भर होते. पिकाचे शेंडे आणि कोवळी पानं पांढरट होऊन मरतात. पानावर सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. खोडावर भेगा पडून ते ठिसूळ होते. यावर उपाय म्हणून 50 ग्रॅम बोरॅक्स 100 लिटर पाण्यात विरघळवून फवारणी करावी. मॅंगनीज पानाचे शिरा हिरव्या व शिरांमधील भाग क्रमाक्रमानं पिवळा होतो, नंतर पांढरट व करडा होतो. पूर्ण पान फिकट पिवळसर दिसते. पानाची वाढ कमी होऊन नंतर गळून पडते. यावर उपाय म्हणून गरजेनुसार 20-30 किलोग्रॅम मॅंगनीज सल्फेट प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावे. तांबे या अन्नद्रव्याची कमतरता झाल्यास
झाडाच्या शेंड्यांची

ची वाढ खुंटते. झाडांना डायबॅक रोग होतो. खोडाची वाढ मंदावते. पाने लगेच गळून पडतात. यावर उपाय करण्यासाठी मोरचूत कॉपर सल्फेट 0.4% तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी द्यावी. मॉलेबडेनम. पानं पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात. पानाच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव स्त्रवतो. यावर उपाययोजना करण्यासाठी 25 ते 50 किलोग्रॅम प्रति हेक्टरी सोडियम मॉलिब्डेट जमिनीतून द्यावे. शेतकरी बंधूंनो, पाऊस पडत नसल्यामुळे सर्वच शेतकरी बांधव हवालदिल झालेले आहेत. हे सर्व शेतकरी पावसाला काय विनवणी करतायत ऐकूयात.

शेतकरी बंधूंनो, कीटकनाशकांचा वापर हे कीड नियंत्रणाचं सोपं साधन समजलं जातं, परंतु दीर्घकाळच्या वापरानंतर त्या किडींमध्ये रोगांमध्ये औषधासाठीचा प्रतिकार निर्माण झाल्याचं आपणास सगळ्यांना निदर्शनास आलेलं आहे. अशावेळी खर्च करूनही हवा तसा फायदा झालेला दिसत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी निसर्गाला अनुरूप अशी मित्रकिडींचा वापर करणे, सापळा पीक पद्धती वापरणे, कामगंध सापळ्यांचा उपयोग करणे, यासोबतच आवश्यकता पडल्यास कीटकनाशकांचाही मर्यादित वापर करणे, असं केल्यास त्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन असं म्हणतात. सापळा पीक म्हणजे काय? तर मुख्य पिकांचं किडींपासून नुकसान कमी करण्याच्या दृष्टीनं किडींना जास्त बळी पडणारं दुसरं पीक मुख्य पिकासोबत लावलं जातं. त्यामुळे त्या पिकांकडे कीड आकर्षित होते आणि पर्यायाने मुख्य पिकांचं संरक्षण होतं. अशा पिकांना सापळा पिक असं आपण म्हणतो. इंग्रजीत यालाच ट्रॅप क्रॉप असं म्हणतात. कीटक हे नैसर्गिकरित्या काही विशिष्ट वनस्पतींकडे आकर्षित होतात. अशा विशिष्ट वनस्पतींची लागवड मुख्य पिकाजवळ अथवा त्याच्या आजूबाजूला करून शेतकरी किडींना दुसरीकडे वळवतात आणि त्या किडींचं अधिक प्रभावीपणे व्यवस्थापन करतात. किडींचं नंदनवन होण्याआधी किडी नष्ट करता येतात. तसेच सापळा पिकांवरील किडीची संख्या वाढल्यास ते उपटून नष्टही करता येतं, किंवा त्यावर कीटकनाशकांची फवारणी केल्यास कीटकनाशकासाठी होणारा मोठ्या प्रमाणावरील खर्च आटोक्यात आणता येतो. सापळा पिकाची निवड करताना सापळा पीक मुख्य पिकापेक्षा कीटकांना अधिक आकर्षित करणारा असावं. सापळा पिकाची वाढ सूर्यप्रकाश आणि पाणी आणि अन्नद्रव्यांची मुख्य पिकाशी होणारी स्पर्धा याचा अंदाज घेऊन नंतरच त्याची लागवड करावी. सापळा पिकाची लागवड जास्त दाट न करता मुख्य पिकाभोवती संरक्षक भिंतीसारखी असावी. सापळा पिकाची लागवड मुख्य पिकाच्या 8 दिवस आधी किंवा त्यासोबतच करावी, जेणेकरून मुख्य पिकावर कीड येण्याआधीच ती सापळा पिकावर आकर्षित होईल. पिकाचं निरीक्षण करण्यासाठी पुरेशी जागा ठेवली जावी. आता आपण काही मुख्य सापळा पिकं जी कृषी विद्यापीठांनी शिफारशीत केलेली आहेत बघूयात. त्यामध्ये झेंडू या पिकाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याची शिफारस केली गेली आहे. कपाशीभोवती झेंडू या पिकांची बॉर्डरलाईन अर्थात संरक्षक भिंत लावल्यास हे सापळा पीक मावा, तुडतुडे आणि इतर किडींना कापसाऐवजी पिवळ्या नारंगी फुलांच्या रंगाकडे, तीव्र वासाकडे आकर्षित करते. त्यामुळे मुख्य पीक कापसाचा बचाव होतो. तसेच झेंडूच्या मुळामधून अल्फा टेथ्रिनील हे रसायन निघते, ज्यामुळे जमिनीत असलेल्या सूत्रकृमी नेमॅटोड्सचा नियंत्रण करता येतं. एरंडी या सापळा पिकाचे बॉर्डरलाईन लावल्यास स्पोडोप्टेरा आणि उंटअळीचा मादी पतंगाच्या अंड्यांचा नाश करता येतो. अशी अंडीपुंज व आळ्या वेचून नष्ट केल्यास मुख्य पिकाचं संरक्षण होतं आणि खर्चापासून बचाव होतो. कपाशीच्या 10 किंवा 11 ओळीत बगर पिकांची एक ओळ टाक

टाकल्यास बगरीतील दाणे वेचून खाण्यासाठी चिमणीसारखे पक्षी आकर्षित होतात. सोबत ते पिकांवरील उंटाळ्या, हेलिकावर्पा, स्पोडोप्टेरा इत्यादी किडींच्या अळ्या आवडीनं वेचून खातात. त्यामुळे नैसर्गिकरित्या कीड नियंत्रण होतं. चवळी. कपाशीची पेरणी करताना प्रत्येक 10 ओळीनंतर

किडींचा सुद्धा नायनाट करतात. चवळी हे द्विदल पीक असल्यानं हवेतील नायट्रोजन जमिनीत स्थिरावते, त्यामुळे कपाशीला नत्राचा पुरवठा होतो. सोयाबीन या पिकामध्ये सूर्यफूल या पिकाची सापळा पीक म्हणून वापर केला जातो. या पिकाची पिवळी फुलं, रुंद पानं, हेलिकोवर्पा उंटाळी, केसाळाळी यांच्या मादी पतंगांना अंडी घालण्यास आकर्षित करतात. अशावेळी प्रादुर्भावग्रस्त पानं अंडी आळ्यासहित नष्ट करता येतात व कीटकनाशकांची मर्यादित फवारणी करून देखील हवा तसा फरक रिझल्ट मिळवता येतो. त्यामुळे रासायनिक फवारण्या कमी झाल्याने खर्च तर वाचतोच, शिवाय जमीन पाणी हवा प्रदूषित होत नाही आणि अन्नातील विषारी अंश कमी होतात. काही सापळा पिकांपासून झेंडू, चवळी, एरंडी मुख्य पिकाव्यतिरिक्त अतिरिक्त आर्थिक उत्पन्न देखील मिळवता येतं. शेतकरी बंधूंना कार्यक्रमात शेवटी ऐकूयात अतिघन फळबाग लागवड याबद्दल संकलित माहिती. संकलन आणि निवेदन दिनेश प्रसाद माकरिया. अतिघन फळबाग लागवड. राम राम शेतकरी बंधूंना. शेतकरी बंधूंनो, अतिघन लागवड म्हणजे एकरी जास्तीत जास्त झाडे बसवून सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, जमीन व इतर संसाधने तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन व नफा मिळवणे म्हणजेच अतिघन लागवड असे म्हणता येईल. सर्वसाधारण अंतरापेक्षा लागवडीचे अंतर अर्धे केल्यास म्हणजे 10x10 मीटर अंतराऐवजी 5x5 मीटर अंतर केल्यास दुप्पट झाडे बसतात, यास घन लागवड म्हणता येईल. आणि त्याही पुढे जाऊन 1.5x3 मीटर किंवा 2x1 मीटर असे अंतर बरेच कमी केल्यास एकरी झाडांची संख्या 8 ते 10 पट जास्त होते, त्यास अतिघन लागवड असे म्हणतात. अतिघन लागवड करताना ही लागवड औरस चौरस न करता आयताकृती पद्धतीनेच करावी, म्हणजे एकीकडून अंतर कमी ठेवावे तर दुसरीकडून सर्वसाधारण अंतर ठेवून दक्षिणोत्तर ओळी झाल्यास दिवसभर झाडांना सूर्यप्रकाशाचा अति चांगला उपयोग करून घेता येतो. या अतिघन फळबागेच्या व्यवस्थापनात गरजेप्रमाणे बुटक्या जातीची निवड करावी. 10 वर्षानंतर वाढ नियंत्रकाचा वापर करावा. योग्य वेळी योग्य प्रकारे छाटणी करावी. माती व पाणी परीक्षण करावे. अतिघन लागवडीचे फायदे. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त उपयोग होतो. कार्बन डायऑक्साईड जड असल्यामुळे वातावरणात खालच्या थरात जास्त असतो. बाग लवकर फळात येते. अंतर मशागतीस सोयीस्कर अशी ठरते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सहज करता येतो. लवकर आर्थिक उत्पादन मिळते. फवारणी, खते देणे, फळांची अंतर्गत वाहतूक इत्यादी कामे ट्रॅक्टरने सहज करता येतात. फळांची निर्यात योग्य गुणवत्ता येण्यासाठी वेगवेगळे उपाय जसे विरळणी, काढणी इत्यादी सहज करता येतात. अतिघन लागवडीचे काही तोटे देखील आहेत. जसे फळबाग उभारणीसाठी सुरुवातीला जास्त खर्च लागतो. बागेचे आयुष्यमान तुलनेने कमी असते. दरवर्षी छाटणी आवश्यक असते. झाडाचे घेर नियंत्रण थोडे खर्चिक होते. तांत्रिक मनुष्यबळाची गरज लागते. आंबा व चिकू लागवडीसाठी साधारणतः 1x1x1 मीटर व इतर फळ झाडांसाठी 2x2x2 फूट खड्डा खोदून भरून घेणं आवश्यक असतं. अतिघन लागवडीत दोन झाडातील अंतर अतिशय कमी असल्याने जेसीबी यंत्राने 1 मीटर रुंद व 1 मीटर खोल नाली खोदून घ्यावी. जमीन हलकी असेल तर 60% गाळ आणि 40% मुरमाड माती अशा मिश्रणाने नाली भरून घ्यावी. अतिघन लागवड केलेल्या बागेत दरवर्षी संपूर्ण ऊसाचे पाचट, वाळलेले गवत, साळीचे, तणसाचे आच्छादन करावे. आच्छादन करताना त्यात शिफारशीत कीटनाशक पावडर धुराळावी, जेणेकरून वाळवीचा त्रास होणार नाही. सेंद्रिय पदार्थ नसल्यास प्लास्टिकचे आच्छादन करावे. कलमांना हिवाळ्याच्या शेवटी फळधारणा सुरू होते. फळांची संपूर्ण वाढ ही भर उन्हाळ्यात होते. या काळात ऊन तसेच गरम हवेपासून बाग व फळांचे संरक्षण करण्यासाठी बागेभोवती उंच वाढणाऱ्या वारा प्रतिबंधक वृक्षांची लागवड करावी. फळधारणा सुरू झाल्यानंतर दरवर्षी बागेत शास्त्रीय पद्धतीने छाटणी करावी. खरड छाटणी टाळावी. छाटलेल्या झाडावर बोर्ड पेस्ट लावावी. नवी पालवी येत असताना पावसाळा सुरू होतो, त्यामुळे पानावर करपा रोग किंवा पाने खाणाऱ्या अळी
बाधेचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भाव ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. कलमांना वळण लागवडीनंतर शिफारशीप्रमाणे खत पाणी द्यावे. प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीड रोग नियंत्रण करावे. कलम 3 फूट उंचीचे होईपर्यंत एकच खोड राहू द्यावे. नंतर शेंडा मारावा. त्या ठिकाणाहून 3 ते 4 फांद्या निघतील. त्यातील चांगल्या व भरघोस फांद्या

ठेवाव्यात, परत त्या फांद्यांना 2 ते 3 पेरानंतर शेंडा मारावा. अशा प्रकारे कलमांचा सांगाडा तयार करून घ्यावा. घन आणि अतिघन लागवड यामध्ये छाटणी हे सर्वात महत्वाचे आणि दरवर्षी करावयाचे काम आहे, जेणेकरून झाडांचा घेर आणि आकार योग्य राहील. बरे तर शेतकरी बंधूंनो, आज एवढंच. नमस्कार, धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, यासोबतच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट पुढील किसानवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
3: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईस रॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
2: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली, कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर नोव्हेंबर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
3: अज्ञात मुंबई नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता वेव्ज या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

0: ईश्वरा।
1: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
0: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रुद्रनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते। म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
2: उठास माझा धार वज्राची।
1: सुप्रसिद्ध गायक

0: रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम. आम्ही ठाकर ठाकर
1: या रानाची पाखर. श्रोते हो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार। विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन। जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद। नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे। युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाज माध्यमावर म्हटलं आहे। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं। अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे। पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली। नीट परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार असून विद्यार्थ्यांनी चर्चेला यावं असं आवाहन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी केलं आहे।
1: It is my humble appeal to the students on education that the government is ready for talks whenever you want, at whichever hour of the day, and for as much length of time that you wish to. We are ready to discuss the issue on which the agitation has happened and all the other related issues as well with an open mind, and the talks can be held at the residence of Shri Nadda.
0: गेल्या 24 तासात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना 4 वेळा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आले, मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं। कोणत्याही समस्येवर संवादाविना तोडगा काढणं शक्य नाही, त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी खुल्या मनानं चर्चेसाठी यावं। केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होऊ शकते असं आवाहन त्यांनी केलं। दिल्लीतलं काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही, तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे। विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी 2 तास मौनव्रत आंदोलन केलं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही, तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल असं ते म्हणाले। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा निषेध केला आहे। ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांतर्फे येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला। पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाईवर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। त्यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवरच्या पोलिसी दडपशाहीच्या घटना थांबवण्याची मागणी केली। नीट पेपरफुटी तसंच जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता। मुंबईत सायन पनवेल आणि

0: सायन मुलुंड महामार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. भायखळा, घाटकोपर, भांडूप, चेंबूर, गोवंडी, कांदिवली, सायन आदी भागात कडकडीत बंद तर इतर भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी वंचितच्या सुमारे 3,500 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, हिंगोली, वाशिम, परभणी, जालना, लातूर इत्यादी ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच या दरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीने एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गदारोळ कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. नीट पेपर फुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. त्यावर आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही, पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडली. गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी 3 आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती सभापती ओम बिर्ला यांनी केली.
1: सदन हर मुद्दे पर चर्चा करने को तैयार है. आप प्रश्नकाल के बाद आइए, जिस नियमों के तहत भी आप चर्चा करना चाहते हैं सब दलों के साथ बैठकर हम चर्चा करने के लिए सरकार से भी बात करेंगे, सरकार भी चर्चा करने को तैयार है.
0: पण घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही गोंधळ सुरू राहिल्यानं कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईहून पहिलं रेडिओ प्रसारण झालं होतं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. गेल्या 99 वर्षात रेडिओ ते दूरचित्रवाणी आणि आता डिजिटल स्ट्रीमिंग असा प्रसारण सेवेचा प्रवास झाला असून यापुढेही प्रसारभारती मनोरंजन, माहिती आणि लोकशिक्षणात्मक कार्यक्रम सादर करत राहील असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी सांगितलं. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रसारभारतीच्या वेव्ज प्लॅटफॉर्मविषयी माहिती दिली. आकाशवाणी मुंबईतर्फे शताब्दी महोत्सवाच्या प्रारंभानिमित्त उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात बालगीतं, कविता, गायन तसंच संतूर आणि बासरी वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यात आज हरारे इथं सुरू झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 7 गडी आणि 40 चेंडू राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेनं निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 125 धावा केल्या. भारतातर्फे मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 तर शिवम दुबे आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारतानं अवघ्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 षटकं आणि 2 चेंडूत 126 धावा करत सामना जिंकला. भारताकडून सलामीला उतरलेल्या वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक 50 धावा केल्या. कॅनडातल्या ऑन्टारियो इथं विश्व कनिष्ठ गट वैयक्तिक स्क्वॉश स्पर्धेत भारताची अव्वल मानांकित स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तिनं मलेशियाची प्रतिस्पर्धी डॉईस ये सान ली हिचा उपउपांत्यपूर्व सामन्यात 11-4, 11-18, 11-3 असा 3 सरळ गेम्समध्ये पराभव केला. तिचा उपांत्यपूर्व सामना इजिप्तच्या हबीबा रिस्क हिच्याशी होईल. सिक्कीम मध्ये नामची जिल्हा

0: समरडुंग इथं एनएचपीसीच्या प्रकल्पाचा निर्माणाधीन बोगदा कोसळल्यामुळे अडकलेल्या सर्व 25 कामगारांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. गेल्या 4 दिवसांपासून अविरतपणे केंद्र आणि सिक्कीम सरकारच्या विविध आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी एकत्र येत युद्धपातळीवर काम करून ही मोहीम राबवली. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सिक्कीम सरकारनं 4 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. संपूर्ण घटनेचा सखोल तपास करून पुढच्या 15 दिवसात आपला अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारनं या समितीला दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद. नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात बापूराव विभूते आणि सहकाऱ्यांनी गायलेला महाराणा प्रताप यांचा पोवाडा.

सिंग म्हणे शहाला झाला अपमाने, अकबर भडकला पुरा शब्द ऐकून, हृदयान घेतला पेट झाला बेचैने।

जा रे जा रे खा रे खागा का क्यों शोर मचा।